निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक धार्मिक सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: हॅलो नगरकर, मी अक्षय देशपांडे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आज आहे 8 मे 2026, वार आहे शुक्रवार। आणि मंडळी, आज आहे विश्व रेड क्रॉस दिवस। हो, वर्ल्ड रेड क्रॉस डे आज आहे, तसंच गोल्फ दिवस देखील आज आहे। आणि आजच्याच दिवशी 1899 क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली। 1912 पॅरामाऊंट पिक्चर्सची स्थापना झाली। 1933 महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध 21 दिवसांचं उपोषण सुरू केलं। 1945 दुसरं महायुद्ध झालं। युरोपमधील विजय दिवस म्हणजेच जर्मनीनं मित्र राष्ट्रांना बिनशर्त शरणागती पत्करली आणि युरोपमधील युद्ध संपवलं। 1962 कोलकाता पश्चिम बंगाल इथं रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना झाली। 2000 लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी मीडियासाठी उघडली। आणि 2007 उत्तर आयर्लंडमध्ये सत्तेचं सत्तांतर झालं। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळची सुरुवात छान भक्तिमय केली की दिवस कसा छान जातो, उत्साही जातो आणि पॉझिटिव्ह जातो. त्याचमुळे आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. हरीच्या जागरणा जाता कारे नये मना, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. ज्यांची तुझ गुंती ते तो मोकलीती अंती, तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. याचा अर्थ असा, हरीचं नामस्मरण करणं, भक्ती करणं हे तुझ्या मनात का बरं येत नाही? या संसारामध्ये तुझं जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघणार नाही. ज्यांच्यासाठी तू आपलं आयुष्य व्यर्थ घालवित आहेस ते तुला शेवटपर्यंत साथ देणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात की तू आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे याचा विचार कर. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
0: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे जागतिक रेड क्रॉस दिन. दरवर्षी हा दिवस 8 मे रोजी साजरा केला जातो आणि मंडळी आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस चळवळीच्या मूलभूत तत्वांचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस आहे. हा दिवस पहिला नोबेल शांतता पारितोषिक विजेते आणि रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे संस्थापक महान हेनरी ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त सन्मानित करण्यात येतो. दरवर्षी एक थीम निरीक्षणासाठी नियुक्त केली जाते, कारण जगभरातील लोकांना त्यांच्या स्वतःच्या मार्गानं शांततेसाठी योगदान देण्यास प्रोत्साहित केलं जातं. जागतिक रेड क्रॉस दिन कर्मचारी, स्वयंसेवक आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस चळवळीच्या सदस्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका ओळखतो, ज्यांनी गंभीर मानवतावादी सहाय्य प्रदान केलं आहे. रेड क्रॉस चळवळीचा ठाम विश्वास आहे की आपल्या सर्वांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे. 8 मे रोजी सेवेची शपथ घेतलेल्या लाखो निस्वार्थी स्वयंसेवकांच्या एकत्रित संकल्पाचा आम्ही सन्मान करतो आणि राष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीचं धाडसी स्वयंसेवक असंख्य नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तींच्या आघाडीवर आहेत. रेड क्रॉसच्या माध्यमातून बँडेड्स, स्ट्रेचर, रक्तदान आणि पुनर्वसनाच्या व्यावहारिक साधनांच्या रूपात मदत पोहोचली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे हा आजचा जागतिक रेड क्रॉस दिन आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया. नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आहे 8 मे, आणि 8 मेच्या दिवशी खूप जणांचे वाढदिवस आहेत बरं का. त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच आज श्रावणी हिचा देखील आहे हॅपी वाला बर्थडे. श्रावणीला तिच्या मामाकडून, मामीकडून, आजीकडून, आजोबांकडून, मावशीकडून आणि काकां

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आता मी मोठी झाली पण मोठं आयुष्यात कधी कोणी होतच नाही. जे आपण लहान लेकरू विद्यार्थी कायमस्वरूपी असतो असं मला तरी वाटतं. कारण बघा ना, प्रत्येक वळणावर प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं जे खूप महत्वाचं असतं आणि लाईफमध्ये ना ते खूप आपल्याला कामी येतं. म्हणजे अक्षरशः लहान मुलगा जो असतो ना, जे 4 ते 5 वर्षाचा मुलगा जो असतो ना, त्याच्याकडून देखील आपण काही ना काही शिकत असतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, कालच ना आमच्या इथे एकदम 3 वर्षाचा मुलगा आहे जो खूप लहान, 3 वर्ष म्हणजे त्याला काही कळत नाही किंवा अजून एवढं बोलत देखील नाही, तर तो छान बोबडं बोलतो आणि त्याचा लगाव सगळ्यांनाच आहे, सगळ्यांनाच त्याच्यावर प्रेम आहे, तो सगळ्यांकडे जातो, सगळ्यांकडे येतो, खाऊ मागतो अशा प्रकारे. आणि काल काय झालं, त्याच्याकडून एक चुकी झाली आणि त्यानं सहज म्हणजे असंच भांडण चालू होतंय, त्याचे मामा त्याला ओरडले आणि त्यानं त्यांना उलटं मारलं, तर मामानं त्याला खूप मारलं किंवा फटकावलं, तसंच आई पण त्याची ओरडली आणि मग तो शांत झाला. पण नंतर ना असं रिअलाइज झालं की तो पुन्हा जेव्हा आला ना तेव्हा जास्त अग्रेसिव्ह झाला होता. कारण त्यांच्या डोक्यात ना काल आई, म्हणजे मला असं कळतच नाही काय, पण त्याच्या डोक्यात सारखं वेगळंच चालू होतं. आणि काल तो पूर्ण वेळ म्हणजे जो मुलगा दररोज खेळायचा, हुंदडायचा, बोलायचा, हसायचा, तो शांत होता आणि इतरांना मारत होता, इतरांवर ओरडत होता. आणि असं रिअलाइज झालं की त्याचे आई, त्याचे मामा जसं मारत होते ना त्याला, किंवा जसं त्यांनी ओरडलं त्याला की म्हणजे आपण नाही का म्हणतो कर्शिन पुन्हा असं मारू तुला, तो लिटरली असा बोलत होता. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मोठी मुलं किंवा लहान मुलं जी आहेत ना, मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, ते काल दिसलं. आणि मग मी त्याच्या मामाला सांगितलं, त्याच्या आईला सांगितलं की हा तसाच बिहेव करतो, म्हणून तुम्ही थोडंसं सावध राहा. म्हणजे आपण मोठे असून आपण एखाद्याचं एखाद्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत असतो, एखाद्याचं अनुकरण करत असतो, ते तर लहान आहे, त्यांना प्रभाव पडायला वेळ लागत नाही. त्यामुळे लहान मुलांशी बोलताना, लहान मुलांसोबत ट्रीट करताना नीट करा, जेणेकरून ते देखील तुमचं अनुकरण करतील. त्याचमुळे थोडंसं सावधगिरीनं लहान मुलांवर ओरडा, लहान मुलांसोबत राहा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी मुग्धा परदेशी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मंडळी. आज आहे 7 मे 2026. आज म्हणजे काल होतं 7 मे, आज आहे 8 मे 2026. एक दिवस मागे गेली आहे मी. नाही, आज 8 मे आहे, काल 7 मे 2026 ही तारीख होती. चला तर जाणून घेऊया काल घडलेल्या महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. भारतानं 10,000 किमतीहून जास्त लांबीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि 6 ची चाचणी करण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यासाठी केवळ सरकारच्या परवानगीची वाट पाहिली जात आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं पंजाबमधील सर्व 117 विधानसभा जागांवर आपला उमेदवार उभे करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर गुरुवारी दुपारी खराब हवामानामुळे वादळी वाऱ्यांच्या तडाख्यात सापडल्यानं खळबळ उडाली. मात्र वैमानिकांच्या कौशल्यपूर्ण निर्णयामुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहू विमानतळावर उतरवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. राज्यात सध्या महिला अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली आहे. यावर भाष्य करताना तरडे यांनी, मी लवकरच महिला अत्याचारावर एक चित्रपट करणार आहे अशी घोषणा केली आहे. रब्बी कांदा बियाण्यामध्ये खरीप कांद्याच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणात भेसळ करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका बियाणं उत्पादक कंपनी विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 7 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:29 झालेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 8 मे रोजी दुपारी 1 ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे बरं का. आणि राज्य मंडळानं या संदर्भातील अधिकृत घोषणा केली असून राज्यभरातील तब्बल 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष आता या निकालाकडे लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते आणि शेवटी आज त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला, तांत्रिक शिक्षण, ITI, डिप्लोमा किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची दिशा आता ठरवण्यात या निकालाची महत्वाची भूमिका असणार आहे. तर म्हणजे अशा प्रकारे 10वीचा निकाल काहीच तासांवर राहिलेला आहे. आता तर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे निकाल कुठे पाहता येणार आहे. तर निकाल पाहण्यासाठी तुम्ही result.digilocker.gov.in या वेबसाईटवर पाहू शकता किंवा mahassscboard.in याच्यावर पण पाहू शकताय. आणि ssscresult.mkcl.org यावर देखील तुम्ही रिझल्ट पाहू शकता. तसंच results.targetpublications.org यावर देखील आणि results.navneet.com यावर देखील या सगळ्या वेबसाईट आहेत ज्यावर तुम्ही रिझल्ट पाहू शकताय. तर मग आता 1 वाट बघणं आहे आणि ज्यांना जे जे 10वीत आहेत त्यांनी दिल थांब के भेटणं आहे उनको. तर सगळ्यांना खूप छान मार्क्स मिळतील, टेन्शन घेऊ नका, हायपर होऊ नका. ऑल दी बेस्ट, तुम्ही छान पेपर लिहिलेले आहेत. आय विश सगळे पास होतील आणि सगळ्यांना छान मार्क्स मिळतील. असंच आपण गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:45 झालं आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना, विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या

0: भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हियत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच यावर्षीचं संचलन रणगाडे क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरु संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते, हो आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा नव्या दिशा. मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग। या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्यासाठी पर्यावरण हे अतिशय महत्वाचं असतं आणि ते स्टेबल ठेवणं, त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। आणि बऱ्यापैकी आपण म्हणतो की काळजी घेणं गरजेचं आहे, पण पर्यावरणाला हानी होते ती फक्त माणसामुळे, इतर कोणताही प्राणी जो आहे त्याच्यामुळे पर्यावरणाला कधीच हानी होत नाही, पण आपल्यामुळे होते। पण आता हे कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे आणि याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये। आणि याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत झाडांच्या संदर्भात काम करणारे, पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणारे, अरण्य फाउंडेशनच्या अंतर्गत काम करणारे आपल्याच अहिल्यानगरचे अमित गायकवाड सर। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम।
2: सर, आज आपण बोलणार आहोत पर्यावरण याविषयी, किंवा पर्यावरण ओळख आपण करून घेणार आहोत। तर पर्यावरण नेमकं काय, म्हणजे पर्यावरण म्हणजे नेमकं काय आणि काय काय घटक पर्यावरणात येतात?
3: पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पण काही वातावरण आहे त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात, म्हणजे जिवंत असणारे घटक आणि निर्जीव असणारे घटक। जे घटक नैसर्गिक असतात तर त्यांना आपण पर्यावरण असं म्हणू शकतो। मग त्याच्यामध्ये अजैविक घटकामध्ये हवा, वारा, पाणी, दगड हे सगळं येतं। आणि जैविक घटकामध्ये आपण माणसं, त्यानंतर झाडं, प्राणी, सूक्ष्मजीव हे सगळे येतात।
2: आणि सर, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते?
3: जेव्हा जैविक आणि अजैविक घटक एकत्र काम करतात त्याला पर्यावरण आपण असं संबोधतो। तर ह्या पर्यावरणावर काम करणारे जे घटक असतात, तर यातले जे पण काही सूक्ष्म घटक आहेत, सूक्ष्म घटक त्याच्यामध्ये कीटक असतील, त्यानंतर वेगवेगळे प्राणी पक्षी, तर हे वेगवेगळे प्राणी पक्ष्यांचा जो अधिवास आहे तर तो एक आणि दोन वर्षांचा नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोट्यावधी वर्षांपासून हे इव्होल्युशन होत आलेलं आहे। अनेक वन्य प्राणी त्याच्यामध्ये नामशेष झाले, डायनासोर सारखे काही जे आता शिल्लक आहेत ते आपण सगळ्यात इव्हॉल्व्ह झालेले असं समजू शकतो। आणि हे इव्होल्युशन जे आहे ते दिवसेंदिवस चालूच आहे, वर्षानुवर्ष चालूच आहे। तर याच्यामध्ये जे निरंतर चालू आहे त्याच्यामध्ये सडनली एखादा काही बिघाड झाला, किंवा सडनली एखादं समजा आपण वातावरण बदल आता म्हणतोय, तर वातावरण बदलामुळे थोडं जर 1 degree जरी टेम्परेचर वाढलं तर त्याच्यामुळे देखील काही वनस्पतींच्या किंवा कीटकांच्या प्रजाती ज्या आहेत ते संपुष्टात येऊ शकतात। म्हणजे हे झालं ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत। तसंच काही केमिकल जे आहेत, समजा आता शेतकरी त्यांच्या शेतामध्ये फवारतात, तर हे कीटकनाशक जे आहेत ते केमिकल्स आहेत, सिंथेटिक केमिकल ज्याला म्हणतो आपण, तर ते जर त्या ओढ्यामध्ये, जवळच्या ओढ्यामध्ये, नदीमध्ये जर गेले तर नदीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत किंवा माशांच्या प्रजाती आहेत त्याच्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, त्या प्रजाती नामशेष होऊ शकतात। आणि एकंदर ही जी इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमवर ह्याच्या मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत, मानवनिर्मित जे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा केमिकलायझेशन जे आहे, तर त्याच्यामुळे एक विपरीत परिणाम होत असतो। आणि असा हा विपरीत परिणाम जो आहे तो सध्याच्या जे औद्योगिकरण जे झालेले आहे आता सध्या 150 वर्षापासून 200 वर्षापासून, तर त्यापासून हा परिणाम जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्याच्यामुळं अनेक वन्य प्राणी जे आहेत ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अनेक कीटकांच्या प्रजाती ज्यांची नोंद पण आपल्याला अजून माहीत नाहीये, तर अशा कीटकांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। आणि सर्वसामान्य जनता याला याविषयी काहीच माहीत नाहीये, म्हणजे अशा पण गोष्टी आपल्या आजूबाजूला अगदी शेजारी असणाऱ्या भूभागामध्ये चालू आहेत। हा जो विध्वंस आहे पर्यावरणामधला एक सगळ्यात मोठा विध्वंस सध्याच्या काळामध्ये चालू आहे। आणि त्याच्यामध्ये हे मोठमोठे होणारे युद्ध जे आहेत ते सगळ्यात कारणीभूत आहेत। शहरामध्ये किंवा गावामध्ये होणारा प्रदूषण, अगदी आपल्या घराशेजारी जो पालापाचोळा किंवा कचरा जाळला जातो तो कचरा जाळणं देखील हा विध्वंसाला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत आहे। आपल्या आजूबाजूला डोंगरावर, माळरानावर लावले जाणारे वनवे या पर्यावरणाचे विध्वंसाला कारणीभूत आहेत। त्याचबरोबर आपली सिन्हा नदी जी आहे, त्या सिन्हा नदीमध्ये काही कित्येक दशकांपासून आपण जे सांडपाणी सोडतोय, आपलं प्रशासन जे सांडपाणी सोडतंय, तर ते पण या नदीमधले इकोसिस्टीम याला जबाबदार आहे, इकोसिस्टीमचा ऱ्हास याच्यामुळे होतोय। तर त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये जे पोल्युशन होतंय तर याच्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास सध्या होतोय।
2: आणि सर, खरं म्हणजे तुम्ही पूर्वी फक्त झाडांसाठी काम करायचात, झाडांसंदर्भात काम करायचात, पण आता तुम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी देखील काम करत आहात, मग असं का वाटतं की करायला हवं काम, म्हणजे याचं महत्व काय वाटलं तुम्हाला?
3: खरं तर झाडं असतील, पक्षी असतील, पाणी असेल, डोंगर असतील आणि पर्यावरण आहे, हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड आहे। कारण ज्या वातावरणामध्ये आपण राहतो त्याच वातावरणामध्ये झाडं राहतात, त्याच वातावरणामध्ये पक्षी राहतात. आपल्या आजूबाजूला जो कचरा झाला जातोय त्याच्यामधून निघणारा धूर जो आहे तो जसा आपल्याला त्याच्यावर आपल्यावर एफेक्ट करतोय, तसंच तो त्या झाडावर पण एफेक्ट करतोय, त्या प्राण्यावर पण एफेक्ट करतोय. फरक एवढाच आहे की आपल्याला काही त्या धुरामुळं सर्दी खोकला किंवा फुफ्फुसाचा एखादा आजार झाला तर आपले चांगले डॉक्टरांकडे जाऊ शकतो, आपल्याकडे पैसे आहेत. परंतु ते वन्य प्राणी, ते झाडं जे आहेत, तर त्यांच्यासाठी डॉक्टर्स नाही आहेत. कारण ते त्यांना जर एखादा आजार झाला ते स्वतःहून डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही आहेत. तर त्यामुळं हे जे काही विध्वंस आपल्या आजूबाजूला होत आहे त्याचे तात्पुरते परिणाम न बघता त्याचे दूरगामी परिणाम आपण जर पाहिले तर हे खूप विध्वंसकारी आहेत. त्यामुळं हा विचार डोक्यात आला आणि साहजिकच आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो, ज्या झाडांवर प्रेम करतो, ज्या नैसर्गिक जलाशयांवर प्रेम करतो, असे जलाशयांवर जर भविष्यात धोका निर्माण होत असेल किंवा वर्तमानात धोका निर्माण होत असेल ते प्रत्येक प्रदूषणावर आपण काम केलं पाहिजे. ते प्रदूषण नाहीसं करण्यासाठी किंवा ते जनजागृती करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. या विचारातून आम्ही पर्यावरण क्षेत्रामध्ये देखील उतरलो.
2: पर्यावरण जे आहे त्याला आपल्यामुळे किती हानी होते दिवसाला, प्रत्येक दिवशी?
3: प्रत्येक दिवशी जर आपण प्रत्येकाने जर विचार केला, प्रत्येकाचा लाईफस्टाईल जे आहे तर त्यानुसार आपण जे पण गाड्या वापरतो, गाड्यामधून धूर निघतो किंवा आपण जे पण काही मोबाईल वापरतो. आता तुम्ही म्हणाल की मोबाईल मधून काही धूर निघत नाही, त्याच्यामधून काही प्रदूषण निघत नाही, परंतु मोबाईलचं जे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे त्याच्यामुळं कित्येक किलो कार्बन डायऑक्साईड जे आहे किंवा वेगवेगळे घातक केमिकल जे आहे ते वातावरणामध्ये गेलेले आहेत. तसंच आपण जे कपडे घालतो ते कपड्यांमुळे जो आपला सिंथेटिक कलर आहे या कपड्यांवर, तर त्याच्यामुळं अनेक ठिकाणचे जलाशय जे आहेत तर ते प्रदूषण झालेले आहे त्याच्यामध्ये. हे प्रदूषण जे आहे ते आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर आपण जर त्याच्यावर डीप स्टडी जर करण्याचा प्रयत्न केला आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, की आपण दररोजच्या जीवनामध्ये काय काय वापरतो, अक्षरशः सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जर विचार केला, सकाळी उठल्यानंतर आपण जे ब्रश करतो, मग ते जे टूथपेस्ट आपण वापरतो ते टूथपेस्टमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट असतं, फ्लोराईड असतं. तर हे आपण आपल्याला असं वाटतं की आपण दातावर ते घासलं ब्रशच्या सहाय्याने आणि आपल्या मोरीमध्ये बेसिनमध्ये टाकून दिलं ते पाणी तर ते संपलं, पण तसं नाही आहे. त्याचे काही अंश आपल्या दातावर पण राहतात, ते आपल्या पोटामध्ये जातात. आपण ते इडिबल नाही आहे म्हणजे ते आपण खाऊ नाही शकत, तरी पण काही प्रमाणात ते अंश आपल्या पोटात जातात. त्यामुळं आपला पण आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्या बेसिनमधून जी पाईपलाईन झालेली आहे ती पाईपलाईन कुठे जाते, ती सिन्हा नदीमध्ये जाते. मग ते सिन्हा नदी पण तुम्ही प्रदूषण करताय त्याच्यामुळं. त्याचबरोबर ते सिन्हा नदीचं पाणी कुठे जात आहे, पुढे वेगवेगळ्या नद्यांमधून, म्हणजे भीमा नदी असेल, गोदावरी नदी असेल, त्यातून जे आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये जातं, म्हणजे थेट समुद्रामध्ये तुम्ही ते पोल्युशन टाकताय. त्याचबरोबर सिन्हा नदीवर जे शेती होतात सिन्हा नदीच्या पात्रामध्ये, तर सिन्हा नदीच्या पात्रावर जे शेती होतात त्याचा चारा जो आहे तो जनावरे खातात, जनावरांचं दूध जे आहे गाई म्हशींचं तर ते आपण पितो, त्यामुळे पुन्हा ते पोल्युशन आपल्याच पोटात जात आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस हा चालू आहे दररोजच्या आयुष्यामध्ये. आपल्या नगरची लोकसंख्या जी आहे, समजा आपण 500,000 जर पकडली एखाद्या भागामधली आणि 500,000 लोकांपैकी 1,00,000 कुटुंब आहेत समजलं आपण, तर 1,00,000 कुटुंबामध्ये रोज किती प्रमाणात सर्फ लागतो कपडे धुण्यासाठी. समजा आपण मूठभर जर सर्फ पकडला आणि तो मूठभर सर्फ जर आपण किलोच्या माध्यमात जर पाहिलं तर कमीत कमी 5-7 टन सर्फ जो आहे तो रोज आपण सिन्हा नदीमध्ये टाकतोय. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात विध्वंस चालू आहे आणि त्याच्यावर इथलं प्रशासन जे आहे ते काहीच काम करत नाहीये. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे प्रशासनाने जनजागृती तर केलीच पाहिजे, पण ते जनजागृती पण पुरेशा प्रमाणात करताना आपल्याला दिसत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑन ग्राउंड जे पावलं उचलली पाहिजेत प्रदूषण टाळण्यासाठी ते आपल्याला होताना दिसत नाहीये. आपल्या नगरमध्ये एसटीपी प्रकल्प पाहिजे तेवढे नाहीयेत जलशुद्धी करण्यासाठी. त्याचबरोबर जे प्रदूषण होत आहे वायू प्रदूषण त्याचं एकच सेंटर आपल्या नगरमध्ये आहे, असे कमीत कमी 7-8 सेंटर आपल्या नगरमध्ये पाहिजेत एकवेळ मोजण्यासाठी, जेणेकरून लोकांना खरी माहिती पर्यावरणाची मिळेल की आपलं प्रदूषण किती आहे. तर ह्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण केल्या तरच जे प्रदूषण आहे किंवा पर्यावरण जे आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल आणि त्याच्यावर आपण काम करू शकतो.
2: आणि सर, तुम्ही आणि तुमची टीम पर्यावरण ऱ्हास थांबवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी कशा प्रकारे काम करता?
3: सगळ्यात महत्वाचं आम्ही स्टडी करतोय, म्हणजे पर्यावरणाचे जे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत, बायोडायव्हर्सिटीचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत, तर त्यांचं अधिवास जो आहे त्या प्रत्येक प्राण्याचा, त्या झाडांचा, तो कशा प्रकारे आहे, त्या दिवसेंदिवस त्या भागातले जे वनवे आहेत किंवा प्रदूषण आहे जसजसं वाढत आहे तसं त्या झाडांच्या वाढीवर काय परिणाम होतोय त्याचा. त्याचबरोबर जे कचरा आपल्या नगर शहरामध्ये पेटवला जातो तर कचऱ्याविषयी आम्ही जनजागृती करतोय. प्रत्येक वर्षी त्याचा एक रिपोर्ट आम्ही प्रसारित करत असतो. त्या माध्यमातून प्लॅस्टिक जाळल्यामुळं, तो कचरा जाळल्यामुळं कोणते कोणते विषारी वायू निर्माण होतात, त्याचा वातावरणावर किती गंभीर परिणाम होतो, ते वायू आपल्याला सहज डोळ्याने दिसतात का? बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या रूममध्ये खूप चांगलं वातावरण आहे किंवा स्वच्छ हवा आहे, परंतु जे पोल्युशन निर्माण करणारे वायू आहेत, जे हानिकारक वायू आहेत, तर ते वायू डोळ्यांना सहज दिसत नाहीत. म्हणजे ते कलरलेस असतात, ऑर्डरलेस असतात, म्हणजे त्यांना टेस्ट नसते आणि त्यांचा गंध पण येत नाही. त्यामुळं आपल्या आजूबाजूला एखादा कार्बन मोनॉक्साईड जर असेल तर आपल्याला समजणार पण नाही की ते कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे भविष्यात कॅन्सर पण होऊ शकतो. तर इतके गंभीर जे परिणाम आहेत ते लोकांना माहितीच नाही आहेत. त्यामुळं आम्ही स्वतः त्याचा स्टडी करतोय सध्या, आणि जसा एक लेवलपर्यंत स्टडी पोहोचेल तसं आम्ही ते लोकांना त्याचं अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतोय. जसं वनव्याच्या बाबतीत, आधी आम्ही वनव्याच्यासाठी काम नाही करायचो, आम्ही फक्त आधी स्टडी केला की हे खरंच किती गंभीर आहे. आणि जेव्हा आम्हाला त्याची गंभीर लक्षात आलं, तर त्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने त्यासाठी काम करायला लागलो. तर तसंच प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला कदाचित आमची टीम काम करते, त्या व्यतिरिक्त पण अनेक समस्या आहेत या पर्यावरणामध्ये. तर प्रत्येकाने जर हे निरीक्षण केले आपल्या आजूबाजूला की खरेच आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास कशामुळे होतो आपल्या आजूबाजूला, तर ते छोट्या छोट्या नोंदी किंवा ऑब्झर्वेशन जर करत गेले तर आपल्याला त्याची भीषणता लक्षात येते. म्हणजे एखाद्या भागामध्ये एक झाड असतं आणि झाड तुम्ही रोज बघताय, परंतु सडनली कोणीतरी त्या झाडाच्या बुंद्यावर कचरा आणून पेटवतोय आणि त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण खोड जळतोय आणि एवढं शेकडो वर्षाचं झाड काही तासांमध्ये ते खाली पडून जात आहे. म्हणजे खूप मोठा विध्वंसक गोष्ट आहे. तर याच्यासाठी तुम्ही आपल्या आजूबाजूला जो पण काही विध्वंस होतोय पर्यावरणाचा, तर त्याच्याविषयी स्वतः आधी माहिती घेणं गरजेचं आहे. किंवा जे काम करतात, जसं आमची टीम काम करते, आमच्या टीमला भेटून तुम्ही जे काम सध्या चालू आहे किंवा जे ज्या गोष्टींचा अभ्यास झालेला आहे तो अभ्यास तुम्ही माहीत करून घ्या आणि त्याच्यामध्ये अजून कशी भर टाकता येईल किंवा अजून चांगल्या प्रकारे कसं काम करता येईल या पर्यावरण क्षेत्रामध्ये, ते तुम्ही काम केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडे PhD झालेले लोक असतात जे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात या पर्यावरणाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर, परंतु तो अभ्यास जो आहे तो फक्त कागदांपुरताच मर्यादित असतो. म्हणजे एखादी पोस्ट मिळवायची, त्यासाठीच तो अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासाचा त्या निसर्गाला किंवा इथील नागरिकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी त्याचा अभ्यास, त्या अभ्यासाचा उपयोग होत नाही. तर असं नाही झालं पाहिजे. जो पण आपण अभ्यास करतोय तो सर्वसामान्य जनतेपर्यंत आणला पाहिजे, आणि फक्त सर्वसामान्य जनतेपर्यंत आणून उपयोग नाही आहे. त्याचं खऱ्या अर्थाने ती जी समस्या आहे ती कशा प्रकारे मुळापासून नष्ट होईल, ते प्रदूषण कमी करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणं गरजेचं आहे, हे प्रयत्न जमिनी स्तरावर झाले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने पर्यावरण जे आहे ते आपण वाचवू शकतो.
2: आणि सर, तुम्ही आणि तुमची टीम जनजागृतीसाठी काही उपक्रम करता का?
3: हा, जनजागृतीसाठी सगळ्यात महत्वाचं आता सोशल मीडियाचं युग आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचं जे इंस्टाग्राम पेज आहे RNF फाउंडेशन, त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे जे उपक्रम आम्ही राबवत असतो त्याची माहिती आम्ही लोकांना देतो. त्याचबरोबर त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, मग ते प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, तुम्ही सहभागी होण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करत असतो. आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, समजा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा पर्यावरण विभाग असेल, उद्यान विभाग असेल, त्या त्या विभागांना ती समस्या आम्ही लक्षात आणून देतो. बऱ्याचदा काय होतं की त्या विभागाला अशी एखादी समस्या त्यांच्या भागात आहे, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आहे, हे माहीत पण नसतं. जसं की मागच्याच महिन्यामध्ये आम्ही बिबट्यांसाठी काम केलं होतं. बिबटेचे आपल्याकडे बंदिस्त करून ठेवलेले होते गेल्या 3-4 महिन्यापासून. ते खूप छोट्याशा पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलेले होते आणि त्यातले काही पिंजरे जे आहेत, म्हणजे ते बिबटे जे आहेत, ते उन्हामध्ये होते खूप महिन्यांपासून. ऊन त्याला जास्त आवडत नाही आणि अशा बिबट्याला तुम्ही जर पूर्ण उन्हामध्ये जर ठेवत असाल, तो पिंजरा पण लोखंडाचा तापलेला असतो. तर अशा परिस्थिती आम्ही DFO-ना भेट देऊन ही परिस्थिती लक्षात आणून दिली. त्यांनी काहीतरी सावरण्याचा प्रयत्न केला, त्यातून ते बिबट्यांना दुसरीकडे हलवलं. पुन्हा वारंवार सांगून देखील त्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवला नाही. त्यावेळेस आम्ही जे न्यूज चॅनल्स आहेत, तर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सला ही माहिती दिली आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला इम्पॅक्ट झाला. त्या बिबट्याचं पुनर्वसन होण्यासाठी, त्यांना सुरक्षित जागी हलवण्यासाठी त्याची मदत झाली. म्हणजे फक्त प्रशासनावर अवलंबून राहून उपयोग नाही आहे. प्रशासन जर ऐकत नसेल, आपल्या जे मीडियाचा जो आपल्याला आधार आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. असं जर सोशल मीडियाचा किंवा नॅशनल मीडियाचा वापर जर आपण केला, तर त्या माध्यमातून बदल हा नक्कीच होतो.
2: आणि सर, जसं तुम्ही पण प्रयत्न करता आहात, तर प्रशासनाच्या पण काही उपाययोजना आहेत या संदर्भात पर्यावरण वाचवण्याच्या?
3: पर्यावरण वाचवण्यासाठी म्हणजे प्रशासनाच्या उपाययोजना आहेत, म्हणजे कागदोपत्री ते खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांचे कायदे नियम जे आहेत ते खूप कडक आहेत, परंतु ऑनग्राउंड आपल्याला ती पूर्ण अंमलबजावणी होताना दिसत नाही. जसं की आपण प्रशासनाला खूप जवळपास 3-4 वर्षापासून सांगतोय की जो पण कचरा पेटवला जातो आपल्या आजूबाजूला, तर त्यासाठी तुम्ही एक टोल फ्री नंबर द्या, तो एखाद्या नागरिक जे कर्मचारी आहेत तुमचे त्यांचा नंबर द्या, ज्या ठिकाणी पण कचरा पेटवला जाईल तिथल्या नागरिकांनी त्या नंबरवर जर फोन केला तर इमिजिएट त्या ठिकाणी येऊन तो पेटवणारा दंड ते आकारू शकतात किंवा ऍटलीस्ट समज देऊ शकतात. एनजीटी जी आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, ही एक नॅशनल लेवलची एक बॉडी आहे, पर्यावरणाविषयी काम करते ती. तर त्यांनी एक नवीन कायदा बनवला, त्यानुसार ज्या ठिकाणी पण कचरा जाळला जातो, छोटा जरी कचरा असेल, म्हणजे एक फुटाचा जरी कचरा असेल किंवा छोटा तुम्ही पान एखादा प्लास्टिकचा तुकडा जरी जाळला, त्याच्यावर 5,000 रुपये दंड होऊ शकतो. म्हणजे इतकी मोठी त्याच्यामध्ये दंडाची तरतूद दिलेली आहे, परंतु आपल्या नगरमध्ये तसं कारवाई होताना दिसत नाही. म्हणजे कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तर आपण प्रत्येक वर्षी हे सांगत असतो की तुम्ही प्लास्टिक फायर रिपोर्ट आपण बनवतो, त्याच्यामध्ये उपाययोजना सगळ्या दिलेल्या आहेत आपण ऑलरेडी, म्हणजे जे आपण अभ्यास केलेला आहे त्यानुसार काय उपाययोजना केल्यानंतर हे कचऱ्याचं प्रदूषण थांबू शकतं, हे सगळं देऊन पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तर याचं कारण एकच आहे, ते म्हणजे लोक जोपर्यंत पुढे येत नाहीत, लोक जोपर्यंत संघटित होऊन याविषयी आवाज उठवत नाहीत तोपर्यंत प्रशासन देखील जागेवरून हल्ला नाही. आता आमची टीम छोटी आहे, आमच्या टीमचा आवाज कदाचित तिथपर्यंत पोहोचत नसेल, परंतु सर्वसामान्य नागरिक जेव्हा जास्त संख्येमध्ये एकत्र येतील आणि याविषयी आवाज उठवतील, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक भागामध्ये याविषयी आवाज उठवतील, तेव्हा नक्कीच बदल होऊ शकतो.
2: आणि सर, पर्यावरण ऱ्हास होतोय त्यामुळे प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, त्यांना तर खूप मोठा फटका याचा बसतोय किंवा त्रास होतोय, पण तसं मानवाला पण होतोय का?
3: नक्कीच. जसं पर्यावरणाच्या बाबतीत जर बोलायला झालं, जैवविविधता जी आहे त्याच्यामध्ये मागच्या 50 वर्षांमध्ये जवळपास 30% कीटक जे आहेत ते कीटकांच्या प्रजाती संपुष्टात आलेल्या आहेत, म्हणजे याच्याविषयी आपल्याला माहिती पण नाही आहे. तसंच माणसाच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर आपल्या नगरमध्ये थंडीच्या दिवसामध्ये पोल्युशन जास्त प्रमाणात वाढतं, कारण थंडी जी असते हवेमध्ये तर ती किंवा धुकं जे असतं ते धुकं खाली आलेलं असतं आणि त्यावेळेस आजूबाजूचे जे घातक वायू जे असतात ते पण खाली असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला श्वसनाचे वेगवेगळे आजार होतात किंवा खोकला होतो किंवा तापेचे आजार किंवा सर्दी खोकला. बऱ्याच जणांचं सर्दी जी आहे ती 12 महिने राहते. तर हे का होतं? कारण हे जे केमिकल्स वायू प्रदूषण जे होतं आपल्या नगरमध्ये याचा इम्पॅक्ट तो आहे. बऱ्याच लोकांना व्यसन नसतं काहीच, परंतु त्यांना कॅन्सर होतो. मग तो का होतो? तर हे कळत न कळत आपण हे केमिकल जे आहेत ते आपल्या पोटामध्ये जातात आहे. तर याच्याविषयी आपल्याला माहिती नाही आहे, म्हणजे पुरेसा अवेअरनेस आपल्याकडे अजून पण केला जात नाही आहे. जो केला जातोय तो खूपच लिमिटेड लेवलला केला जातोय, किंवा कोणाला तरी दाखवायचं आहे की आम्ही अवेअरनेस करतोय, या प्रकारचा अवेअरनेस ते करतात आहे. परंतु सर्वसामान्य जनता जी आहे जी याच्या बाबतीत अनभिज्ञ आहे, त्यांना माहिती पण नाही की पोल्युशनमुळे सगळं होतं आहे, की आपण जे आजारी पडतो त्याच्यामुळे पोल्युशन हे कारण सगळ्यात मोठं कारण आहे. तर हे माहीत नसणं हे सगळ्यात मोठा एक धोका आहे. माणसांच्या आरोग्यावर याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतोय. माणसांचं सरासरी आयुष्य जे 30-40 वर्षापूर्वी लोक 80-90 वर्षापर्यंत 100 वर्षापर्यंत जगायचे, अगदी निरोगी राहायचे, म्हणजे त्यांना आजार पण कोणते होत नव्हते, परंतु तेच लोक आज म्हणजे मूल जन्मल्या ते आयसीयूमध्ये जात आहे, किंवा महिलांच्या डिलिव्हरी ज्या आहेत त्या सिझेरियन होतात या सगळ्या, किंवा जे पण काही लहान मुलं आहेत मोठे माणसं आहेत प्रत्येक वर्षी कमीत कमी 4-5 वेळा आजारी पडतात. तर हे आजारी पडण्याचं काहीच कारण नाही, ज्या अर्थी तुम्ही चांगला आहार घेताय, तुमचं आयुष्य एकदम चांगलं आहे, तुम्हाला कोणतेच कष्ट नाही आहे, तरी पण तुम्ही आजारी का पडताय, याच्या पाठीमागं प्रदूषण हे सगळ्यात मोठं कारण आहे. मग ते जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा लाईट पोल्युशन असेल, तर हे वेगवेगळं पोल्युशनचे प्रकार आहेत. त्याच्यामुळं माणसाचं आरोग्य कमी होत चाललंय दिवसेंदिवस, आणि जे माणसं जगतात आहे ते पण त्यांचा सगळा पैसा जो आहे तो आरोग्यावर खर्च होतोय, त्यामुळे हे खूप गंभीर विषय आहे.
2: आणि सर, खरं म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच, आपण दिवसेंदिवस ऐकतो आहोत, दाखवल्या जात आहे किंवा आपल्याच आरोग्यावरून आपण ते अनुभवत देखील आहोत. तर हे बंद होण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक माणसानं काय करायला हवं रोजच्या लाईफमध्ये?
3: पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ऱ्हास पर्यावरण म्हणजे काय आहे सगळ्यात आधी पर्यावरण माहीत करून असणं गरजेचं आहे. मग पर्यावरणामध्ये घटक कोणते कोणते असतात, मग हवा आहे, त्याच्यानंतर पाणी आहे, त्यानंतर ती माती आहे, तर हे झालं अजैविक घटक. त्यानंतर जैविक घटकामध्ये जे झाडं आहेत कीटकापासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत, या घटकाचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की हे घटक त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर आता त्याच्यामध्ये पाणी जर आहे, पाण्यावर जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पाण्याचं तुम्ही पोल्युशन चेक करू शकता, तुमच्या घरामध्ये जे पाणी येत आहे तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात क्लोरीन मिसळलेलं आहे किंवा किती प्रमाणामध्ये कोणते प्रदूषक मिसळलेले आहेत ते तुम्हाला स्वच्छ वाटतंय, पण त्याच्यामध्ये केमिकल्स कोणते कोणते तुम्हाला माहित नाहीये. तर त्याचं आपल्याकडे पाण्याचं टेस्टिंग केलं जातं, म्हणजे जे पण पाणी कोणतं पण पाणी जर तुम्ही त्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडे घेऊन गेले आपल्या सावडी भागामध्ये ते आहे तर त्या ठिकाणी ते चेक करून देतात. किंवा प्रायव्हेट पण काही लॅब्स आहेत ते 500 ते 1000 रुपयामध्ये ते वॉटर सॅम्पल पॅरामीटर्स असतात त्याच्यामध्ये सांगतात 10-12 पॅरामीटर्स असतात तर त्यानुसार ते चेक करून देतात. मग त्याच्यामध्ये पाण्याचा पीएच मीटर किती आहे, टीडीएस किती आहे, हे सगळे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत, टर्बिडिटी किती आहे, त्याच्यामध्ये डिझोल्व्ह ऑक्सिजन किती आहे, बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजे थोडक्यात काय की नागरिकांनी जर जागरूक होऊन या पर्यावरणाकडे जर पाहिलं आणि जे लहान मुलं आहेत ते लहान मुलांना शाळेतल्या शिक्षकांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ह्या गोष्टी जर समजून सांगितल्या ज्या रोजच्या आयुष्यामध्ये पर्यावरणाशी निगडीत आहे किंवा पर्यावरणाचे विषय जे आहेत ते अशा प्रकारे प्रॅक्टिकली जर समजून सांगितले तर निश्चितपणे पर्यावरण लोकांना अजून चांगल्या प्रकारे समजेल आणि पर्यावरणासाठी ते खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतील. कारण जोपर्यंत आपल्याला पर्यावरण म्हणजे काय किंवा आपल्या आजूबाजूला जे पर्यावरण आहे त्याच्या नोंदी आपण घेत नाही, अभ्यास करत नाही, तोपर्यंत पर्यावरणाचा ऱ्हास कशा प्रकारे होतोय हे आपल्याला समजणारच नाही.
2: नक्कीच सर. आणि सर खरं म्हणजे आज तुम्ही पर्यावरण ओळख ही खूप चांगल्या प्रकारे करून दिली आणि सांगितलं की पर्यावरणाचा ऱ्हास का होतोय, ते कसं थांबवलं पाहिजे आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडळी आताच आपण अमित गायकवाड सरांसोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि आजचा आपला विषय होता पर्यावरण ओळख. खरं म्हणजे आपण पर्यावरणात राहतो, जगतो, पर्यावरणातील अनेक घटक आपल्यासोबत असतात पण आपल्याला तरीही माहित नसतं की ऱ्हास पण आपणच करतो आहोत आणि ह्याच घटकांमध्ये आपण येतो आणि आपण हे सगळं टिकवून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबद्दल आपण अमित गायकवाड सरांसोबत गप्पा मारलेल्या आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत जो पर्यावरणाशीच रिलेटेड असणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111-23-90 किंवा 98-81-33-77-75 किंवा 91-56-61-05-14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आपलं अहिल्यानगर हे शहर जिल्हा इतका छान आहे ना की वेगवेगळ्या गोष्टी इथे आहेत. आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं आहे, सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं आहे, आणि तसंच धार्मिकदृष्ट्या देखील आपला अहिल्यानगर जिल्हा खूप महत्वाचा आहे. आणि खूप काही गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा ना, आपल्या इथे शिर्डीला जे साई मंदिर आहे ना, तिथे नेहमी कोणी ना कोणी येतं, भेट देतात आणि साई संस्थानला काहीतरी देऊन जात असतात, सेवा करत असतात. आणि नुकतंच आत्ता आपला सगळ्यांचा आवडता अभिनेता म्हणजेच स्वप्नील जोशी तिथे येऊन गेलेत आणि त्यांनी साईंचं दर्शन घेतलंय, साईबाबांचं दर्शन घेतलंय आणि तसंच संस्थांना भेट दिलेली आहे नुकतं. आणि याच आधी नीता अंबानी इथे आला होता, त्यांनी देखील साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे. असे अनेक धार्मिक स्थळं आहेत आपल्याकडे. पण काय होतं ना, आपल्या थोडासा आपण जबाबदार नाही आहेत असं म्हणता येईल की आपण आपल्या शहराची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या इकडच्या ज्या वास्तू आहेत, ज्या मग ऐतिहासिक वास्तू असतील, सांस्कृतिक ठिकाणं असतील किंवा मग धार्मिक ठिकाणं असतील, ते आपण पर्यटकांपर्यंत, इतरांपर्यंत पोहोचवत नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी मागे पडलेलो आहोत. पण आता इथून पुढे आपण जेव्हा बाहेर जातो, फिरायला जातो किंवा आपल्याला कोणी बाहेरची व्यक्ती भेटते ना आपल्या शहराबद्दल, आपल्या जिल्ह्याबद्दल आणि आपल्या इकडच्या जे वास्तू आहेत, आपल्या इकडचं जे वैभव आहे ना, त्याबद्दल बोललं पाहिजे, माहिती पोहोचवली पाहिजे. आणि त्याचबरोबर सरकारनं देखील इकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि अनेक सोयी सुविधा करणं गरजेचं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नगरच्या वैभवाबद्दल, नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
2: My name is Anthony Gonsalves.
3: Gonsalves?
2: Right. My name is Anthony Gonsalves. Main

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहराला हरित, स्वच्छ आणि पर्यावरण पूरक बनवण्याच्या दृष्टीनं राबवण्यात येत असलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेची तयारी जोरात चालू आहे बरं का. आणि महापालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत शहरात 1,00,000 झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पण मित्रांनो, मला असं वाटतं की फक्त झाडं लावणं महत्वाचं नाहीये, ते टिकवणं पण खूप महत्वाचं आहे. कारण फक्त आपण लावतो आणि सोडून देतो त्यात काहीच अर्थ नाही. जर आपण एखादी गोष्ट करतोय ना, तिला शेवटपर्यंत नेणं आणि त्याचा उपयोग करून घेणं आणि आपण ती गोष्ट का करतोय त्याचा उद्देश साध्य करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त लावून चालणार नाही झाडं, तर त्याला शेवटपर्यंत टिकवावं लागणार आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे, तेव्हा आपली सिटी ग्रीन होणार आहे. तर हे देखील खूप महत्वाचं आहे. उपमहापौर धनंजय जाधव आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी उद्यान विभागाची देखील या संदर्भात बैठक घेतलेली आहे आणि यांच्या प्रयत्नातून नक्कीच आपली सिटी ग्रीन होईलच. पण त्याचबरोबर आपण सगळ्यांनी सहकार्य करणं, आपण सगळ्यांनी यासाठी स्वतः योगदान देणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: सकाळचे 9:53 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि म्हणजे इंस्टाग्रामना ना बॉट अकाउंट जे आहेत ना ते हटवलेत बरं का, आणि त्या हटवल्याचा फटका जगभरातील सेलिब्रिटींना बसलाय. त्यांचे लाखो फॉलोअर्स घटले आहेत. त्यात फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यांचं सर्वाधिक जास्त म्हणजे 66 लाख फॉलोअर्स घटले आहेत. तर विराट कोहली, प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट यांचे देखील फॉलोअर्स घटले आहेत. ते कसे तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे 66 लाख फॉलोअर्स कमी झालेत, तर सेलेना गोमेज यांचे 55 लाख, एरियाना ग्रेंडे यांचे 55 लाख, कायली जेनर यांचे 50 लाख, लियोनेल मेसी यांचे 48 लाख, जस्टिन बीबर यांचे 43 लाख, विराट कोहली यांचे 20 लाख, प्रियंका चोप्रा यांचे 11 लाख आणि श्रद्धा कपूर यांचे 10 लाख, तर आलिया भट्ट यांचे 10 लाख. तर म्हणजे अशा प्रकारे अनेकांचे फॉलोअर्स जे आहेत ते कमी झालेले आहेत आणि त्याचा फटका म्हणजे बॉट अकाउंट जे आहे ते हटवलंय याचा फटका सेलिब्रिटींना बसलाय. तर मंडई अशा प्रकारे आणि इंस्टाग्राममध्ये अनेक बदल होत असतात, अनेकदा ते अपडेट होत असतं, ते देखील महत्वाचे अपडेट्स असतात. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: सकाळचे 10 वाजलेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत, छान छान गाणी एन्जॉय करतो आहोत। आणि मंडई, तुम्हाला माहिती आहे का, श्रीगोंदा तालुक्यातील ना शेतकरी बांधव सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये नवीन राष्ट्र संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यास महाराष्ट्र शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे बरं का। आणि या प्रकल्पासाठी एकूण 1,58,13,454 रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे। 76,46,000 रुपये इतकं शासन अनुदान मंजूर झालं आहे। हे अनुदान 2 टप्प्यात वितरित केलं जाणार असल्याची माहिती देखील सभापती अतुल लोखंडे यांनी दिली आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या इकडे म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा बाजार समितीमध्ये साकारणार 1.5 कोटींचं शेतकरी भवन जे आहे त्यासाठी 76 लाखांचं अनुदान मंजूर झालेलं आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। एन्जॉय करा मस्त श्रीगाणी विथ आर जय कोमल।

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी अल निनोचा धोका ओळखून पाटबंधारे विभागातर्फे ना मुळे धरणातील पाणी साठा जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याच्या उपाययोजना सुरू केल्यात बरं का. शेतीचं पिण्याचं आणि औद्योगिक पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केलंय. हो, भारतीय हवामान खात्यानं अल निनो निनोमुळे यावर्षी तापमान वाढीसोबत दुष्काळाचा अंदाज व्यक्त केलाय आणि जून ते सप्टेंबर 2026 मान्सून हंगामात पावसाचं प्रमाण जे आहे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आणि उशिरानं पाऊस तसंच मोठा खंड पडण्याची शक्यता गृहीत धरून शासनानं धरणांमधील पाणी साठा काटकसरीनं वापरण्याच्या सूचना दिल्यात. मुळा धरणातील पिण्याचा पाणी साठा 15 जून पर्यंत राखीव ठेवला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी यंदा ऑगस्ट 2026 अखेर पिण्याचा पाणी साठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत आणि धरणात आज अखेर 12,551 म्हणजेच 48.27% असं एवढं म्हणजेच 12,551 दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे. त्यापैकी अचल साठा 4,500 दशलक्ष घनफूट वगळता 8,051 पाणी साठा वापरण्यासाठी उपलब्ध आहे. तर मंडळी, अशा प्रकारे मुळाचं पाणी काटकसरीनं वापरा असं सायली पाटील यांनी सांगितलेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111-23-90 किंवा 98-81-33-77-75 किंवा 91-56-61-05-14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगमध्ये. मी आर्षा कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ना आवश्यक असलेल्या तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी जिल्हाभरातून दिव्यांग बांधव भल्या सकाळीच येत असतात बरं का. आणि ही जी संख्या आहे ना ती जवळपास 200 ते 400 घरात असते. मात्र त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका बसतोय. सकाळपासून 3 वेळेस रांगेत उभं राहिल्यानंतर तपासणीला सामोरं जावं लागतं. इथं साधा सुरक्षा रक्षकही नसल्यानं उन्हा तानात दिव्यांग बांधवांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर मंडळी, अशा प्रकारे तपासणीसाठी दिव्यांगांची अक्षम्य होळसांड होती आणि दर गुरुवारीच आपला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात त्यांना तपासणीसाठी बोलवलं जातं. पण अशात त्यांना खूप गर्दी होत असल्यामुळे त्यांना योग्य ती म्हणजे योग्य ती काळजी घेतली जात नाही आणि रांग खूप मोठी असते. त्यामुळे हे जे दिव्यांग बांधव आहेत ते त्रस्त झालेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: सकाळचे 10 वाजून 41 मिनिट झालं आणि नगरचं अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरं म्हणजे ना शिर्डी इथं झालेल्या 28व्या राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य संमेलनात ना आपल्याच अहिल्यानगरचे कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना राष्ट्रीय राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा कला साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. बरं का, साहित्यिक राजेंद्र फंड संमेलना अध्यक्षपदी होते आणि ज्येष्ठ कवी विलास पाटील तसंच सुमन देसाई, माया नवथर हे प्रमुख पाहुणे होते. देशमुख यांचं कथनाचं कार्यक्रम राज्यभर होत आहेत आणि याच निमित्त त्यांच्या कथा ना किंवा त्यांच्या लेखनाला बाळासाहेब देशमुख म्हणजेच यांना गाडगेबाबा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या कथा खरंच खूप छान असतात आणि तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. आपण आता अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकतच्या हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, खरं म्हणजे आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हो, सकाळचे आता 11 वाजत आलेत, 11 वाजायला 10 मिनिटच कमी आहेत, म्हणजे तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. पण उद्या सकाळी पुन्हा भेटूया तर 7 वाजता नगरच्या अंतरंग मध्ये. आणि थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे. खूप साऱ्या गप्पा घेऊन, बदलते नाते संबंध आणि मोबाईल, महिलांना बॉडी शेमिंगमुळे होणारा कमी आत्मविश्वास, हेल्दी स्प्राउट चाट रेसिपी, ग्रामीण भागातील मुलींची स्वप्न, लग्नानंतर मुलींचं करिअर, या सगळ्या गप्पा ती तुमच्यासोबत मारणार आहे. तसंच दुपारी 1 वाजता स्नेहवर्धा शो मध्ये स्नेहालयातील महत्वाच्या घडामोडी, ज्यामध्ये साक्षी विनोद झाकेवार डॉक्टर हळवे बालभवनातील विद्यार्थिनीची मुलाखत असणार आहे. आणि सायंकाळी चार ते सात यावेळी सांजरंग शो मध्ये ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या दिवसभरातील घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल अपडेट्स. नगर डायरी या शो मध्ये म्हणजे सायंकाळी 7 वाजता नगर डायरी या शो मध्ये जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त ऋतुजा फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर ऋतुजा केवळ, थॅलेसिमाग्रस्त रुग्ण यश हरेल आणि श्रद्धा तांदळे यांची मुलाखत. रात्री 8 वाजता मुंबई

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शोमध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आजकाल एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा मोठा भाग झाली आहे आणि ती म्हणजे मोबाईल। उठल्यापासून झोपेपर्यंत मोबाईल आपल्या हातात असतो, पण कधी विचार केलाय का की या मोबाईलने आपल्या नात्यांमध्ये किती बदल घडवलेत ते। पूर्वी लोक भेटून बोलायचे, तासन तास गप्पा व्हायच्या, आणि आता काय होतंय तर टायपिंग, सीन ऑनलाईन आणि लास्ट सीन यावरतीच नात्यांचं अर्थ ठरू लागलेत। आज प्रेम व्यक्त करायलाही इमोजी आहेत, भांडण व्हॉट्सअपवर होतात आणि कधी कधी ब्रेकअप सुद्धा एका मेसेजमध्ये होतं। मोबाईलमुळे अंतर कमी झालं, लोक जवळ आले, पण काही नाती मनानं दूरही गेली बरं का। एकाच घरात बसून लोक एकमेकांशी कमी आणि स्क्रीनशी जास्त बोलताना दिसतायत। सोशल मीडियामुळे तुलना वाढली, त्यानं स्टोरी टाकली पण रिप्लाय केला नाही, ती ऑनलाईन होती पण माझ्याशी बोलली नाही, अशा छोट्या गोष्टींमुळे गैरसमज वाढताना दिसतायत। पण याच मोबाईलमुळे काही सुंदर गोष्टीसुद्धा घडतायत बरं का। दूर असलेली माणसं जोडली जात आहेत, जुन्या मित्रांशी संपर्क होतोय आणि कठीण काळात एक मेसेजसुद्धा आधार देऊन जातोय। आणि म्हणूनच मोबाईल वापरताना नात्यांमध्ये विश्वास, वेळ आणि समजूतदारपणा फार महत्त्वाचा आहे, कारण नातं टिकतं ते फक्त नेटवर्कवरती नाही तर मनाच्या कनेक्शनवरती सुद्धा। तर मंडळी, मोबाईलमुळे नाती जवळ आली आहेत की दूर गेली आहेत, हे तुमचं मत काय मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर 90.4 FM मध्ये। पुन्हा भेटूया थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: प्यार लाव

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर, जग बदलतंय तसा आपला नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक सखींनो, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आत्ता आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो अनेकांच्या मनाला लागून जातो आणि तो विषय म्हणजे बॉडी शेमिंग आणि आत्मविश्वास. तू खूप बारीक आहेस, जरा वजन कमी कर, किंवा रंग थोडा सावळा आहे बरं का, अशी वाक्य अनेकदा मजेत बोलली जातात, पण समोरच्या व्यक्तीच्या मनावर त्याचा किती परिणाम होतो याचा आपण विचारच करत नाही. आज सोशल मीडियावरती परफेक्ट दिसण्याची एक स्पर्धाच सुरू आहे बरं का. फिल्टर्स, एडिट केलेले फोटो आणि इतरांशी सतत होणारी तुलना यामुळं अनेक तरुणी स्वतःवरतीच शंका घ्यायला लागतात. पण सांगायचं झालं ना, तर सौंदर्य फक्त चेहऱ्यात किंवा शरीरात नसतं बरं का, तर आत्मविश्वास, विचार, स्वभाव आणि स्वतःला स्वीकारण्यामध्ये खरं सौंदर्य असतंय. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि तिचं ते खासपण सुद्धा आहे, कोणाच्या शरीरावरून त्याची किंमत ठरत नाही. जर कोणी तुम्हाला कमी लेखत असेल तर स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःवरती प्रेम करायला शिका, कारण आत्मविश्वास हा मेकअपपेक्षा एकदम जास्त सुंदर दिसतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, लोक काय बोलतात हे कायम बदलत राहणार आहे, पण आपण स्वतःबद्दल काय विचार करतो तेच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून स्वतःची तुलना कोणाशी करू नका, स्वतःला स्वीकारा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मनापासून जगा. थोड्याच वेळात भेटूयात अशाच पॉझिटिव्ह थॉट सोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर सखींनो आज मी तुमच्यासाठी एक झटपट बनणारी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती रेसिपी म्हणजे स्प्राउट्स चाट. ही रेसिपी चविष्ट तर आहेच पण शरीरासाठी फार पौष्टिक सुद्धा आहे. तर साहित्य अतिशय सोपं आहे, तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असणारच, पण त्यासाठी तुम्ही नोटडाऊन देखील करून घ्या. तर एक वाटी मोड आलेले मटकी किंवा मूग, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, लिंबू रस आणि चाट मसाला आणि तुमच्या चवीनुसार मीठ. तर कृतीसुद्धा अतिशय सोपी आहे. एका भांड्यात मोड आलेले कडधान्य घ्या, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी आणि कोथिंबीर टाका. आता त्यावरती चाट मसाला, थोडंसं मीठ आणि वरून मस्तपैकी लिंबू रस घालून छानपैकी मिक्स करा. झाली तर मग आपली हेल्दी स्प्राउट्स चाट तयार. ही रेसिपी वजन नियंत्रणासाठी, फिटनेससाठी आणि संध्याकाळच्या हेल्दी स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे. तर मंडळी अशाच रेसिपी ट्राय करा, फिट रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आत्ता आपण बोलणार आहोत त्या मुलींबद्दल ज्या छोट्या गावात राहतात पण त्यांची स्वप्न मात्र फार मोठी असतात. गावातील मुलगी म्हणजे फक्त घरकाम करणारी किंवा शांत राहणारी मुलगी, ही विचारसरणी आता जुनी झाली आहे आणि आता बदलती आहे. आज गावातील मुली डॉक्टर, पोलीस, अधिकारी, खेळाडू, पत्रकार आणि उद्योजक होण्याचं स्वप्न पाहतात. पण ही स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. कधी शिक्षणासाठी दूर जावं लागतं, कधी घरची आर्थिक परिस्थिती अडथळा बनते, तर कधी मुलींनी इतकं शिकून काय करायचंय असे प्रश्न त्यांना आत्मविश्वास कमी करायचा प्रयत्न करतात. अनेक मुलींना आजही स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. सुरक्षिततेची चिंता, समाजाचं दडपण आणि लवकर लग्नाची जबाबदारी या सगळ्यांमध्ये त्यांची स्वप्न अनेकदा मागे पडतात. पण तरीसुद्धा हीच मुलगी सकाळी घरकाम करते, कॉलेजला जाते, अभ्यास करते आणि स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी झगडत असते. गावातील मुलींच्या डोळ्यात फक्त स्वप्न नसतात तर ती पूर्ण करण्याची जिद्द सुद्धा असते. गरज आहे ती फक्त त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची, त्यांच्यावरती विश्वास ठेवण्याची आणि त्यांना तू करू शकतेस हे सांगण्याची. कारण संधी मिळाली तर गावातील मुलगी सुद्धा आकाश गाठू शकते. तर मंडळी, अशाच पॉझिटिव्ह थॉट सोबत भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजच्या काळात मुली शिक्षण घेत आहेत, स्वतःच्या पायावरती उभ्या राहत आहेत, मोठी स्वप्न पाहत आहेत, पण लग्नानंतर अनेकदा हा प्रश्न समोर येतोय की आता घर सांभाळायचं की करिअर. काही जणी स्वतःच्या इच्छेने थोडा ब्रेक घेतात तर काहींना परिस्थितीमुळं करिअर सोडावं लागतं. पण प्रश्न असा आहे की लग्न म्हणजे मुलीच्या स्वप्नांचा शेवट असतो का? घर आणि करिअर हे दोन्ही सांभाळणाऱ्या हजारो महिला आज आपल्या आसपास आहेत. आणि हो, ते काही सोपं नाही बरं का. जबाबदाऱ्या वाढतात, वेळ कमी पडतो, थकवा येतो, पण साथ, समजूतदारपणा आणि योग्य नियोजन असेल तर दोन्ही गोष्टी शक्य असतात. लग्न हे आयुष्याचा एक भाग आहे पण पूर्ण आयुष्य नाही आहे. आणि करिअर हे फक्त पैसे कमवण्यासाठी नसतं तर स्वतःची ओळख, आत्मविश्वास आणि स्वप्न जपण्यासाठी सुद्धा असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय हा मुलीचा असायला हवाय. तिला करिअर करायचं असेल तर तिच्या स्वप्नांना साथ मिळायलाच हवी आहे. आणि जर तिने घराला प्राधान्य दिलं तरी तिच्या निर्णयाचा आदरसुद्धा व्हायला हवाय, कारण प्रत्येक स्त्रीची वाट वेगळी असते आणि योग्य आणि अयोग्य ठरवण्याचा अधिकार फक्त तिलाच असतो. आणि यावर तुमचं मत काय आहे हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर 90.4 FM मध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या पराक्रमानं इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे चाफेकर बंधू हे नाव इतिहासात अजरामर आहे। त्या चाफेकर बंधूंमधील धैर्यवान क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना 8 मे रोजी फाशी देण्यात आली। त्यांच्या बलिदानाच्या स्मृती जागवत आज आपण ऐकणार आहोत एक विशेष नाटिका आपल्या रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून।

1897 प्लेगने पुण्याला ग्रासले होते, पण रोगापेक्षा भीषण होता इंग्रजांचा अत्याचार. जनता उपचारांच्या नावाखाली छावण्यात कैदी बनली आणि 3 तरुणांच्या मनात ज्वालामुखी पेटला. दामोदर, बाळकृष्ण आणि वसंत चाफेकर.

0: हे उपचार नाहीत, ही तर सरळ सरळ गुलामी आहे.
1: आपण गप्प बसलो तर आपली पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.
2: निर्णय घ्या भावानो, आज आताच.
3: 22 जूनची रात्र, डेक्कन जिमखान्यावर अंधाराच्या सावल्या नाचत होत्या. एक बाजूला इंग्रजांचा अभिमान आणि दुसरीकडे 3 भारतीयांची तडफ. आणि मग इतिहासाने श्वास रोखला.
2: वेळ आधी, हिंदुस्तान आपला आवाज आज उठवणार आहे.
4: आणि अशातच पुण्यात प्लेगने थैमान घातले, तर दुसरीकडे रँड सारखा राक्षस जनतेला छळून मारतोय. या सूड भावनेतूनच

0: आणि दिवस ठरला 22 जून 1897 इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस सुगवलाय. अनायसे संधी चालूनच आली आहे, तेव्हा घाव घालायचाच असे ठरले.
1: योगा योग चालून आला बाळकृष्ण भोले बंधूला, रँड वरती करूया हल्ला. राणीच्या पार्टीहून रँड घराकडे निघाला.

JJ. ¿Dónde ha

0: आणि त्या एका आवाजाने पुण्याच्या भूमीने प्रथमच अन्यायाविरुद्ध बंडाचा पर्वत हलताना पाहिला. रँड कोसळला पण उखला हिंदुस्थान.
1: 1898 अन्यायाचे दरबार. दामोदर चाफेकर साखळदंडात बंद, पण चेहरा स्वातंत्र्याच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी.
2: यू शॅल बी हँग्ड.
3: मी इंग्रज अधिकाऱ्याला मारलं नाही, मी अत्याचाराला उत्तर दिलं आहे. भारत अजून झोपेत आहे, पण माझं रक्त त्याला जाग करेल.
0: आणि त्याच क्षणी हिंदुस्थानच्या भूमीने अजून एक शहीद जन्मास घातला. स्वातंत्र्याच्या मार्गावर कोमल फुले नव्हती, होती फक्त काटेरी झाडे आणि त्यावर चालणारे असेच वीर.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकली क्रांतीवीर वासुदेव चाफेकर यांच्या बलिदानावर आधारित एक विशेष नाटिका। देशासाठी हसत हसत फाशी स्वीकारणाऱ्या या महान क्रांतिकारकाचे स्मरण आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहते। या महान देशभक्ताला विनम्र अभिवादन। पुन्हा भेटूया थोड्याच वेळात। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। जय हिंद।
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत। नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये। मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर। सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आजकाल सोशल मीडियावरती एक गोष्ट खूप दिसतीये की फिटनेस डाएट आणि परफेक्ट बॉडीची चर्चा. कोणी वजन कमी करण्यासाठी डाएट करतंय तर कोणी जिममध्ये तासन तास घाम गाळतंय तर कोणी फक्त दिसण्यासाठी स्वतःच्या शरीराला त्रास देत आहे. पण खरंच फिटनेस म्हणजे फक्त बारीक दिसणं असतं का? फिटनेसचा खरा अर्थ आहे शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवणं. फक्त कमी खाणं म्हणजे डाएट नाही तर योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि पौष्टिक अन्न खाणं हे खरं आरोग्य आहे. अनेक तरुणी पटकन वजन कमी करण्यासाठी जेवण टाळतात, इंटरनेटवरचे चुकीचे उपाय वापरतात, पण यामुळं शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतो. आपलं शरीर प्रत्येकाचं वेगळं असतं बरं का, म्हणून दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. रोज थोडा व्यायाम, पुरेशी झोप, भरपूर असं पाणी आणि संतुलित आहार या छोट्या सवयी आपल्याला खूप निरोगी ठेवू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट, फिटनेस हा फक्त शरीरासाठी नाही तर आत्मविश्वास आणि आनंदासाठी सुद्धा असतो. आणि म्हणूनच स्वतःला उपाशी ठेवू नका, स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि स्वतःवरती प्रेम करा. आणि तुम्ही फिट राहण्यासाठी काय करता आणि तुमच्या हेल्दी सवयी काय आहेत हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरीला सफरीला।
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज।

सखींनो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी सध्या लग्न सराईचा मौसम सुरू आहे आणि लग्न म्हटलं की हळदीचा कार्यक्रम तर आलाच आणि तो अतिशय स्पेशल असा कार्यक्रम असतो. आणि आज आपण जाणून घेणार आहोत घरच्या घरी नैसर्गिक आणि सौंदर्य वाढवणारी हळद कशी बनवायची. सौंदर्य हळदीसाठी साहित्य अगदी सोपं आहे. 2 चमचे चंदन पावडर, 2 चमचे बेसन, 1 चमचा हळद, थोडंसं कच्चं दूध किंवा गुलाब पाणी, थोडा मध आणि चिमूटभर केशर जर अवेलेबल असेल तर. तर कृती अतिशय सोपी आहे. एका बाऊलमध्ये बेसन, चंदन आणि हळद मिक्स करा, त्यात दूध आणि गुलाब पाणी घाला. आता थोडंसं मध आणि केशर टाकून छानपैकी पेस्ट तयार करा. ही हळद चेहरा, हात आणि पायांवरती हलक्या हलक्या हातानं लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा तजेलदार दिसते, नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा मऊ राहते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे आधी हातावरती थोडी फार टेस्ट करून बघा. तर लग्नाचा आनंद आणि नैसर्गिक सौंदर्य दोन्ही पण जपा मंडळी. आणि आता ज्याही कोणाचं लग्न आहे आता या येत्या काळामध्ये, तर त्यांनी ही नक्कीच ट्राय करा मी जे सांगितली आहे ती ब्युटी टिप. तर पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: वेलकम बॅक सखींनो, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर सखींनो, लग्न म्हटले की आनंद, उत्साह आणि आपल्या सगळ्यांना आवडणारी एक गोष्ट म्हणजे शॉपिंग. पण अनेकदा या शॉपिंगमध्ये खर्च खूप वाढतो आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत कमी खर्चात स्मार्ट लग्नाची शॉपिंग कशी करायची ते. तर सगळ्यात आधी तुमचं बजेट ठरवा. कपडे, दागिने, मेकअप, चप्पल प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं बजेट ठेवलं तर अनावश्यक खर्च टाळता येतो. त्याचसोबत महागडे ब्रँड्स नेहमीच चांगले असतात असं नाही बरं का. लोकल मार्केटमध्ये सुद्धा खूप सुंदर आणि ट्रेंडी कपडे खूप कमी किमतीमध्ये मिळतात. त्याचसोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी तुलना करा. कधी कधी ऑनलाईन ऑफर सुद्धा चांगली असते तर कधी दुकानात बार्गेनिंग करून चांगला भाव मिळतो. त्यामुळं या दोन्ही गोष्टीसुद्धा तुम्ही तपासा. दागिन्यांमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्ही मंगळसूत्र, गोल्ड घ्या काही हरकत नाही, पण जे डिझायनर ज्वेलरी असतात ना तर त्या आर्टिफिशियल घेतल्या तर अधिक सौंदर्य देखील वाढतं आणि खर्च देखील कमी होतो. त्याचसोबत मैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून काही गोष्टी शेअर सुद्धा करू शकता, जसे की क्लच, ज्वेलरी किंवा काही फंक्शनचे ड्रेस. त्याचसोबत लिस्ट बनवून शॉपिंग करा. यामुळे गरज नसलेल्या वस्तूंवरती खर्च होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नात लोक तुमच्या आनंदाकडे जास्त पाहतात, खर्चाकडे नाही. त्यामुळे दिखाव्यापेक्षा आठवणी सुंदर बनवा. तुम्ही लग्नाच्या शॉपिंगमध्ये पैसे वाचवण्यासाठी कोणती ट्रिक वापरता मला नक्की कळवा आपल्या रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर सखींनो, आजच्या डिजिटल जगात मोबाईल हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो, चॅट, बँकिंग, सोशल मीडिया सगळं काही आपल्या फोनमध्ये असतं. आणि म्हणूनच खास करून मुलींनी सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. सर्वात आधी मोबाईलला मजबूत पासवर्ड किंवा

अकाउंट अधिक सुरक्षित राहतं. अनोळखी लिंक, OTP किंवा फेक कॉलपासून सावध रहा. कधीही कोणालाही OTP किंवा पासवर्ड सांगू नका. अनेकदा मुलींचे फोटो फेक अकाउंटवरती वापरले जातात, असं काही दिसलं तर अजिबात घाबरू नका, लगेच रिपोर्ट करा आणि जवळच्या सायबर सेलशी संपर्क साधा. मोबाईलमधील जेवढे ॲप आहेत त्यांच्या परमिशन सुद्धा तपासा. काही ॲप्स विनाकारण कॅमेरा, मायक्रोफोन किंवा गॅलरीचा ॲक्सेस घेत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन जगात सुद्धा स्वतःची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे जितकी प्रत्यक्ष आयुष्यात आपण जपत असतो. तर मंडळी, स्मार्टफोन वापरा पण स्मार्टपणे वापरा. आणि पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवनवीन माहितींसोबत, विषयांसोबत, आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका श्रद्धा अर्कल यांचा वाढदिवस आहे. हे आपल्या स्नेहालय संस्थेशी अनेक वर्षापासून जोडलेले आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक सामाजिक उपक्रमांना प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य आणि भरभराट कायम राहो ही शुभेच्छा. तर नगरकरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं स्वामी समर्थांचं गीत आपण ऐकणार आहोत. तर श्रद्धाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून आणि आपल्या लाडक्या श्रोत्यांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर आपण ऐकूया स्वामी समर्थांचं सुंदर असं गीत.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आज अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. त्याचबरोबर आज 10वीच्या निकालाचीही विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत 12वी पास उत्तीर्ण झालेली राखी झकेवार. ही विद्यार्थिनी मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश मिळवलं आहे. तिच्या या प्रवासामध्ये आलेले अनुभव, अभ्यासाची तयारी आणि आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर तिने कशी मात केली याबद्दल आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तर स्वागत करूया आपल्या सोबत असलेल्या राखी झकेवारीचं. नमस्कार राखी. राखी, तुझे 12वी पास झाल्याबद्दल सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. नमस्कार राखी.
1: नमस्कार.
0: रेडिओ नगरच्या स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे. स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाची तुझी सुरुवात कशी झाली? तू केव्हापासून आपल्या स्नेहालय संचलित बालभवन मध्ये जाते?
1: मी 3री पासून बालभवनात जाते, 3री ते 12वी पर्यंत. त्याच्यामध्ये आम्हाला बालभवनाच्या शिंदे मॅडमनी त्यांनी सपोर्ट केला होता अभ्यासात. त्याच्यात म्हणजे मला अभ्यासाची पहिली आवड नव्हती काहीच. म्हणजे बालभवनात रेग्युलर जायला लागले, तिकडे शिक्षक वगैरे रोज शिकवायचे, मग मला ते शिक्षणाची खूप आवड व्हायला लागली. मग पुढं मॅडमनी प्रत्येक म्हणजे असं दरवर्षी काही ना काही ऍक्टिव्हिटी वगैरे घ्यायचे. मॅडम चांगलं वाटायचं तिकडे बालभवनात जाऊन. बालभवनात मला असं वाटायचं बालभवनात एवढं चांगलं शिक्षण एज्युकेशन देतात, तर आपण शाळेमध्ये पण गेलो तर शाळेमध्ये पण किती चांगली एज्युकेशन वगैरे देत असतील. मग मॅडमनी शाळेमध्ये पण ऍडमिशन करून दिलं माझं. पहिले दादा तिथं महात्मा फुले शाळेमध्ये दिलं ऍडमिशन करून, पण मला तिकडं नाही म्हणजे शिक्षण तिकडं चांगलं नाही वाटलं म्हणून मॅडम मग मला दुसरीकडं ऍडमिशन करून दिलं. मुलींची शाळा होती ती पार्वतीबाई डहाणूकर, तिकडं शिकले मी 10वी पर्यंत. 10वीला मला 72% होते. 10वीला पण मॅडम आम्हाला अभ्यास घ्यायचेच, आमच्या सगळ्यांचा ग्रुप सर्कल असायचा तिकडं. आम्ही सगळे मित्र मैत्रिणी सगळे बसायचं अभ्यास करत. 10वीचा आमच्यासाठी एक पुस्तक आणून दिलं 350 त्यांच्या पैशाने. मग ते अभ्यास घ्यायचे आमचं रोज 2 तास 10वीमध्ये, आम्हाला चांगले पर्सेंटेज यावे म्हणून. मग 10वीमध्ये त्यांच्यामुळे आम्हाला पर्सेंटेज पण चांगले आले. 11वीला क्लास नव्हता लावला, मी कॉमर्स घेतलं होतं 11वीला. 11वीला एवढी गरज नाही वाटलीच म्हणजे क्लासेस वगैरे लावायची. 12वीला थोडं डिफिकल्ट वाटत होतं म्हणून अकाउंटचा क्लास शिंदे मॅडम स्वतः येऊन आम्हाला क्लास लावून दिलता. आम्हाला क्लासमुळे मग मला चांगलं वाटायचं तिकडं, म्हणजे अभ्यासात थोडं सोपं वाटायचं. खूप म्हणजे असं वाटायचं खूप डिफिकल्ट आहे, आता जमत नाहीच आहे मला, पण तसं नव्हतं. क्लासमध्ये गेल्यावरती सगळं रेग्युलर म्हणजे करून करून प्रॅक्टिस झाली मला सगळ्या गोष्टींची. मग तसंच अभ्यास केला, कॉलेज रेग्युलर करायचे, क्लास पण रेग्युलर करायचे.
0: त्यानंतर बालभवन मध्ये आल्यानंतर तुझ्या आयुष्यात कोणते बदल झाले?
1: बालभवनामुळे मला म्हणजे आमच्या कास्टमध्ये मुली शिकत नाही, 5वी 6वी एज्युकेशन घेतात फक्त. आणि त्याच्यानंतर ना त्यांचे एंगेजमेंट होतात, काहींचे लग्न होऊन जातात आणि काही शिकतच नाही, त्यांना आवडच नाही होत. म्हणून बालभवनामुळे मला एज्युकेशन करायची संधी भेटली. जर बालभवन नसतं तर आय थिंक मी पण शिकले नसते एवढं, मी पण मला पण एवढी आवड निर्माण नसती झाली पुढे जायची. मी पण बाकीच्यांसारखंच झालं असतं आय थिंक कुठंतरी माझं पण. त्याच्यामध्ये माझ्या मम्मीने मला खूप सपोर्ट केला, म्हणजे माझी पप्पा वगैरे तर आमच्या सोबत नाही राहत, मग माझ्या मम्मीकडच्या फॅमिलीनी सगळं सपोर्ट केला, मावशी मामा त्यांच्यामुळं. पप्पाची फॅमिली तर मला बिलकुल सपोर्टिव्ह नाहीये, 12-13 वर्ष झाले त्यांना सोडून.
0: त्यानंतर तू कसं स्वतःला डेव्हलप केलं?
1: म्हणजे असं थोडं थोडं वाटायला लागलं की आपण आणखी डेव्हलप व्हायला पाहिजे, हे आपल्याला काय येत नाहीये ते आपण स्वतः शिकलं पाहिजे, येत नाही तर मॅडम आमच्यासाठी गायडन्स आणायचे, तुम्हाला काय केलं पाहिजे पुढं, कसं केलं पाहिजे, तुम्हाला कशात आवड आहे कशात नाही, ते सगळं गायडन्स करायचे मॅडम शिंदे मॅडम.
0: नुकताच 12वीचा निकाल लागलेला आहे, तर तुला जेव्हा निकाल लागणार होता तेव्हा तुला कसं वाटलं?
1: पहिले तर खूप असं धाकधूक वाढत होतं, हार्टबीट माझी खूप वाढली होती, म्हणजे रिझल्ट कसा येईन कसा नाही. पण पर्सेंटेज बघितल्यावर चांगला आनंद झाला, खूप चांगले पर्सेंटेज पडले म्हणून.
0: जेव्हा निकाल लागला तू तर एक्साइटमेंट होतीस, परंतु तुझ्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, बालभवनच्या शिक्षकांची कशी प्रतिक्रिया होती?
1: माझ्या घरच्यांची आणि बालभवनाची जास्त प्रतिक्रिया होती का आम्ही सगळे चांगलं म्हणजे आम्ही पास झालो आणि मला चांगले पर्सेंटेज पडले म्हणून. माझी मम्मी खूप हॅपी झाली म्हणजे मला चांगले पर्सेंटेज पडले होते म्हणून.
0: अभ्यास करत असताना तुला सर्वात जास्त कोणता विषय हार्डली जायचा की जो तो विषय एकदम असा डिफिकल्ट वाटायचा?
1: इंग्लिश आणि अकाउंट.
0: तर तू त्यासाठी काय केलं?
1: ते सगळे डायग्राम वगैरे ते जसं स्टेप बाय स्टेप पुस्तकात दिलं होतं तसंच वाचलं. स्टेटमेंट, प्रपोजर, ते सगळं कसं सोडवायचं कसं नाही, ते पेपरच्या एक मंथ आधी सगळी प्रॅक्टिस करायला लागले होते डीपली एकदम. त्याच्यामध्ये इंग्लिश मला असं वाटायचं इंग्लिश विषय एखाद्या वेळेस राहू शकतो माझा, पण त्याच्यासाठी मी जास्त प्रॅक्टिस केली ती इंग्लिश साठी. अकाउंटचा तर क्लास होता म्हणून अकाउंटचं काही नव्हतं वाटत, इंग्लिश साठी मी जास्त डीपली प्रॅक्टिस करायचे सगळे रेग्युलर. त्याला एक तास तरी द्यायचे रोज इंग्लिशच्या याला.
0: बालभवन मधील शिक्षकांनी किंवा सर दादांनी तुला कसं मार्गदर्शन केलं?
1: मी पहिले तर खूप कन्फ्यूज होते, म्हणजे काय घेऊ, सायन्स, कॉमर्स, आर्ट, फील्ड कोणती चूज करू कोणती नाही असं कळतच नव्हतं. मग आमच्या इकडचे ते एक दादा होते ऋतिक दादा, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सजेस्ट केलं. तर मी ते म्हणले तुला काय करायचंय पुढे, मी म्हटलं मला बँकिंग किंवा व्यवसाय करायचंय, तर ते म्हटले कॉमर्स फील्ड घे, तुला जर नंतर न ऑप्शन चूज का वेगळं बदलायचं असेल तर तू बदलू पण शकते नंतर न. मग त्याच्यात कॉमर्स घेतलं त्याच्यासाठी त्यांचं ऐकून. मग मी
0: मग तुला आता कॉमर्स घेऊन कसं वाटतंय की तुला वाटतंय का तू पुढचं करिअर करू शकते?
1: कॉमर्स घेऊन मला असं वाटलं खरंच मी चांगला ऑप्शन निवडला कॉमर्स घेऊन, म्हणजे पुढं पण करिअर आपण की आहेत ऑप्शन करू शकते मी कशात पण करिअर.
0: तू म्हणतेस की तुमची इथे लवकर लग्न वगैरे करून देतात मुलींच्या, तर तुझ्या घरच्यांचा पाठिंबा होता का तुझ्यासोबत?
1: तसंच माझी मम्मीचा जास्त पाठिंबा होता मला, आतापर्यंत पण आहे पाठिंबा खूप माझ्या मम्मीचा, बाकीच्यांचा नाही एवढा कोणाचा. मम्मी जास्त सपोर्ट करते मला आमच्या फॅमिलीमध्ये.
0: मग तू त्यांना त्यांचा पाठिंबा आहे तर तू कसा अभ्यास करशील, तू त्यांचं स्वप्न कसं पूर्ण करशील?
1: त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जे काही करावं लागेल ते सगळं स्ट्रगल फेस करेल मी, सगळं करेन मला जे करावं लागेल माझ्या मम्मीसाठी.
0: आणि बालभवन मध्ये गेल्यानंतर तुझ्या स्वतःमध्ये काय चेंजेस झाले, काय सकारात्मक बदल तुला स्वतःमध्ये जाणवले?
1: म्हणजे आमच्या इथे काही लोक म्हणजे काही मुलं वगैरे आहेत ते म्हणजे शिव्या वगैरे देतात जास्त हे असं करतात, पण आम्हाला सिन्सेरिटीने चांगलं मॅडमनी सांगितलं कसं वागायचं कोणासोबत कसं नाही, चांगलं वागलं पाहिजे सगळ्यांसोबत, ते सगळं शिकवलं तिथल्या मॅडमनी सरांनी. शिक्षणाची आवड वगैरे सर म्हणजे असं सीसी वगैरे चेंज व्हायचे तिकडं, तर शारदा मॅडम कधी यायचे कधी शिंदे मॅडम वगैरे, तर ते पण असंच गायडन्स करायचे आम्हाला कोणत्या ह्याच्यात दिलं पाहिजे. अभ्यास करताय तर अभ्यासासोबत बोलण्याचं कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे तर आलंच आहे, पण आणखी गोष्टींमुळे पण त्यांच्यामुळे आणखी पुढं जाव, म्हणजे जे येत नाही त्यांचं असं आहे का आपल्याला येत नाही तर त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, असं नाही का येत नाही म्हणून नको करायला त्या गोष्टी, तर शिकल्या पाहिजे असं.
0: बालभवन मधील एखादा प्रसंग सांगू इच्छिते का की तू त्या कार्यक्रमाला गेलीस त्या कार्यक्रमामधील किंवा बालभवन मधील एखादा असा प्रसंग तो आठवतोय तुला?
1: विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता, तो प्रयोग एक निवडला होता त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं नव्हतं त्या प्रयोगामध्ये आमचा फर्स्ट नंबर येईल. त्या विज्ञान प्रयोगामध्ये खूप आनंद झालता, फर्स्ट नंबर आलता आमचा म्हणून. बालभवन ऊर्जा बालभवनाकडं होता ते तो प्रयोग आमचा जादू टोण्याचा होता तंत्रविद्याचा. त्याच्यामध्ये म्हणजे लोक नाही का असं येऊन जादू टोणा दाखवतात म्हणतात तुमच्या घरात भूत वगैरे आहे तसं एक्सप्लेन करत होतो आम्ही सरांना, पण त्याच्यामध्ये आम्ही दाखवलं कसं असतं ते कसं भूतावानी येतात खोटं दाखवतात ते सगळं अल्कोहोल आणि माचिस वगैरे असं दाखवलं हातात आग वगैरे नाही का पसरत आणि म्हणतात भूत आहे तुमच्या घरात असं तसं तसं एक्सप्लेन केलं आम्ही सरांना.
0: अच्छा, म्हणजे अंधश्रद्धे
1: दूर कसं व्हायचं.
0: अच्छा, आणि आता सध्या 12वीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय मेसेज देशील?
1: त्यांनी सगळ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केला तर त्यांचेच रिझल्ट त्यांना आला तर त्यांनाच खूप आनंद होईल. मन लावून अभ्यास केला पाहिजे त्यांनी, जे आपल्याला गायडन्स करतंय त्यांचं योग्य पद्धतीने ऐकलं पाहिजे.
0: छंद काय तुझा?
1: माझा छंद असं मेहंदी रांगोळी अभ्यासात आहेच, अभ्यासात तर जास्तच आहे आवड माझी. बाकीच्या पण मेहंदी रांगोळी वगैरे छंद आहे त्याच्यात.
0: थँक्यू राखी.
1: थँक्यू.
0: नगरकरांनो, आपल्या सोबत होती राखी झकेवार, ही 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेली राखी झकेवार. तिने तिच्या यशाचा प्रवास अतिशय मनमोकळेपणाने आपल्या सोबत शेअर केला आहे. तिचे अनुभव निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. राखीला तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी रेडिओ नगर आणि स्नेहालय परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर नगरकरांनो, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलेनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खाजगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये शिक्षण नाही, स्वाभिमानाने आणि सन्मानाने सक्षम असेल तर प्रकल्पाचा संपर्क 9400 संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 0400 उचला. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आयुष्य घडवू शकते आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आतापर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264681.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.5 आवाज. सोपल्या सर्वांच्या हे वार्ता हा शो सुरू आहे. हे वार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची आपण रूपरेषा ऐकणार आहोत. तर आपण ऐकणार आहोत 4 ते 7 या वेळेमध्ये सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर 7 वाजता नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 8 वाजता हिंदी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता आर्थिक साक्षरता रिलायबल इन्व्हेस्टमेंटचे संचालक संजय कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलेला आहे संजय पारनाईक यांनी, तर तो आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 10 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची आपण रूपरेषा ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवणीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
2: नमस्कार रसिकहो, या एपिसोडमध्ये आपण वीणाताईंनी कविताला शिकवलेल्या काही बंदिशींचा आनंद घेणार आहोत. कविता, तुला एम ए ला वीणाताई जेव्हा शिकवायला आल्या तेव्हा तुम्हाला अगदी असं वाटलं असेल अरे क्या बात आहे, एक परफॉर्मर त्यावेळेचा टॉपचा, म्हणजे त्या चांगल्या लाईमलाईट मध्ये होत्याच.
1: बरोबर, नुकतंच ना त्यांचं सवाई गंधर्वला गाणं झालं होतं आणि ते मी ऐकलं होतं आणि खूप आवडलं होतं. आणि जेव्हा एम ए पार्ट टू ला सेकंड इयरला त्या आम्हाला शिकवायला आल्या आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा एकदम असा उत्साहानी अशा भरलेल्या असायच्या आणि त्यांना खूप काही आम्हाला सांगायचं असायचं. तर त्याच्यातला ना एक किस्सा मला आठवतो बरं का, की एम ए ला काही आम्हाला भीमपलास राग नव्हता, पण त्यांनी आम्हाला हा किस्सा सांगितला की त्यांचे बंधू जेव्हा गांधर्व महाविद्यालयाची शाखा कानपूरला घेत असत
2: तेव्हा काही पंडित
1: बरोबर, तर तेव्हा त्यांच्याकडे काही लहान लहान मुलं गाणं शिकायला यायची. आता आपल्याकडे नाही का इथे अशी ग्रुप पहिल्या दुसऱ्या परीक्षेला शिकतात मुलं तसं, पण ती त्यांच्या लक्षात आलं की ही मुलं जरा कंटाळत आहेत. काही मुलांना जांभया यायच्या गाणं शिकताना, काही मुलांना झोप यायची. तर म्हणून त्यांनी एक युक्ती केली. हा, त्यांनी राग भीमपलासमध्ये एक सरगम गीत बांधलं आणि त्या सरगम गीताला त्यांनी एक गोष्ट बांधली त्या सरगम गीतावर. ती जी भोंदू बगळ्याची गोष्ट आहे ना, की बगळा असा उडत उडत आला, मग पाण्यावर बसला, मग त्यांनी ध्यान लावलं, मग त्यांनी पटकन मासा उचलला.
2: आणि मला वाटतं त्या ऍक्शन करून दाखवायच्या,
1: विनातही ऍक्शन करून दाखवायच्या. तर ती गोष्ट त्यांनी सांगितली होती, ते माझ्या अजूनही लक्षात आहे.
2: दाखवूया आपण नक्की
1: त्रितालामध्ये.

0: वाह वाह, क्या बात है, सुंदर।
1: तर ती कथा सुद्धा गुंफलेली आम्हाला खूप आवडली होती आणि वीणाताईंनी कथक शिकलेल्या होत्या आता, त्याच्यामुळे तो अभिनय त्यांच्यामध्ये होता, तर त्या अगदी अशा हातवारे करून वगैरे आम्हाला ते सांगायच्या।
0: जातीवंत परफॉर्मरच होते वीणाताई, म्हणजे आता त्यांच्या मागे कई लावताना फार वेदना होत्या, खरं म्हणजे फार मोठ्या कलाकार होत्या, प्रश्नच नाही। आणि वीणाताईंबद्दल तुला आठवत असेल रसिका, मुद्दाम सांगायची गोष्ट अशी की नगरमध्ये असताना, अहमदनगर म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर, तिथे आमचं वास्तव्य असताना आम्ही एक बंदिश नावाची संस्था स्थापन केलेली होती आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ते त्याच्याबद्दल आपण नंतर विस्ताराने बोलणारच आहोत, पण त्यामध्ये आम्ही वीणाताईंना एक वर्ष बोलवलेलं होतं। आणि म्हणजे मी वीणाताई सहस्रबुद्ध्यांबद्दल बोलतोय, आपण तो उल्लेख राहिला, पण वीणाताई हे इतकं प्रसिद्ध नाव आहे की त्याबद्दल काही बोलायचं। तर कविता त्यांची 5 स्टुडंट, त्या आधारावर आम्ही त्यांना फक्त संपर्क केला।
1: म्हणजे असं झालं की एमए होऊन काही वर्ष झालेली होती आणि मग आम्ही नगरमध्ये, त्या पुण्यामध्ये होत्या, त्यांचे कार्यक्रमही जोरात होते। आधी मनात धाकधूक होती की त्यांना फोन करावा कसं करावं, पण मी म्हटलं करूया, मग मी त्यांना फोन केला आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी मला लगेच ओळखलं। आणि मग मी त्यांना म्हटलं की वीणाताई, अशी अशी आम्ही संस्था चालवतोय, तर तुम्ही या वर्षीच्या महोत्सवासाठी तुम्ही याल का?
0: कदाचित आपण एक स्वतंत्रच कार्यक्रम त्यावेळेला केला
1: होता, मला वाटतं नगरमधला पहिला रात्रीचा कार्यक्रम आपल्या संस्थेचा। तर मला म्हणाल्या की हो अगं नक्की येईन की, त्याला काय झालं? मला हा पहिल्यांदा एक धक्का होता आणि मग मी जरा त्यांना घाबरत घाबरतच बिदागीबद्दल विचारलं, कारण तेव्हा त्या एकदम टॉपवर होत्या। म्हटलं वीणाताई बिदागीचं काय, मी तुला विचारलंय का बिदागीचं काही? तू म्हणालीस ना या, मी येते।
0: म्हणजे लोकांना अविश्वसनीय वाटेल
1: की हे इतकं आम्हाला आश्चर्यचकित करणारं होतं आणि वीणाताईंबद्दलचा आदर इतका द्विगुणित झाला त्याच्यामुळे। आणि मला एवढंच नाही, मला त्या म्हणाल्या, हे बघ माझी सोय राहण्याची हॉटेलमध्ये करायची नाही, मला घरी राहायचंय तुझ्या। आम्ही दोघंही येऊते आणि त्यांचे यजमान डॉक्टर हरी सहस्रबुद्धे ते दोघंही आले आणि मग ते आमच्याकडे राहिले, रात्रीची मैफल झाली मस्तपैकी।
0: त्याला एक धरून फक्त एक मी सांगतो तुला कविता, मी डॉक्टर विकास कशाळकरांबरोबर जेव्हा युएसमध्ये गेलो होतो अमेरिकेला दौऱ्याला, तर त्यावेळेला वीणाताईंच्याकडे आम्ही मुद्दाम गेलेलो होतो आणि त्यावेळेला डॉक्टर हरी सहस्रबुद्धे तिथे होते। तर त्यांचा मोठेपणा मला असं सांगायचा, इतका तो मोठा शास्त्रज्ञ त्यांच्यासारखा, आणि त्यांनी स्वयंपाक करून आम्हाला त्या दिवशी करून किती वीणाताई त्यावेळेला आजारीच होत्या।
1: हे खऱ्या अर्थाने सहजीवन नाही का?
0: अत्यंत फार मोठे लोक।
1: क्या बात है, क्या बात है।
0: हा, तू बोलत होतीस वीणाताईंच्या बद्दल।
1: आणि मग ती मैफल करून आम्ही घरी आलो, रात्रीचे काहीतरी 1:30-2 वगैरे वाजले असतील, जेवण व्हायची होती आणि सगळी मदार माझ्यावरच होती स्वयंपाकाची पण। तर मला म्हणाल्या, कविता हे बघ आता ना मस्त अशी खिचडी लाव बरं का, मुगाची, अशी ती गुजराती खिचडी अशी थल थल अशी ऍक्शन मला त्यांची आठवते, भिंतीला टेकून उभ्या राहिल्या होत्या, अशी मस्त अशी ताटात अशी ती खिचडी हल्ली पाहिजे, अशी खिचडी कर असं म्हणाल्या एवढा म्हणजे। आणि मग खिचडी केली, 2:30-3 वाजता आम्ही जेवलो, त्याच्यानंतर गप्पा रंगल्या आणि अतिशय हृदय असा सगळा तो प्रसंग आणि ती मैफल अप्रतिम अशी मैफल आमची झाली।
0: ह्या आठवणी ज्या आहेत ना, त्या अक्षरशः न विसरता येण्यासारख्या आहेत। आजच्या काळात लोकांचा विश्वास बसणार नाही की एवढे मोठे कलाकार इतके जमिनीवर होते।
1: खरे।
0: तर आता तू कुठली बंदिश ऐकवशील?
1: मी राग ललत मधली बंदिश ऐकवते, फार अप्रतिम रचना आहे, पंडित बलवंतराय भट्ट यांची ही बंदिश आहे आणि त्याची उठावण, त्याचा अंतराची उठावण हे अगदी वाखाणण्याजोगं आहे, ऐकूया।

0: कविता ही काय सुंदर होती ग बंदिश लदाची, फार सुंदर. मला वाटतं आता तू ना ती नंदची बंदिश ऐकू, त्यांनी तुला शिकवलेली ना, फार सुंदर बंदिश होती.
1: त्या बंदिशीबद्दल मला एक सांगायला असं आवडेल, म्हणजे वीणाताईंनी जेव्हा बंदिशी शिकवल्या ना आम्हाला, तेव्हा त्यांनी आम्हाला एक नजर दिली. म्हणजे कसं की बंदिशीची ओळख कुठल्या मात्रेपासून उठते आणि हे तुमचं सतत लक्ष असलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. म्हणजे नुसतीच पहिली ओळ नाही, हा अवधान सगळं पूर्ण बंदिशींचं तुम्हाला सतत असलं पाहिजे. आणि ही बंदिश पहा आता ही सहाव्या मात्रेतनं उठते, अवघड आहे उचलायला, पण त्यांनी हे आमच्याकडनं करवून घेतलं होतं तेव्हा.
0: आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी हे फार
1: उपयोगी झालं.

0: या बाप, वाव. मला ती बंदिश आठवते, तुला वीणाताईंनी जी शिकवली होती हंसध्वनी रागाची, कारण आपण मागच्या एका एपिसोडमध्ये उल्लेख केला होता
1: बरोबर, शांताबाईंनी त्याच्यावरती गाणं लिहिलं,
0: त्याच्यावर गाणं लिहून दिलं, तर ती हंसध्वनीची बंदिश ऐकवणार.
1: आणि तो हंसध्वनी त्यातल्या दोन्ही तिन्ही बंदिशी वीणाताईंनी गायलेल्या खूप नंतर प्रसिद्ध झाल्या बरं का, जवळजवळ सगळ्या जणी स्पर्धेला हंसध्वनी गायच्या, तेव्हा त्यातली बंदिश द्रुत बंदिश तीन तालातली ऐकवते.
0: हा

मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे थे साला सरकार से बढ़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची लाडकी आर जे साक्षी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. रेडिओच्या घड्याळामध्ये वाजले आहेत 3:00 आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू झालाय.

तर मित्रांनो, आज आपण भारताच्या गाणगोकिळा सर्वांच्या लाडक्या गायिका लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील काही घटनांबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेश मधील इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया असे होतं. त्यांना पहिले संगीताचे धडे त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. लता मंगेशकर यांना 4 भावंड होती. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी ज्यांनी जगाला मोहिनी घातली, त्यांच्या आवाजानं अनेक गाणी अजरामर झाली. तर ऐकूयात त्यांनी गायलेलं गाईड या चित्रपटातलं पिया तोसे नैना लागेरे हे गाणं, जे लिहिलंय शैलेंद्र यांनी आणि याला संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत.

आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत, आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. तर मंडळी, लता मंगेशकर या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये 7 दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या आहेत. तर मित्रांनो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्याआधी ऐकूयात आपल्या लाडक्या गायिका लता मंगेशकर यांनी गायलेलं मासूम या चित्रपटातलं तुझसे नाराज नहीं जिंदगी हे गीत, जे लिहिलंय गुलजार यांनी आणि याला संगीत दिलंय RD बर्मन यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, साक्षी आहे तुमच्या सोबत.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा साक्षी आहे तुमच्या सोबत. आपल्या थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. तुम्हाला माहित आहे का की लता दिदींनी तब्बल 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली. प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. 1987 मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल 2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला. त्या MS सब्बुलक्ष्मी यांच्यानंतर दुसऱ्या गायिका होत्या. पुन्हा त्यांना 2007 फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लेजंड ऑफ ऑनर हे सन्मानित केलं होतं. 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार मिळाले आहेत. 4 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आणि बरेच इतर पुरस्कार त्यांना मिळाले होते. आणि त्या 1974 लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यामध्ये ऐकूयात लता दिदींनी गायलेलं राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं सुन साहिबा सुन हे गीत, जे लिहिलंय हसरत जयपुरी यांनी आणि याला संगीत दिलंय शिव हरी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आज साक्षी आहे तुमच्या सोबत.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, साक्षी आहे तुमच्यासोबत. आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. तर मंडळी, लता दीदी या गाण कुकिळा गाण्यासोबतच अभिनयातही पारंगत होत्या. त्यांनी पडद्यावर अभिनय केला होता. दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या पुकार या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. एक तू ही है भरोसा हे शालेय गीत आहे, ज्या चित्रपटातील मुलांच्या प्रार्थनेवर चित्रित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये लता दीदी मुलांसोबत एक गाणं सादर करताना दिसल्या. लता मंगेशकर यांची ही शैली चाहत्यांना खूप आवडली, म्हणजे श्रोत्यांना खूपच आवडली होती. दीदी पडद्यावर झळकण्याची ही पहिली वेळ नव्हती, तर अनेकदा त्यांनी चित्रपटातही काम केलं होतं. तर ऐकूयात पुकार या चित्रपटातील एक तू ही है भरोसा हे दीदींनी गायलेलं गीत, जे लिहिलंय मजरूह सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांनी, त्याला संगीत दिलंय AR रहमान यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, साक्षी आहे.

0: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, साक्षी आहे तुमच्या सोबत. आपला थोडा गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. आपल्या लाडक्या गायिका लता मंगेशकर आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या गाण्यांमधून नेहमी त्यांचे गाणे आपल्या हृदयावर राज्य करत असतात. आपल्या सर्वांच्या लाडक्या गायिका लता मंगेशकर यांना नम्र अभिवादन करून आज आपण इथे थांबणार आहोत. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत 3 PM आपल्या या थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. तर ऐकूयात किनारा या चित्रपटातील लता दीदी आणि भूपिंदर सिंग यांनी गायलेलं मला आवडणार नाम गुम जायगा हे गीत, जे लिहिलंय गुलजार यांनी, याला संगीत दिलंय RD बर्मन यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतूसोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. यस, आणि आज आहे 8 मे 2024, आजची तारीख आणि वार आहे शुक्रवार. फ्रायडे इव्हिनिंग तुम्ही ऐकताय माझ्यासोबत, म्हणजे अनुसोबत. आणि वीकेंडकडे आपण हळूहळू वळतो आहोत, पण त्याचबरोबर आज एक खूप महत्वाचा दिवस आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हा फार महत्वाचा दिवस आहे आणि आपल्याला हे सगळे महत्वाचे दिवस माहिती असणं गरजेचं आहे, किंवा याबाबत आपण जनजागृती करायला हवी किंवा जागरूक असायला हवं. थॅलेसिमिया डे आज आपण साजरा करतोय, जागतिक थॅलेसिमिया दिवस आज आहे. आणि अनुवंशिकतेनं हा एक रक्ताचा आजार आहे जो आई वडिलांकडून त्यांच्या बाळाकडे मुलांमध्ये येतो. यामध्ये आपल्या शरीरामध्ये पुरेसं हिमोग्लोबिन तयार होत नाही, हे खूप मोठं आणि प्रमुख लक्षण आहे, ज्यामुळे लाल रक्तपेशी नष्ट होतात आणि तीव्र रक्तक्षय म्हणजे ॲनेमियासुद्धा होऊ शकतो. आणि या आजारासाठी आयुष्यभर रक्ताची गरज लागू शकते, पण योग्य उपचार जर वेळेस घेतले, जसं की यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एक पर्याय आहे, आणि हा आजार तुमचा लवकर बरा होऊ शकतो. जसं सांगितलं मी की हा अनुवंशिक आजार आहे, त्यामुळे हा संसर्गजन्य आजार नाही आहे, तर तो जेनेटिकली ट्रान्सफर होणारा आजार आहे. थॅलेसिमिया मेजर आणि थॅलेसिमिया मायनर असे दोन प्रकार या आजाराचे आहेत. थॅलेसिमिया मेजरमध्ये गंभीर स्वरूपाचा थॅलेसिमिया आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन हे नियमितपणे त्या रुग्णाला केलं जातं आणि ही अत्यंत अवघड प्रक्रिया आहे, कारण या रुग्णांसाठी पूर्ण आयुष्यभर रक्ताची गरज त्यांना हवी असते आणि वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये रक्त जे उपलब्ध असतं ते रक्त त्यांना घ्यावं लागतं. त्याचबरोबर थॅलेसिमिया मायनर म्हणजे थॅलेसिया ट्रेट असंही त्याला म्हटलं जातं, जो सौम्य स्वरूपाचा सहसा फारशी लक्षणं दिसत नाही, पण रुग्ण मात्र याचा वाहक असतो किंवा थॅलेसिमिया वाहक त्याला असंही म्हटलं जातं. यामध्ये सतत अशक्तपणा येणं, थकवा जाणवणं, त्वचा खूप पिवळी पडणं जसं की कावीळ झाल्यानंतर होते, गडद रंगाची लघवी होणं, वाढ खुंटणं, हाडांची रचना बदलणं असे अनेक लक्षणं, असे अनेक सिम्टम्स या आजाराचे आहेत. आणि आज आपण जागतिक थॅलेसिमिया दिवसानिमित्त सुद्धा बोलणार आहोत. महत्वाचा आजचा दिवस आहे वेगळ्या कारणांनी, आणि त्याचबरोबर अजून महत्वाच्या काही घडामोडींकडे सुद्धा आपण वळणार आहोत. एकत्र हा रेडिओ निघून 90.4 FM आवाज तुमचा.
1: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं 3:00 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण पुन्हा ऐकणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: दूरकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोहोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे.
3: आय वर्क अक्रॉस मल्टिपल ऍप्स फॉर माय ब्रँडिंग प्रोजेक्ट.
4: With Creative Cloud, I can switch easily between Illustrator and Photoshop without hampering my productivity.
0: मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातातल्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर इथल्या रुग्णालयात हलवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
5: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण नुकतंच ऐकलं. थोड्याच वेळात आपण सांजरंग या कार्यक्रमात भेटत आहोत. ऐकत रहा रेडिओ निगम 90.4 FM, आवाज समजा.
6: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: गरम मसाला।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज। तुमचा अनु आहे तुमच्यासोबत। गुड इव्हनिंग सांज रंगवते। 8 मे आजची तारीख आहे आणि आजचं महत्वाचं म्हणजे तापमान। आज कमाल 39° अंश सेल्सिअस एवढं तापमान आहे तर किमान 22.4° अंश सेल्सिअस। आजचा हवेचा दर्जा हा समाधानकारक आहे, AQI मध्ये 91 असा आजचा हवेचा दर्जा आहे। शेअर मार्केट अपडेटकडे वळूयात। सेन्सेक्स 77,844 तर निफ्टी 24,326 असा आहे। त्याचबरोबर सराफ बाजाराकडे वळूयात। सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये दररोज भाव दरवाढ आपल्याला बघायला मिळत असते आणि सोनं आता प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट 1,51,149 आहे तर चांदी 2,54,728 आहे। महत्वाच्या क्रीडा क्षेत्रामधल्या अपडेट म्हणजे दिल्ली समोर सध्या वरुण सुनील यांचा चक्रव्यूह बघायला मिळतोय तर ऑस्ट्रेलियन IPLला सध्या प्राधान्य दिलं जात आहे। त्याचबरोबर फिनिक्स बॅडमिंटन सुपर लीग येत्या शनिवार रविवारी म्हणजे या वीकेंडला ही लीग होतीये तर भारताच्या पहिल्या महिला रिकर्व्ह संघाकडून पदक सुद्धा निश्चित करण्यात आलंय। अजून महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे सुद्धा आपण वळणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी। मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच RJ कोमल सोबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग करते आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि जसं की आज 8 मे आहे, आज जागतिक थॅलेसिमिया दिवसानिमित्त आपण बोलत आहोतच, पण त्याचबरोबर आज मातृदिवससुद्धा आहे. मदर्स डे आज आपण साजरा करतो आहोत. आणि त्याचबरोबर पुरुष असेल किंवा स्त्री, या दोघांमध्ये जास्त महत्त्वाचं कोण आहे? तर निश्चित हे महत्त्व स्त्रीला दिलं जातं, कारण निसर्गानं तिला आई होण्याची, पुढच्या पिढीला जन्म देण्याची आणि सृजनात्मक क्षमता आपण ज्याला म्हणतो ती दिलेली आहे. आणि ही क्षमता म्हणजे गोड जबाबदारी म्हणून प्रत्येक आई सांभाळत असते. आणि आज मदर्स डे आहे. ज्याप्रमाणे स्त्रीला आई होण्याचा आनंद असतो, अभिमान असतो, तसंच मुलांना सुद्धा त्यांची आई एक छत्रछाया असते, एक आधार असते अगदी लहानपणापासूनच. आपल्या संस्कृत भाषेमध्ये एक श्लोक आहे, नास्ति मातृ समा छाया, नास्ति मातृ समा गतिही, नास्ति मातृ समम त्राणम, नास्ति मातृ समा प्रियः. अर्थात आईसारखा आधार देणारं, संरक्षण करणारं या जगामध्ये कोणीही नाहीये. आईसारखं आश्रय देणारं, प्रेम करणारं आणि प्रेम असणारंसुद्धा दुसरं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान नाही आहे. त्यामुळे मातृदेव भव असं म्हणत आपण आपल्या या शोला पण सुरुवात केलेली आहेच. आणि आज मातृदिवस आहे, मदर्स डे आहे. आणि मातृत्व एक खूप वेगळी अनुभूती आहे प्रत्येक स्त्रियांसाठी, तिच्या आयुष्यामध्ये असं खूप महत्त्वाचं स्थान आहे आई म्हणून. आणि याबद्दलही बोलूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. आणि आज आहे जागतिक मातृत्व दिवस, मदर्स डे आज आपण साजरा करतो आहोत. आणि हे वरदान खरं तर परमेश्वरानं निसर्गानं स्त्रीला दिलेलं आहे. आपसुकच एक वेगळी सहनशक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्याला बघायला मिळते. सृजनात्मकता दिलेली तिलेला आहे. एवढंच नाही तर कुठल्याही स्त्रीची त्याग करण्याची क्षमताही फार मोठी आहे. कुठल्याही आव्हानाला, कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची सगळ्यात मोठी ताकद तिच्याकडे आहे, म्हणजे मातृत्वाकडे, एका शक्तीकडे. एक आईच बाळाला जन्म देते, केवळ आई म्हणूनच नाही तर तिच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ती सातत्यानं निभावत असते. म्हणजे एक मुलगी म्हणून, त्यानंतर एक पत्नी म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून, अशा वेगवेगळ्या भूमिकेतून ती जात असते. आणि अनेक वेळा आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये तिचा खूप

त्याबरोबर शरीरात सुद्धा तिच्या अनेक बदल होतात. हे बदल प्रत्येक वेळा तिच्यासाठी एक चॅलेंज असतं, आव्हानच असतं. आणि गर्भवती स्त्रीची काळजी आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं घेतली जाते. आणि खरंच मातृत्व ही खूप मोठी शक्ती आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्ही ऐकत आहात सांजरंग आर जे अनुसोबत.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. महत्वाच्या काही राज्यामधल्या घडामोडींकडे वळूयात. ठाणे ग्रामीण पट्ट्यामध्ये निर्माण झालेला अचानक वादळी वातावरणाचा फटका आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरलाही बसला. वैमानिकानं वेळीच परिस्थितीचा अंदाज घेत हेलिकॉप्टर मागे वळवलं. जुहूमधल्या पवन हंस हेलिपॅडवर ते सुरक्षित उतरवलं आणि या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे हे आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी मुंबईहून मुरबाडकडे रवाना झाले होते. दुपारी 3:30 सुमारास महालक्ष्मी रेसकोर्सच्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. मात्र एरोली परिसरामध्ये पोहोचता समोर येणारं वादळी वातावरण आणि खराब हवामान वैमानिकांच्या लक्षात आलं. संभाव्य धोका लक्षात घेता वैमानिकांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली आणि पुढे प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं असा अंदाज व्यक्त करत हेलिकॉप्टर सुखरूपपणे मागे परत फिरवलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, महत्वाच्या काही जागतिक आपण घडामोडींकडे वळूयात, शेअर बाजाराकडे वळूयात. इराण अमेरिका चर्चेमधलं अनिश्चिततेमुळे असणारं एक युद्ध आणि यामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये होणारे चढउतार याबद्दल आपण बोलूयात. दिवसाअखेरीस काल घसरणीसह शेअर मार्केट बंद झालं. सेन्सेक्स 114 अंशांनी तर निफ्टी 4.30 अंशांनी घसरला आहे. अमेरिका इराण हे देश शांतता कराराच्या जवळ आल्याच्या बातम्यांमुळे आजही आपण पाहतोय की कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. अर्थात तरीही जागतिक शेअर बाजार मात्र संमिश्र अजूनही आहे. भारतामध्ये वरच्या पातळीवर नफा वसुली जरी झाली तरी सुद्धा सेन्सेक्स मात्र 78,000 वर सुरू झालं, मात्र ते सुद्धा टिकलं नाही. नफा वसुलीमुळे तोही अंक घसरला. दिवसभर सेन्सेक्स 77,844 अंशांवर होता तर निफ्टी 24,326 अंशांवर बंद झालाय. आज आपण पाहतोय की वाहन निर्मिती, रसायन आणि धातू निर्मिती ही क्षेत्रसुद्धा नफा दाखवत आहेत. तर ITFSG, ग्राहक उपयोगी सहकारी बँका, बांधकाम व्यवसाय ही क्षेत्र घसरली आहेत. चांगल्या निकालामुळे पेटीएमचा शेअर वाढलाय. तर सेन्सेकमुळे महिंद्रा अँड महिंद्रा 2% वाढलाय. त्याचबरोबर NTPC, कोटक बँक, टाटा स्टील, एटर्नल, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो, BCL, मारुती या शेअर्सचे भाव मात्र वाढले. तर दुसरीकडे हिंदुस्तान पुनिलिवर 2% घसरलेला आहे. TCS, टेक महिंद्रा, टायटन, ITC, अदानी पोर्ट, सनफार्मा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, इन्फोसिस, HCL टेक या शेअर्सचे भाव घसरताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर रुपयासुद्धा 23 पैशांनी वधारला आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळूयात. हवामान बदलामध्ये अमरावती जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काल दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलीच हजेरी लावली. वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकताना दिसले तर वीज यंत्रणा अस्ताव्यस्त झालेली होती, त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठ्यांवर गंभीर परिणाम झाला आहे. वादळाचा जोर एवढा जास्त होता की अनेक ठिकाणाचे विजेचे लोखंडी खांब वाकलेत. लघुदाब वाहिनीच्या नुकसानीची तपासणी करण्यात येणार आहे. तर अंजनगावबारी या ठिकाणी पावसासह गारपीट सुद्धा झाली. यासोबत काही तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यानंतर दुपारी 12 वाजता विजांच्या कडकडाटासह अचानक झालेल्या वळवाच्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. तर उमरखेडमध्ये एका शिवारामध्ये वीज पडल्यानं एक म्हैस दगावली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस पाहायला मिळाला. तर हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार काल वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. काही भागांमध्ये गारपीटही झाली. पावसामुळे आंबा, हळद, डाळिंब, भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. तर ठाणेमध्ये धुळीचं वादळ अचानक आलं. कल्याण, डोंबिवली, दिवा, मलंगड परिसरासह ग्रामीण भागातही धुळीच्या वादळासदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM। आवाज तुमचा, आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। श्रोते हो, फुलपाखरांच्या नव्या प्रजातीची विदर्भामध्ये नोंद घेतली गेली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा वनविभागाचा समृद्ध निसर्ग संपदा हा एक नवा वैज्ञानिक प्रकल्प आहे आणि या संशोधनामध्ये इथे तब्बल 137 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली आहे। 15 प्रजाती विदर्भात पहिल्यांदाच आढळल्या आहेत। तर या शोधामुळे सिरोंचाच्या जंगलाचं महत्व राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झालं आहे। महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या नागपूरमधल्या विशेष कक्षाच्या संचालक पूनम पाटे, वनपाल AW तलांडी, LL चौधरी आणि कीटकशास्त्रज्ञ यांच्या चमूनं हे सर्वेक्षण पूर्ण केलं। विदर्भामध्ये पहिल्यांदाच दिसलेल्या या प्रजातीमध्ये ब्लॅक विन सर्जंट, इंडियन सनबम, इंडिगो फ्लॅश, कॉपर फ्लॅश, जायंट रेड आय ही दुर्मिळ फुलपाखरं सापडली। फुलपाखरं हे पर्यावरणाचं उत्तम जैव सूचक मानले जातात। ज्या भागामध्ये फुलपाखरांची विविधता अधिक आहे तिथली बायोडायव्हर्सिटी जैव विविधता उत्तम असल्याचं द्योतक मानलं जातं। सिरोंचातील उष्णकटिबंधीय दमट आणि कोरड्या पानझडी वनांचं मिश्रण या कीटकांसाठी पोषक आहे। विशेष म्हणजे या अभ्यासात आढळलेल्या 19 प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहेत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमात। श्रोते हो, 8 मेला आपण थॅलेसिमिया दिवस साजरा करतो, आणि थॅलेसिमिया म्हणजे नेमकं काय किंवा कुठल्या कारणांमुळे थॅलेसिमिया होऊ शकतो यावर उपचार पद्धती काय उपलब्ध आहेत, आणि त्याचबरोबर थॅलेसिमिया रुग्णांशी सुद्धा आज आपण संवाद साधणार आहोत या दिवसानिमित्त। आता आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगर शहरातील ॲडव्होकेट डॉक्टर अंजली महेश केवळ आहेत, ज्या ऋतुजा फाउंडेशनच्या संस्थापिका आणि सचिवसुद्धा आहेत, आणि त्याचबरोबर काही असे रुग्ण आहेत की जे सध्या थॅलेसिमिया वॉरियर आहेत असं आपण म्हणूयात, आणि आपण त्यांच्यासोबतसुद्धा संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडे सुद्धा वळणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत,
3: धन्यवाद।
2: जसं आत्ता मी म्हणाले की थॅलेसिमिया दिवसानिमित्त आज आपण सगळेजण एकत्र आहोत, आणि या विषयावर अवेअरनेस करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपण आज इथे सगळेजण जमलेलो आहोत। थॅलेसिमिया म्हणजे नेमकं काय किंवा कशामुळे थॅलेसिमिया होऊ शकतो?
3: थॅलेसिमिया हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजेच काय की अनुवंशिक एक आजार, त्याला आपण आजार पण नाही म्हणू शकत, एक कमतरता आहे शरीरामध्ये ज्याला आपण थॅलेसिमिया कॅरियर म्हणतो।

0: ज्या वेळेस दोन थॅलेसिमियाचे कॅरियर म्हणजे आई आणि वडील दोघंचं कॅरियर असेल तर त्यांच्या अपत्यांमध्ये 25% चान्स प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये आहे की थॅलेसिमिया मेजर होऊ शकतो. 25% चान्स आहे की नॉर्मल होऊ शकतं आणि 50% अगेन कॅरियर म्हणजे पुन्हा ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत जाणारे गुण असणार आहेत. आता यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावे लागतात पेशंटला. जन्मापासून त्यांच्या शरीरामध्ये रक्तनिर्मिती होत नाही. आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या फॅक्टरीमध्ये दोष आहे, त्यांच्या ब्लडच्या फॅक्टरीमध्ये दोष आहे. मग याने काय होतंय, याच्यामध्ये अल्फा बीटा अशा दोन ग्लोबिन चेन असतात. ज्यावेळेस अल्फा चेन काम करत नाही त्यावेळेस आपण त्याला अल्फा थॅलेसिमिया म्हणतो, बीटा चेन काम करत नाही त्यावेळेस आपण त्याला बीटा थॅलेसिमिया म्हणतो. जेव्हा दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा लग्न करतात त्यावेळेस लग्नाच्या अगोदर त्यांनी थॅलेसिमियाची टेस्ट केलेली नसेल तर आणि दोन्ही कॅरियर असतील तर मग ते थॅलेसिमिया मेजरचं बाळ होण्याची शक्यता 25% असते.
1: नक्कीच. थॅलेसिमियाचे प्रकार जे आहेत ते कोणते आहेत किंवा ते कसे ओळखावेत?
0: थॅलेसिमिया मेजर, मायनर आणि इंटरमिडिया. आता याच्यामध्ये कसं असतं की जनरली आपण मेजर आणि मायनर याचा दोन्हीचा विचार केला जातो. तर त्यामध्ये कसं होतं, मायनर जो आहे तो डिसऑर्डर आहे जसं मी आत्ता सांगितलं. पण त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या शरीरामध्ये ते ओळखू शकत नाही आपण जोपर्यंत आपण HPLC ही तपासणी करत नाही थॅलेसिमिया ट्रेडसाठी किंवा कॅरियरसाठी. बाहेरून आपण तसं बघितलं तर प्रत्येक व्यक्ती ही हेल्दी वाटते आपल्याला, किंवा आपल्या इंडियन वुमनमध्ये आपण म्हणतो की हिमोग्लोबिन कमी असतो त्यामुळे आपण असं बाहेरून नाही ओळखू शकत की थॅलेसिमिया मायनर आहे किंवा कॅरियर आहे. पण याच्यासाठी जर तुम्ही तपासणी केली HPLC किंवा इलेक्ट्रोफोरोसिस HbA2 इलेक्ट्रोफोरोसिस तर त्यामध्ये मात्र तुम्हाला समजू शकेल की तुमची ही जी काय व्यक्ती आहे तिला थॅलेसिमिया मायनर आहे किंवा नाही आहे. त्या तसं मेजर जर असेल तर मेजरचं सिमटम्स जन्मानंतर बाळामध्ये दिसायला लागतात. मग बाळ पांढरं पडणं, त्याचा हिमोग्लोबिन किती सप्लिमेंटरी तुम्ही दिलात, कितीही आयन त्याला दिलं तरीसुद्धा HB वाढणार नाही आहे, ते डाऊन होत जाते. तसं बाळाला वारंवार आजारी पडणं म्हणजे मग टेम्परेचर येते, त्याला कावीळ होती आहे, अशा प्रकारे आपण त्याला म्हणजे ओळखू शकतो की हे बाळ जे आहे ते थॅलेसिमिया मेजरचं असू शकतं.
1: नक्कीच. आता तुम्ही लक्षणं पण सांगितली आणि काही चाचण्यांचा पण उल्लेख केला. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काळानुरूप खूप बदल होत आहेत, चाचण्यांमध्ये सुद्धा बदल झाले का किंवा काही चांगले बदल जे आहेत तंत्रज्ञानाच्या मदतीनं झाले आहेत का किंवा टेस्टिंग सोपं झालं आहे का?
0: निश्चितच. जसं जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होतीये, जग धावतंय त्या पद्धतीने. पूर्वी जेव्हा पेशंटचा CBC रिपोर्ट असायचा कम्प्लीट ब्लड काउंटचा तर त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया होते, MCV, MCH, RBC काउंट, त्याच्यावरनं सस्पेक्टेड काढले जायचे आणि मग ठरवलं जायचं की थॅलेसिमिया आहे का आणि मग पुढच्या टेस्टसाठी म्हणजेच इलेक्ट्रोफोरोसिससाठी पाठवलं जायचं. आता HPLC ही तपासणी जी आहे ती आपण म्हणू शकतो इलेक्ट्रोफोरोसिसपेक्षा चांगली आहे, या अर्थाने की फक्त थॅलेसिमियाच नाही, HBD पंजाब आहे, सिकल सेल अनिमिया आहे, तर बाकीच्या जे काही तपास म्हणजे आजार असू शकतात कॅरियरचे तर ते सुद्धा HPLC कव्हर केले जातात.
1: नक्कीच. एखाद्या व्यक्तीला थॅलेसिमिया झाला आहे तर त्यानं कुठे जावं किंवा उपचार घेण्यासाठी कुठली त्याची पहिली पायरी असावी? कारण बऱ्याच वेळा काय होतं की अनेक रुग्ण घाबरून जातात किंवा नेमकं काय झालं आहे हे समजून घेणंसुद्धा या आजारामध्ये फार महत्त्वाचं आहे. तर कशाप्रकारे त्यांची पुढची प्रक्रिया असावी किंवा त्यांनी काय करायला हवं?
0: खूप चांगला प्रश्न विचारला. जेव्हा कळतं पालकांना की थॅलेसिमिया आजार आहे किंवा आपण त्याही पेक्षा अगोदर जाऊया की बाळ तुमचं आजारी पडतोय पण तुम्हाला डायग्नोसिस झालं नाही आहे की काय आहे, अशा वेळी तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जाऊ शकता. त्यानंतर ऋतुजा फाउंडेशन सारख्या संस्था आहेत ज्या प्रत्येक ठिकाणी काम करत असतात तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला थॅलेसिमिया म्हणजे काय पासनं तुमचा हा थॅलेसिमिया कसा बरा होऊ शकतो पर्यंतच्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन समुपदेशन केलं जातं. जेव्हा पेशंट तुम्ही सिव्हिलला जातात, सिव्हिलला गेल्यानंतर ते पहिल्यांदा तुम्हाला तर साधी ट्रीटमेंट देणार आहेत, पण जर तुमची काही फॅमिली हिस्ट्री असेल त्याच्यामध्ये एखाद्या तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या बहीण भावांमध्ये जर समजा तुम्हाला जर थॅलेसिमियाचं काही हिस्ट्री असेल तर मात्र तुम्ही लगेचच त्याची थॅलेसिमियाची टेस्ट करायला डॉक्टरांना सांगू शकता.
1: नक्कीच. बाबतीमध्ये या आजारामध्ये आज अवेअरनेस बघायला मिळतो आहे का किंवा अवेअरनेस होतो आहे का?
0: असं म्हणू शकतो आपण की होतोय काही प्रमाणात, पण मी जे म्हणते की आपली जी

0: पिढी आहे, तरुण पिढी, त्यांच्यामध्ये अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे. जेव्हा मी कॉलेज लेवलवरती लेक्चर्स द्यायला जाते त्या ठिकाणी आपण सांगतो, पण तो एक टेम्पो असतो की हॉलमध्ये जोपर्यंत मुलं बसली आहेत तोपर्यंत अगदी कान देऊन ऐकणार आहेत. पण त्यांना जर आपण सांगितलं की ही सिव्हिलला जाऊन ही टेस्ट करून घ्या जेणेकरून तुमच्या भविष्यासाठी ती गरजेची आहे आणि एकदाच करावी लागते आयुष्यामध्ये, जेनेटिक असल्यामुळे फक्त एकदाच करायची आहे. पण जर मी त्या ठिकाणी लगेचच करून घेतली नाही तर एकही विद्यार्थी सिव्हिलला जाऊन तपासणी करून घेत नाही, कितीही सांगितलं तरी सुद्धा. फक्त एकच विनंती असेल सर्व श्रोत्यांना की असं जर तुम्हाला कोणी भेटलं की ज्या ठिकाणी तुम्ही थॅलेसिमियाचं माहिती घेत असाल तर लगेचच तुम्ही स्वतःच्या मुलांची तपासणी करणं आवश्यक आहे.
1: या आजारामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन हा जो आपण प्रकार पाहतो आहोत की त्या व्यक्तीला रक्ताची सतत गरज निर्माण होत असते आणि त्याला ते रक्त द्यावं लागतं, तर अशा प्रकारची केस किंवा अशा प्रकारचे रुग्ण जे आहेत ते आपल्या समाजामध्ये आहे, तर या प्रक्रियेबद्दल काय सांगाल? ब्लड ट्रान्सफ्युजन कसं दिलं जातं किंवा किती काळापर्यंत हे सुरू असू शकतं?
0: तसं बघितलं तर आपण थोडंसं वेगळ्या पार्टमधून ह्या गोष्टीकडे बघूया की ट्रीटमेंट पार्ट समजा आपण जर बघितला तर ट्रीटमेंट पार्टमध्ये बऱ्याच गोष्टी असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं तर हे असेल की तुमचं पेशंट किंवा तुमचा जो वॉरियर आहे त्याला तुम्ही कंटिन्यू रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन द्या जेणेकरून त्याचा हिमोग्लोबिन हा 10 पर्यंतचा मेंटेन राहू शकेल. दुसरी गोष्ट, त्याचा फेरिटिन लेवल जो आहे तो मेंटेन करा. फेरिटिन जेव्हा बाळाला ब्लड दिलं जातं, बाळ छोटं असतं तेव्हापासून थॅलेसिमिक असेल तर त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन हे गरजेचे आहेत. तर बाळाच्या आपल्या भारतामध्ये अजून तशी सुविधा नाही आहे की बाळाचं वजन आणि वय ह्या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करून त्याला जेवढं रिक्वायर्ड आहे, जेवढं ब्लड गरजेचं आहे तेवढंच ब्लड त्याच्या शरीरात जाईल.
1: हो,
0: कोणी डॉक्टर नर्स ज्या असतात ते मार्किंग करून देतात, त्या मार्किंगपर्यंत आल्यानंतर आम्हाला सांगा बंद करायचं आहे ब्लड, ते कॅल्क्युलेट करतात. पण तेवढं ब्लड त्याच्या शरीरात जातं का? जर नाही गेलं, समजा कमी पडलं, हरकत नाही आहे, फार तर फार एक होऊ शकतं की त्याचं ब्लड ट्रान्सफ्युजन थोडंसं एखाद दोन दिवस अलीकडे येईल. पण जर एक्सेस ब्लड गेलं, जास्तीचं ब्लड गेलं, मग मात्र त्याच्या हार्ट, लिव्हर, किडनीज, पॅनक्रियास, पिट्युटरी याच्यावरती लोड येतो. आणि हा लोड जो आहे, एक लक्षात घ्या, हार्ट आहे आपलं, त्याच्यावरतीचं लोखंड साचलं तर ते पंपिंग व्यवस्थित करणार नाही आहे. तशीच परिस्थिती आमच्या ह्या वॉरियर्समध्ये होते. मग ते काढून टाकण्यासाठी आम्हाला जेलेशन ड्रग यूज करावे लागतात. आणि मग ते थोडे आहे, पेनफुल आहेत. आता सुविधा खूप आलेल्या आहेत, गव्हर्नमेंट पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देती आहे, ओरल ड्रग्स पण आहेत. पण जेव्हा फेरिटिन लेवल खूप जास्त होते त्यावेळेस मात्र इंजेक्शनशिवाय पर्याय नाही आहे.
1: या संदर्भातली एक केस किंवा आता आपल्यासोबत श्रद्धा तांदळेसुद्धा आहेत आणि ज्या स्वतः ब्लड ट्रान्सफ्युजनमधून जात आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या जात आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल?
0: श्रद्धा ही फार गोड मुलगी आहे. म्हणजे माझी फॅमिली हिस्ट्री बघितली तर ऋतुजा फाउंडेशन ज्याच्यामुळे चालू केली ती ऋतुजा माझी थॅलेसिमिया मेजर पेशंट आहे. तर ती जेव्हा तिचं डायग्नोसिस झालं तेव्हा मी श्रद्धाला शोधत गेले होते. मला तिचं नाव समजलं होतं. मग तिला शोधत असताना तिच्या आई वडिलांशी बोलल्यानंतर जो काही पेन्स आहे त्यांचा तो समजला, जेणेकरून मला अशी मनापासून इच्छा झाली की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. श्रद्धाला ब्लड ट्रान्सफ्युजन पूर्वी जसं आता मी सांगितलं की मग जसं बाळ मोठं होईल तशी रिक्वायरमेंट वाढते, त्याच्या शरीराची वाढ वाढत असते, त्याची गरज वाढल्यामुळं काय होतं की पिरियड कमी कमी होत जातो. जो 1 महिन्याचा होता तो 21 दिवसांवर येतोय, 15 दिवसांवर येतोय. श्रद्धा जी आज आपल्याकडे आली आहे ती जवळजवळ 15 दिवसांनी ब्लड ट्रान्सफ्युजन घेते. आणि मला तिला हॅट्स ऑफ करावेसे वाटतात की ती एवढा स्ट्रगल करून आज स्वतःच्या पायावर उभी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे.
1: नक्कीच. मी श्रद्धा तुमच्याकडे येते की जसं आत्ता सांगितलं त्यांनी की दर 15 दिवसांनी ब्लड ट्रान्सफ्युजन जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागतंय आणि ही तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट आहे, गरज आहे. तर या सगळ्यातून जाताना तुम्हाला कसं वाटतंय किंवा हे खूप खरंच त्रासदायक आहे जसं त्यांनी सांगितलं की हे खूप पेनफुल आहे आणि त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलं आहे, सातत्य राखलं आहे आणि त्यांनी सुद्धा हॅट्स ऑफ केलेलं आहे, मी सुद्धा करेल, कारण याच प्रक्रियेतून वारंवार जात असताना ना बऱ्याच गोष्टी आपल्याबाबत होत असतात, जसं की आपली मानसिक अवस्था किंवा आपली मानसिकता यामध्ये खूप महत्त्वाची असते, किंवा आपल्याला होणारा त्राससुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि तो सहन करणं, संयम ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं, फार महत्त्वाचं आहे. तर काय सांगाल तुमच्या या प्रवासाबद्दल?
2: मी आता जवळजवळ 40 रनिंग चालू आहे माझं. मानसिक त्रास तर होतच आहे, जस जसं वय वाढत गेलं तसं तसं कळायला लागलं बाबा म्हणजे नाही का खूप त्रास आहे. पण खचून न जाता, कारण आई बाबांचे कष्ट त्यांनी फार म्हणजे मला जे आज मी आहे ना त्यांच्यामुळंच आहे खरं पाहिलं गेलं तर. मग त्यांना पाहूनच मी म्हणजे ठामपणे निश्चय केला का आपण आता यातनं काही असू द्या पण आता पुढे जायचं मागे नाही जायचं.
3: या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या घरच्यांचा फॅमिलीचा सपोर्ट असणं फार महत्वाचं आहे, तर तुमच्या फॅमिलीचा कोणाचा सपोर्ट यामध्ये तुम्हाला मिळतो?
2: आता जन्मापासून तर आई बाबांचं होतच, पण आता लग्न झाल्यापासून म्हणजे माझ्या मिस्टरांचं खूप मोठा सपोर्ट आहे. ते खूप म्हणजे माझ्या पाठीशी राहतात, मला एनकरेज करतात, ते मला कायम म्हणतात की तू कधीच म्हणजे खरंच मरणार नाही. ते खरंच वाक्य म्हणजे ते म्हणतात की तू शेवटपर्यंत साथ देशील असं. खूप नक्कीच.
3: ब्लड ट्रान्सफ्युजन तुमचं सुरू आहे आणि यासाठी नक्कीच हॉस्पिटलची रक्तपेढीची फार मोठी गरज तुम्हाला निर्माण होते किंवा तुम्हाला मदतही त्यांची होते, तर याबाबत कोणाची मदत तुम्हाला होते?
2: आता मी तसं सांगितलं तुम्हाला, जनकल्याण ब्लड बँक हे रक्त पुरवतीच आणि मी जे जिथं घेते माझी जी ट्रीटमेंट चालू आहे ते डॉक्टर विवेक देशपांडे, ते 1.5 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडेच माझी ट्रीटमेंट आहे. काही झालं तरी ते मला एकदम म्हणजे खूप ट्रीट करतात व्यवस्थित आणि खूप सपोर्ट पण करतात.
1: नक्कीच. जसं त्यांनी सांगितलं, दर 15 दिवसांनी तुम्हाला रक्त आणि रक्ताची गरज जी आहे ती शरीराला लागत असते किंवा रक्त तुम्हाला हवं असतं, तर यामध्ये कुठल्या रक्तपेढीमधून तुम्ही हे रक्त घेता किंवा हे कसं अवेलेबल होतं किंवा याचा फॉलोअप तुम्ही कसा घेता?
2: जनकल्याण रक्तपेढी आहे आपलं टांगळ गल्ली, तिथून मी घेते. आता जवळजवळ ती जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून मी तिथेच घेते आणि ते म्हणजे जे सगळे सहकारी आहेत आपले ते एकदम थॅलिसिमिया पेशंटसाठी तटस्थ उभे राहतात. ते एकदम म्हणजे व्यवस्थित जे आपल्याला म्हणजे आम्हाला जे रेड सेल्स हवेत ते उपलब्ध करून देतात ते काहीही करून.
1: नक्कीच. दर 15 दिवसांनी म्हणजे आता येणाऱ्या पुढच्या 15 दिवसांमध्ये आता आपल्याला पुन्हा रक्ताची गरज असणार आहे किंवा भासणार आहे, याचं नियोजन म्हणा किंवा या नियोजनाबाबत तुम्हाला रक्तपेढी कशी मदत करते किंवा कसं तुम्हाला अलर्ट करते किंवा कसं तुम्हाला सांभाळून घेते?
2: आता जसं 15 दिवस होणार तर मग आता आमचं कसं थोडासा विकनेस वगैरे जाणवतो, तर आम्ही त्यांना एक कॉल जरी केला तर ते लगेच अवेलेबल करून देतात आम्हाला ताबडतोब, म्हणजे काही अडथळा न निर्माण करता.
1: नक्कीच. मधला कोविडचा काळ सुद्धा आला होता आणि या काळामध्ये सगळं जग थांबलं होतं, पण आरोग्य यंत्रणा आरोग्य सेवा आपल्या सुरू होत्या. तेव्हा जेव्हा रक्ताची गरज तुम्हाला निर्माण होत होती तेव्हा सुद्धा तुम्हाला हे रक्त अवेलेबल होत होतं का?
2: हो हो, निश्चित खूपच सपोर्ट केला रक्तपेढीने आणि मलाच नव्हे तर इतर थॅलिसिमिया पेशंटला सुद्धा त्यांनी रक्त अवेलेबल करून दिलंच म्हणजे दिलंच.
1: नक्कीच. थॅलेसिमिया या आजाराबरोबरच इतरही काही व्हायरल आजार आपल्याला होऊ शकतात, जसं की काही वातावरणाचा बदल असेल किंवा इतरही कुठले आजार होतात, या आजारांमुळे काही तुम्हाला जास्त त्रास होतो का?
2: हा होतो, आता कारण प्रतिकार शक्ती थोडी कमीच असते ना अशा पेशंटची, तर जसं जसं वातावरणात जसं इन्फेक्शन होईल तसं थोडंफार होतच आम्हाला जाणवतच.
1: नक्कीच. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते अंजली मॅडम, जसं आता त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आणि खरंच या केसमध्ये संयम पण खूप महत्त्वाचा आहे. उपचार पद्धतींबद्दल आपण बोलत आहोत आणि त्याचबरोबर दुसरी एक उपचार पद्धती आहे याला की बोन मॅरो ट्रान्सप्लांट, तर या उपचार पद्धतीबद्दल काय सांगाल, नेमकं हे काय आहे?
4: जसं पहिलं आपण म्हटलं की ब्लड ट्रान्सफ्युजन देणं, HB मेंटेन करणं, फेरेटिन लेवल मेंटेन करणं. सेकंड थिंग आहे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जसं आपल्याला ब्लडसाठी डोनर लागतो, कोणीतरी दिलं तर आपल्याला मिळणार आहे, तसंच बोन मॅरोचा सुद्धा डोनर असतो. तो डोनर कोण होऊ शकतं तर सख्खे बहीण भाऊ, आई, वडील यांच्या व्यतिरिक्त. शक्यतो होत नाही, अनरिलेटेडमध्ये केले जातात. अनरिलेटेड डोनर म्हणजे कुणीतरी रजिस्ट्री करून ठेवली आहे त्याच्यासोबत मॅचिंग झाले, पण ते कसे असतात की वन टाईम डोनर असतात, म्हणजे एकदा दिल्यानंतर परत आपल्याकडे दुसरा सोर्स राहत नाही की आपण परत त्याला जर समजा GVHD जर रिजेक्ट झालं तर परत आपल्याला ते देणं शक्य होत नाही. पण जेव्हा सख्खे बहीण भाऊ आईवडील असतात त्यामध्ये मग तुम्ही
0: वारंवार म्हणजे जोपर्यंत आपल्याला वाटतंय किंवा डॉक्टरांना वाटतंय की आपण त्या पेशंटला त्याच्यामधनं बाहेर काढेपर्यंत आपण ते घेऊ शकतो. आता आपल्याकडे चाललेलं आहे यश हरळ म्हणून, अतिशय गोड 10 वर्षाचा मुलगा, लहानपणापासून माझ्याकडे आहे, ऋतुजा फाउंडेशनशी जोडलेला आहे. आणि त्याला ज्यावेळेस आम्हाला कळालं की त्याला बहीण झाली आहे तेव्हापासून आम्ही त्याच्यामध्ये होतो की आपल्याला त्याचं मॅचिंग करून बघायचं आहे. जेव्हा त्याचं मॅचिंग केलं आणि 100% मॅचिंग झालं तर त्याच्या आईबाबांपेक्षा जास्त आनंद मला झाला असेल की एक वॉरियर खरंच लढतोय आणि त्या लढाईमध्ये तो जिंकणार आहे ही आशा कुठेतरी मनामध्ये आली होती. मग त्या तिच्या त्याच्या छोट्या बहिणीचा बोन मॅरो बॅकबोनमधनं सक करून मग तो त्याला ट्रान्सप्लांट केला गेला आणि मग ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट जे आहे ते कम्प्लीट झालं. मग त्याच्यामध्ये मग त्याला बरेच दिवस गेले त्याच्यामध्ये, कारण की सोपी गोष्ट नाही आहे की एखादं नवीन, आता तिची त्याची जरी सख्खी बहीण होती तरी ती फॉरेन बॉडीचं होतं त्याच्यामुळे ते ॲक्सेप्ट करणं ह्या सगळ्या गोष्टींचं अतिशय प्रचंड टेन्शन होतं आम्हाला. पण त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद त्यांनी दिला की त्याच्यामुळे तो सक्सेस झालाय
1: नक्कीच. आणि त्याची लहान बहिणीचं वयसुद्धा खूप कमी होतं. तर अनेकांना प्रश्न पण पडत असेल की जसं बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये सुद्धा एक डोनर हवा असतो जसं तुम्ही सांगितलं, तर हा डोनर सख्खे आई वडील किंवा बहीण भाऊ असू शकतात, तर हा मॅच होणं किंवा ह्याचा काही कालावधी ठरलेला असतो का किंवा ह्याचे सुद्धा काही क्रायटेरियाज असतात का?
0: क्रायटेरियाज असतात, कालावधी म्हणाल तर असंच तसा काही नाही आहे, कारण की जेनेटिक डिसऑर्डर असल्यामुळे जन्मापासूनच त्या गोष्टी सगळ्या असणार आहेत. जेव्हा तिची आणि त्याची HLA टायपिंग केलं गेलं ज्याच्यामध्ये बोन मॅरो मॅच होतं आहे की नाही ते आपल्याला बघता येतं, तर त्याच्यामध्ये काय झालं की तिचं 100% मॅचिंग झालं आहे. आता जसं आपण क्रॉस मॅचसाठी ब्लड सॅम्पल देतो, ब्लड घेणार असू तर ते क्रॉस मॅच ज्यावेळेस मॅचिंग होणार आहे त्याचवेळी ते आपल्याला ब्लड देणार आहेत. तसं आम्हाला खात्री झाली होती की आता हिचं बोन मॅरो 100% HLA टायपिंग ही तपासणी असते, त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की ते मॅचिंग आहे, मग आम्ही पुढे गेलो.
1: नक्कीच. आणि आत्ता यशचे आई वडील माझ्यासोबत आहेत, गणेश हरेल आणि सोनाली हरेल आत्ता माझ्यासोबत आहेत. तर मी वडिलांकडे येते की एक वडील म्हणून ही परिस्थिती खरंच खूप मोठी तुमच्यासमोर होती किंवा हा प्रश्न पण खूप मोठा होता. तुमचा मुलगाही होता, डोनर तुमची मुलगी होती, आणि आई वडील म्हणून तुमचं डोनर म्हणून मॅच झालं नव्हतं पण मुलीचं मात्र झालं, तर हे निर्णय घेणंसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे किंवा यातून सर्वाईव्ह होणंसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. तर काय केलं अशा परिस्थितीमध्ये?
5: सगळ्यात पहिलं मॅडम, प्रत्येक माणसाला गरज असते ती आपल्या आयुष्यामध्ये गुरुची. त्या आम्ही नशिबवान काम ऋतुजा फाउंडेशनमध्ये अंजली कौल मॅडम सारखे गुरु भेटले. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी पूर्णपणे जो डायग्नोसिस झालं यशचं तेव्हापासून आमच्या सोबत होते ते, आम्हाला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं कधी कोणचे निर्णय घ्यायचे, कधी काय करायचं, कुठं मेडिसिन घ्यायचं, कुठं रक्ताला काही अडचण आली, कुठेही काही अडचण येऊ त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्यामुळे आम्ही खंबीर होत गेलो. आम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी कळल्या. आम्हाला थॅलिसिमिया म्हणजे काय हेच माहीत नव्हतं पहिलं, असं पहिल्यांदा कळल्यानंतर हे काय आहे, कशाने काय होईल तशी काही कल्पनाही नव्हती. आम्हाला मॅडमनी इतकं म्हणजे असं एकदम आपल्या घरातल्या मेंबरसारखं समजून सांगून आम्हाला खंबीर साथ दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला अशा स्टेपमध्ये आणलं का आज आम्ही त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे. आणि ज्यावेळेस असे काही निर्णय घ्यायचे होते त्यावेळेस मी पहिल्यांदा मॅडमला फोन करायचो, रात्री कधी पण मी 11-12 वाजता त्यांना फोन केलेले, ते पण फोन मॅडमने कधीच इग्नोर केले नाही, ऍक्सेप्ट केले. आर घरी येण्याची सुद्धा तयारी दर्शवली का मी स्वतः येते, असं हे करा तसे करा, घाबरू नका, आपण हे करू, अशा अशा पद्धतीने काही निर्णय घेण्यामध्ये बी त्यांची खूप आम्हाला मोलाची साथ भेटली, त्याच्यामुळे आम्ही काही निर्णय घेऊ शकलो.
1: नक्कीच. मी अशा आईकडे सुद्धा येते की आई म्हणून प्रत्येक आई ही खरं तर आपल्या मुलांबाबत खूप पॉझिटिव्ह असते, खूप इमोशनली विचार करत असते, आणि अशी खूप मोठी परिस्थिती समोर आल्यानंतर आईचं मन तेव्हा कसं होतं?
6: खरं तर खूप टेन्शन येत होतं मला. डोनर भेटला आम्हाला नशिबाने, त्याच्यामध्ये यशच खूप, त्याच्या नावातच खूप मोठं यश आहे, त्याच्यामुळे त्याला ऋतूसारखी बहीण भेटली. तर घेतला निर्णय आम्ही दोघांनी मिळून कोणचा ना विचार करता झाल्या सगळ्या गोष्टी सक्सेस. खूप टेन्शन येत होतं मला, पण हॉस्पिटल बी आम्हाला इतकं छान भेटलं ना, का तिथं फार फॅमिली मेंबरसारखा आम्हाला सपोर्ट केला, काही असं वाटलं नाही एवढं काही.
1: नक्कीच
6: डॉक्टरांनी खूप छान सपोर्ट केला आणि यशने भी खूप साथ दिली आम्हाला.
1: नक्कीच त्याची साथ असणं फार महत्वाचं आहे.
6: खूप काही समजून घेतलं. इतकं मेडिसिन होतं ना, खूप जास्त मेडिसिन होतं. सगळं काही खात होता ना, काही त्रास देता.
1: नक्कीच यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट असणं पण फार महत्वाचं आहे.
6: हो फॅमिली.
1: तर तुमचा फॅमिलीचा सपोर्ट कसा होता?
6: फॅमिलीचा सपोर्ट पेक्षा भी जास्त सपोर्ट आपला लाईफ पार्टनरचा असतो. आमच्या दोघांचाच जास्त प्रमाणामध्ये सपोर्ट होता. फॅमिली भी माहेरचे यांनी भी खूप जास्त सपोर्ट केला. त्यांचे मित्र परिवार यांनी खूप जास्त सपोर्ट केला आम्हाला.
1: नक्कीच. यश मी आता तुझ्याकडे येते की वयाच्या खूप कमी वर्षी तू हे सगळं सहन केलं आहेस किंवा या सगळ्यातून पाहिलं आहेस. हॉस्पिटल म्हणा, इंजेक्शन्स म्हणा, औषधं म्हणा, दुसऱ्या शहरामध्ये जाणं म्हणा, आणि तुला कसं वाटत होतं तेव्हा?
7: मला तिथं चांगलं वाटत होतं. दवाखान्यात गेलो असं वाटत होतं का ते आपले घरचे मेंबर. ते दवाखाना बी बहुत लय चांगलं होतं. आणि मला जे लय दुखत होतं म्हणजे BMT मध्ये आपल्याला लय सहन करावं लागतं आपलं हे दुखत.
1: आणि या सगळ्यामध्ये असं होत होतं का तुला की आता खूप कंटाळा आला या औषधाचा, या सगळ्या प्रक्रियेचा आणि या सगळ्या हॉस्पिटलचा, घरी जावंच वाटत होतं का? नाही
7: तसं वाटत होतं, पण आता काय ते चालू ते आपलं हे जिद्द. मग ती जिद्द धरून मी आता हे चालू झालं सक्सेस.
1: नक्कीच नक्कीच. आणि आता तुला कसं वाटतंय?
7: आता चांगलं वाटतंय.
1: नक्कीच. मी पुन्हा एकदा ऋतुजा मॅडम तुमच्याकडे येते की खरंच या खूप चांगल्या पॉझिटिव्ह स्टोरीज आहेत मी असं म्हणेन. आणि यामध्ये जिद्द, संयम आणि त्याचबरोबर योग्य पाठपुरावासुद्धा ऋतुजा फाउंडेशननं केलेला आहे. त्यामुळे खरंच अनेक जे जीव आहेत, अनेक फॅमिलीज ज्या आहेत, त्या खूप चांगल्या स्टेप्सपर्यंत येऊन पोहोचल्या असं मी म्हणेन. उपचाराबाबत आपण बोललो, पण याला जर प्रतिबंध करायचं असेल तर कसं अवेअर व्हायला हवं लोकांनी?
4: लोकांनी ना फक्त एकच टेस्ट करायची आहे. तुम्हाला फक्त एक प्रिक असणार आहे. एक प्रिक बसून तुम्ही ते सॅम्पल देतायत. त्याच्यामध्ये HPLC किंवा इलेक्ट्रोफोरोसिसची टेस्ट केली जाते. तो रिपोर्ट जर तुमचा नॉर्मल असेल तर तुम्हाला भविष्यात थॅलेसिमियाची लक्षात ठेवायची पण गरज नाही की थॅलेसिमिया काहीतरी आजार आहे. पण जर तुम्ही स्वतः मायनर असाल तर मात्र तुम्ही तुमच्या पार्टनरची लग्नाच्या वेळी तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून आपण थॅलेसिमिया मुक्त भारत जे आपण ऋतुजा फाउंडेशन स्थापन करतानाच आपण एक ब्रीद होतं आपलं की थॅलेसिमिया मुक्त भारताकडे. मग हे थॅलेसिमिया मुक्त भारत तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण प्रिव्हेन्स बेटर दॅन क्युअर. त्यावेळेस ते क्युअर करता करता नाच आहे तुमच्या ते सगळं निघून गेलेलं असतं. आणि त्या बाळाला होणारा त्रास तो बघत बघत जेव्हा आपण जगतो ते आपण त्याच्यापेक्षा लवकर म्हणजे दुपटीने आपण खंजत जातो. की जेणेकरून आपल्याला वाईट वाटत राहतं की अरे माझ्या बाळाला होतं काय. मॅम याच्यामध्ये की जर समजा आज ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं, श्रद्धाचं उदाहरण, 15 दिवसांनी ते ब्लड ट्रान्सफ्युजन घेते, 8 दिवसात तिला वेद
1: हो,
4: 8 दिवसात वेद लागतात. की आता परत डोनर बघायचं आहे. जनकल्याण खूप छान सपोर्ट करते. अगदी थॅलेसिमिया मुक्त भारतात सुद्धा जन सपोर्ट करते, साथ देते. बरेच प्रोग्राम आम्ही एकत्र करत असतो. पण त्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये शक्यतो होतं की डोनर मिळत नाही आहे, ब्लडची कमतरता आहे. आपल्या भारतामध्ये 1%पेक्षाही कमी लोक ब्लड डोनेट करतात. तुम्ही विचार करा, 1% लोकांनी जरी ब्लड डोनेट केलं तर कोणाला टेन्शन घ्यायचीच गरज नाही आहे. इवन तुम्ही आमच्या रुग्णांचे यांना पण सांगते, आमच्या वॉरियर्सच्या पालकांनाही सांगते, तुम्ही घेतलंय ना ब्लड, 2 वेळेस तुम्ही घ्या, पण 3रा वेळेस तुम्ही एक डोनर द्या. जेणेकरून काय होईल की आपल्याच बाळाला आपल्याला त्याचा सपोर्ट होतो. माझ्या मुलीचं उदाहरण सांगायचं झालं तर माझ्याकडे तशी थोडीशी सुविधा होती, माझ्याकडे तसं मनुष्यबळ होतं की जेणेकरून मी माझ्या भावाकडनं डोनर मिळवायचे. भावांची मित्र, माझ्या मिस्टरांची मित्र, माझ्या धीरांची मित्र, हे सगळे जे काय होते हे अगदी तटस्थ उभे असायचे. ती एक चेन केली गेली. आणि प्रत्येक रुग्णाने असं करावं, माझं असं इच्छा आहे. ज्यांना कोणाला असं वाटतं ना की बोन मॅरो ट्रान्सप्लांट सक्सेसफुल व्हावं तर त्यांनी असं करायला पाहिजे की 10 ते 12 लोक फक्त चेनमध्ये ठेवा. दर 3 महिन्यांनी तुम्ही विचार करा, 10 जण जर असले चेनमध्ये तर एकाची वेळ कधी येणार आहे?
1: हो
4: आज जर ब्लड दिलं तर त्याची वेळ येईपर्यंत वर्षापेक्षा जास्त कालावधी निघून जाणार आहे.
1: नक्कीच.
4: पण याचा परिणाम असा होतो की जेव्हा शरीरात ब्लड जातं, वेगवेगळ्या व्यक्तींचं ब्लड जातं, तेव्हा अँटीबॉडीज तयार होतात.
0: आणि अँटीबॉडीज आपलं शरीर सोडत नसतात. पण जेव्हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारखी प्रक्रिया केली जाते त्या बोन मॅरोला फॉर

0: बॉडी समजून त्या मारून टाकतात. मग आपण म्हणतो की फेल गेलंय. आणि तसंच आपण नको पाहिजे असेल तर रिपीटेडली त्याच त्याच डोनरचं ब्लड घेतलं तर त्या एकमेकींना ओळखायला लागतात.
1: हो हो,
0: सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्या ओळखायला लागतात. आणि मग त्यांना ते एकमेकांशी फाईट करण्यापेक्षा फॉरेन बॉडीशी करतील, पण त्या ऍक्सेप्टही तेवढ्याच ताकदीने करू शकतात.
1: नक्कीच नक्कीच. ऋतुजा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हे काम सुरू आहे. आपल्या नगर शहराचा आणि जिल्ह्याचा विचार केला तर किती केसेस अंदाजे किंवा साधारणपणे थॅलेसेमियाच्या आहेत?
0: प्रचंड आहेत, अगदी 350-400 जास्त आहेत. पण कसं होतं की माझ्याकडे रजिस्टर म्हणाल तर माझ्याकडे फक्त 270-275 एवढेच रजिस्टर आहेत. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मी आज बाकीचे जे उरलेले आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकली नाही आहे किंवा ते माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही आहे. जसं आपल्या यशचं सक्सेसफुल झालं आहे BMT, तशी माझी खूप इच्छा आहे. माझी ऋतुजासुद्धा ऑफ ट्रान्सफ्युजन आहे, तिचंही मी बोन मॅरो ट्रान्सप्लांट स्टेमसेल ट्रान्सप्लांट केलेलं आहे. माझी खूप इच्छा आहे की आपलं ठीक आहे, आपण खूप मोठा विचार करतो जग थॅलेसिमिया मुक्त व्हायला हवं आहे, पण कमीत कमी आपलं अहिल्यानगर तर झालं पाहिजे. त्यासाठी तर आपण माझं आयुष्य कमी पडणार आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे परमेश्वराला मी म्हणते की बाबा रे, सगळी मुलं बरे होईपर्यंत तरी राहू देत असं म्हणायला लागेल. पण तेव्हाच ते बरे होऊ शकतात जेव्हा स्वतः ते पालक असतील किंवा त्यांच्या जवळपासचे लोक असतील. आणि अजून एक सांगा असं वाटतं की जेव्हा आज यशच्या फॅमिलीतून यशला हा त्रास झालाय, पण त्याची फॅमिलीशी रिलेटेड त्याच्याशी रिलेटेड जेवढी फॅमिली आहेत ना, आईकडची असेल, वडिलांकडची असेल, चुलत चुलत चुलत का असे ना, पण सगळ्यांची थॅलेसिमिया मायनरची टेस्ट व्हायला हवी. त्यांनी बऱ्यापैकी केलेल्या पण आहेत, तरी मी आवर्जून त्यांना सांगेल की त्या टेस्ट करा, जेणेकरून आपण म्हणतो थॅलेसिमिया मुक्त भारत आपलं हा खारीचा वाटा आहे.
1: हो,
0: आपण तेवढं जर दिलं तर निश्चितच मला असं वाटतंय लवकरच थॅलेसिमिया मुक्त भारत होईल आणि ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज कमी होईल.
1: नक्कीच. ऋतुजा फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम सुरू आहे, अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहात. काय तुम्हाला अडचणी येतात किंवा आतापर्यंत काय अडचणी आल्या आणि त्यावर कशी मत केली?
0: अडचणी लोकांकडनंच येतात. म्हणजे एखादी स्त्री काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी काम करते याचा त्रास निश्चितच बऱ्याच जणांना होतो. पण माझं एकच माझ्या आई बाबांनी मला सांगितलेलं, माझे वडील मला कायम सांगायचे श्रद्धा आणि सबुरी ठेवायची. आणि श्रद्धा त्या गोष्टीवर ठेवायची जे मनापासून तुला करावंसं वाटतंय. अगदी त्यांच्या ह्या दोन शब्दांमुळेच आज ऋतुजा सुद्धा बरी होऊन आपल्यासोबत आहे. पण याच्यामध्ये एकच आहे की समोरचा काय त्रास देतोय किंवा त्याचे इंटेन्शन काय आहेत आपल्याकडे बघायचे किंवा आपल्याला त्रास द्यायचे ते बाजूला ठेवलेत मी. म्हणजे मला देवानी एवढं एक काय म्हणता येईल त्याला अशी एक शक्ती दिली आहे की मी इग्नोर करू शकते. कोण काय बोलतोय त्याला इग्नोर करू शकते. मला फरक पडतो माझ्या फॅमिलीला खाली मान घालायला लागणारी त्यांचा विचार मी करणार आहे कोणतंही काम करताना. बाकीच्यांशी नाहीये मला घेणं देणं. अगदी म्हणजे माझ्यासोबत काम करणारेही काही लोक होते, अगदी म्हणजे खूप आरोप प्रत्यारोप पण झालेत. प्रत्यारोप नाही म्हणता येणार, आरोपच झाले त्यांच्याकडनं झाले. कारण की ते आणि विशेष म्हणजे अशाच फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं झालेत. पण ती लोक मी इग्नोर केलं कारण की मला माहितीये मला आरशामध्ये उभं राहिल्यानंतर लाज वाटणार नाहीये किंवा माझा मृत्यू झाल्यानंतर देवाला तोंड दाखवायला मला लाज वाटणार नाहीये. बस ह्याच दोन गोष्टी मी लक्षात ठेवलेल्या आहे आणि फॅमिली.
1: नक्कीच. अवेअरनेसचा जर भाग आपण घेतला तर अजून कुठल्या पद्धतीनं किंवा कशा पद्धतीनं अवेअरनेस वाढायला हवा असं तुम्हाला वाटतं? यामध्ये प्रशासनाची, आरोग्य यंत्रणेची कुठली महत्वाची जबाबदारी असायला हवी किंवा त्यांनी सुद्धा कशी मदत करायला हवी असं तुम्हाला वाटतं?
0: खूप छान प्रश्न आहे हा. याच्यामध्ये मला असं वाटतं आता बऱ्यापैकी प्रशासन जाग झालंय, बऱ्यापैकी गोष्टी होत आहेत. पण मला एक सांगावं असं वाटतं की जशा पद्धतीने तुम्ही पोलिओला आपल्याला भारत मुक्त केलंय तर तशाच पद्धतीने तुम्ही योजना राबवा, तशाच पद्धतीने तुम्ही अशा स्ट्रॅटेजीज यूज करा की जेणेकरून जसा पोलिओ मुक्त भारत झाला तसा थॅलेसिमिया मुक्त व्हायला पाहिजे. त्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी आहेत. आमच्यासारख्या ऋतुजा फाउंडेशन एकच नाही आहे, खूप साऱ्या संस्था आहेत ज्या डिवोशननी काम करत आहेत, त्यांचा सहभाग घ्या. सिव्हिल हॉस्पिटलनी मला पत्रही दिलं आहे की तुम्ही म्हणजे अवेअरनेससाठी सोबत असाल म्हणून. पण मग अशाच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी कामं व्हायला हवी आहेत, जेणेकरून आपण शिबिरांचे आयोजन करू शकतो. जसं मी सांगितलं की मी कॉलेज लेवलवरती व्याख्यानं द्यायला जाते, त्यावेळी आपण त्यांच्या थॅलेसिमियाच्या टेस्ट करून घेतो. त्या टेस्ट करून त्यांना रिपोर्ट दिले जातात. जे सस्पेक्टेड किंवा जे थॅलेसिमिया मायनर आहेत, कॅरियर आहेत, त्यांचा एक ग्रुप म्हणजे वेगळं वेगळं सगळ्यांना वन टू वन त्यांना काउन्सिलिंग केलं जातं. काउन्सिलिंगमध्ये आपण हेच सांगतो, हा काही आजार नाही आहे. भारताच्या लोकसंख्येच्या 4-5% लोक थॅलेसिमिया कॅरियर आहेत. कोणत्याही दोघांचं लग्न होऊ शकतं. तुम्ही कॅरियर निघाले याच्यामध्ये तुमचा दोष नाही आहे. तुम्ही फक्त काय करायला पाहिजे की लग्नाच्या वेळी पार्टनरची तपासणी करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करते आहे, गव्हर्नमेंटनी ह्या तपासण्या फ्री ठेवलेल्या आहेत. पण लोकच जर त्यांच्यापर्यंत पोहोचणार नसेल तर गव्हर्नमेंट अगदी प्रत्येकाच्या दारापर्यंत नाही जाऊ शकत. आमच्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून ठीक आहे, आज मी जर एखाद्या कॉलेजला लेक्चर दिलं आणि तिथे जर मी कॅम्प घेतला असेल तर तेवढी मुलं फक्त आपली झाली आहे. पुढच्या वर्षी ती बदलणार आहेत, नवीन मुलं एंट्री करणार आहेत. मग हे वारंवार चालू राहिला पाहिजे. कॉलेज लोक कॉलेज लेवलवरती ते MOU साईन करतात, पण किती राबवले जातात प्रोजेक्ट याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे अगदी म्हणजे कलेक्टर साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे असं मला वाटतं. जिल्हा रुग्णालय तर आहेच, DLSA डिपार्टमेंट पण आहे जे सपोर्ट करतं, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, की त्या जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो, लोकांपर्यंत पोहोचतो. एक मॉब पाहिजे मॅम, त्या मॉबला कुठेही असू दे. अगदी मी बसमध्ये चालली, बसमध्ये भेटलं तरी मी तोंड बंद ठेवत नाही, कारण की ती तळतळ आहे. ॲज अ पॅरेंट म्हणून मी बघितलंय की ब्लड ट्रान्सफ्युजन काय असतात. आज श्रद्धा जर 15 दिवसांनी ब्लड घेतीये तर इतकी प्रचंड धाडस लागतं त्या गोष्टीला, कारण की एका प्रिकमध्ये कधीच वेन मिळत नाही. एका ट्रान्सफ्युजनला तुम्हाला जर 4 प्रिक होत असतील, विचार करा त्या पोरीच्या हाताची कशी चाळणी झालेली असेल. हे सगळं टाळायचं असेल तर प्रत्येकाला, प्रत्येक जेवढे श्रोते आज ऐकत असतील त्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की थॅलेसिमिया मायनरची टेस्ट, ज्याला HPLC किंवा HBA2 इलेक्ट्रोफोरोसिस म्हटलं जातं, ती करून घेणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. टेस्टिंगबद्दल तुम्ही सांगितलं की या चाचण्या मोफत सुद्धा आहेत, पण त्याचबरोबर इतर जो खर्च आहे तो कसा आहे? खर्चिक स्वरूपाचा आहे का? किंवा जे कॅरियर आहेत किंवा जे ब्लड ट्रान्सफ्युजन घेत आहेत किंवा इतर काही उपचार घेत आहेत, तर त्यांना उपचाराचा खर्च जो आहे तो पेलवण्यासारखा आहे का?
0: आता कॅरियर जे आहेत त्यांना खर्च नाही आहे, कारण की त्यांना फक्त टेस्ट करायची आणि ती पण फ्री होणार आहे. आता मेजरचा विचार केला, थॅल मेजरचा, तर त्याच्यामध्ये खर्च असतो. पण आता वेगवेगळ्या योजना जी गव्हर्नमेंट राबवती आहे, जसं महात्मा फुले योजना असेल, जशा योजना आहेत बऱ्याचशा, तर त्याच्यामार्फत जर केलं तर तो तुमचा खर्चसुद्धा गव्हर्नमेंट देऊ शकते. पण त्या क्रायटेरियामध्ये आपण बसलं पाहिजे ज्या क्रायटेरिया त्यांनी लावलेले असतात.
1: नक्कीच. या सगळ्यामध्ये मानसिकता त्या व्यक्तीची, जे थॅलेसिमिया मेजर आहेत, जे यातून सर्व्हाइव्ह करतायत, पुढे जातायत, सहन करतात, त्यांची मानसिकता जपणं किंवा त्यांना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि याबाबत काउन्सिलिंगसुद्धा केलं जातं वारंवार. जसं आता त्यांनी सांगितलं की अगदी रात्री अपरात्रीसुद्धा आम्हाला काही वाटलं तर आम्ही ऋतुजा फाउंडेशनच्या अंजली मॅडमला कॉल करत होतो. तर यामध्ये मानसिकता किती महत्त्वाची आहे किंवा ती जपणंसुद्धा किती महत्त्वाची आहे?
0: सगळ्यात महत्त्वाची मानसिकताच आहे. म्हणजे इवन दो जेव्हा यश ट्रान्सप्लांटला जाणार होता तेव्हा त्याचे पॅरेंट्स मला 3-4 वेळा तरी भेटले असतील, कारण की तो माझाच आग्रह होता की नाही त्याच्याशिवाय जायचं नाही आहे. कारण की मी ट्रान्सप्लांट केलंय माझ्या मुलीचं, मी सफर झाली आहे त्या सगळ्या गोष्टींमधून. ज्या ज्या अडचणी मला आल्या पण मला माहीत नव्हत्या की कशा सॉल्व्ह करायच्या, त्या सगळ्या अडचणी मी त्यांना शेअर केल्या, त्यांना सांगितलं, यशला सांगितलं, हे बघ त्रास होईल पण तो कसा असेल की चांगल्यासाठी असणार आहे. आपल्याला बरं होऊन बाहेर पडायचंय, जेणेकरून एकही प्रिक नंतर बसली नाही पाहिजे आपल्या हातावर. त्याच्यामुळे त्याला तर प्रिपेअर करताना खूपच छान वाटलं मला, कारण की तो खूप समजूतदार मुलगा आहे आणि त्यांनी खूप सपोर्ट केला आई वडिलांना. म्हणजे सगळ्यात महत्वाची आता त्याची मानसिकता जोपर्यंत ऍक्सेप्ट करण्याची होत नाहीये तोपर्यंत ते करू शकत नाहीये. आपल्या 70 बिलियन सेल्स ज्या ऐकतायत त्यांना वारंवार आपण तेच सांगितलं पाहिजे ना, ज्या त्यां आतमध्ये आपल्याला तसं बनवणार आहेत. तसंच झालं त्याच्या आई वडिलांनाही खूप वेळा म्हणजे असं छान असं सांगून घरामध्ये. आणि तुम्हाला एक सांगते, माझ्या घरी आल्यानंतर फक्त मीच नाही मी असेल, ऋतुजा असेल, माझा ऋषिकेश असेल मुलगा, माझे मिस्टर, माझे सासू सासऱ्यांसह सगळेजण गाईड करायचे. सगळेजण गप्पा मारल्यासारखं आम्ही बसायचो आणि मग त्यांना सांगायचो वर्षभर काळजी कशी घ्यायची आहे, आतमध्ये असताना काळजी काय घ्यायची आहे, काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि ते कसे फेस करायचे, किंवा कोणत्या याला घाबरून जायचं नाही आहे. इवन दो त्यांचा हॉस्पिटलमधनं सुद्धा जर फोन आला तर मला माझी ऋतू आठवायची आणि मग मी म्हणायची की नाही आता हे असं आहे तर असं, उद्यापर्यंत अशी कंडिशन यायला हवी आहे, जर नाही आली तर तुम्ही लगेचच डॉक्टरांना सांगा किंवा लगेचच काहीतरी ॲक्शन घ्यायला लागेल. त्या पद्धतीने त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी खूप छान जुळून आल्यात आणि त्याचं नशीबही चांगलं आहे, त्याला एवढे छान आईबाबा मिळालेत की जे एवढे प्रयत्न केले, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची बहीण जी फक्त पावणे दोन वर्षाची होती जेव्हा त्यांनी ट्रान्सप्लांट केलं, एवढ्या छोट्याशा जीवानी तिचे पण अगदी हसण्या खेळण्याचाच दिवस आहे तिचे, पण ती सुद्धा त्या ठिकाणी गेली आहे किंवा तिच्या आईबाबांनी तिला नेलंय त्या ठिकाणी, तिने दिलंय आणि ती अगदी ठणठणीत आहे, हे महत्त्वाचं.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय आणि हा विषय अनेक लोकांपर्यंत आपण घेऊन चाललो आहोत, तर काय सांगाल या सगळ्यांना?
0: थॅलेसिमियाचं आज फक्त ऐकून सोडून देऊ नका. थॅलेसिमिया काय आहे हे तुम्हाला समजलंय आणि ती तपासणी तुम्ही स्वतः करणं का गरजेचं आहे हेही तुम्हाला कळालंय. माझं एकच सांगणं असेल की सिव्हिल हॉस्पिटलला कुठल्याही किंवा तुम्ही गावाकडे राहत असाल तर PSC सेंटरला थॅलेसिमियाची टेस्ट ही फ्री ऑफ कॉस्ट केली जाते. ती मोफत असल्यामुळं करा असं मी म्हणणार नाही आहे, पण ती तपासणी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करा, जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य जे असणार आहे, जे आपण मुलाबाळांसाठी म्हणतो, तर ते तुमचं सुकर होईल.
1: नक्कीच. आज तुम्ही सगळेजण या माध्यमातून रेडिओ नगर,
0: आणि अजून एक सांगेल की असे आमचे जे वॉरियर्स आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकाने वर्षातून मी म्हणणार नाही 4 वेळा करा, पण ॲटलिस्ट 2 वेळा तरी ब्लड डोनेशन करा.
1: नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही सगळेजण आलात आणि इतकी छान माहिती आणि तुमची सक्सेस स्टोरी जी आहे ती अनेक लोकांपर्यंत शेअर केली. नक्कीच या स्टोरीमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळेल आणि ऋतुजा फाउंडेशनचं इतकं महान कार्य, इतकं महत्त्वाचं कार्य की जे खरंच डोळं झाकण्यासारखं नाही आहे, जे खूप महत्त्वाचं आहे आणि एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवासाठी ऊर्जा देणार आहे असं मी म्हणेन. त्याबद्दल नक्कीच त्यांना खूप हॅट्स ऑफ आणि पुढच्या वाटचालीसाठी आमच्या टीमकडून, रेडिओ नगरच्या प्लॅटफॉर्मकडून खूप शुभेच्छा. आणि तुम्हालासुद्धा, दोघांनासुद्धा, इवन सगळ्यांनासुद्धा मी खूप शुभेच्छा देते, आरोग्यदायी शुभेच्छा सगळ्यात जास्त देते, यशला यशदायी शुभेच्छा खूप जास्त देते की ती त्याचा पुढचा प्रवास खूप चांगला असेल. आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप हॅट्स ऑफ. श्रोते हो, आज आपण जागतिक थॅलेसिमिया दिवसानिमित्त बोलत होतो. आपल्यासोबत होत्या ऋतुजा फाउंडेशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट अंजली केवळ, त्याचबरोबर थॅलेसिमिया या आजाराला फाईट करणारे आपल्यासोबत श्रद्धा तांदळे आणि त्याचबरोबर यश हरेल, त्याचे आईवडील सुद्धा आज आपल्यासोबत होते. आपण आज त्यांच्याशी संवाद साधला या कार्यक्रमामध्ये नगर डायरी या कार्यक्रमात. मंडळी, आजचा नगर डायरी कार्यक्रम इथे संपत आहे. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये अशाच अनेक पॉझिटिव्ह गोष्टींसोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी देवव्रत चित्रे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. आता आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं छत्रपती संभाजीनगरचं सायंकाळी 7 वाजेचं मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15

पूर्वी मंजूर करण्यात यावेत असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नाला खोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. टीसीएस धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने तिचा फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलीस छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीनाची शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉ एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्र

0: गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा, अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं छत्रपती संभाजीनगरचं सायंकाळी 7 वाजेचं मराठी बातमीपत्र. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 9.4 FM, आवाज तुमचा.
3: शंका गिरा रे

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, पैशाबाबत योग्य निर्णय आणि सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक असते आर्थिक साक्षरता, याच निमित्त आज आपण ऐकणार आहात रिलायबल इन्व्हेस्टमेंटचे संचालक संजय कुलकर्णी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे संजय पारनाईक यांनी.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ज्यावेळेस आर्थिक हा विषय घेऊन काही मुद्दे मांडतो त्या मुद्द्यांमधला सगळ्यात महत्वाचा हा पार्ट असतो की आपल्याला आर्थिक विषय हा व्यवस्थित समजला आहे का, कारण तो थोडा क्लिष्ट आहे. आपण रोजच्या दैनंदिन व्यवहार करताना काही गोष्टी ह्या सहजपणे आपण करत असतो, परंतु त्यामागं असलेलं अर्थशास्त्र हे जेव्हा आपण जाणून घेऊन त्या गोष्टी करायला लागतो त्यावेळेस त्याचा इफेक्टिवनेस किंवा त्याचा परिणाम अतिशय चांगला मिळायला लागतो. मित्रांनो, आज आपण या विषयावर थोडीशी सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती देताना आपल्याकडे रिलायबल कन्सल्टन्सीचे श्री संजय दत्तात्रय कुलकर्णी हे आलेले आहेत. ते त्यांच्या विषयात तज्ज्ञ आहेत आणि आपण त्यांना या विषयावर आपल्याला समजेल अशा भाषेत आणि अशा उदाहरणासहित आपण आर्थिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटतं त्यांच्याबद्दलची जी काही पूर्ण माहिती आहे, कारण ते या विषयातले आर्थिक विषयातले तज्ज्ञ आहेत, ह्याबाबतचा जो काही त्यांची बॅकग्राऊंड आहे त्याबद्दल आपण माहिती करून घेऊ. सर्वप्रथम आपण रिलायबल कन्सल्टन्सीचे श्री संजय कुलकर्णी सर यांचे स्वागत करूया. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपण जेव्हा आर्थिक विषयाबद्दल विचार करायला लागतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे आपल्या 3-4 गोष्टी ज्या आपल्या कानावर आलेल्या असतात त्याबाबत विचार करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बचत किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, त्याचबरोबर खर्च आणि त्याचा ताळमेळ, या सगळ्या गोष्टी आपण नंतर पुढे बोलूया. परंतु सुरुवातीला मी आपल्याला आपल्या स्वतःबद्दल काही माहिती विचारतो आणि त्या अनुषंगाने आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुमचं स्वतःची माहिती द्या, तुमच्या कुटुंबाची माहिती द्या आणि

0: तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल माहिती द्या.
1: धन्यवाद सर. सर्वप्रथम तुम्ही या विषयामध्ये रुची घेऊन हा विषय सर्वसामान्यपर्यंत पोहोचावा म्हणून मला जे बोलवलं आहे त्याबद्दल खरोखर मनपूर्वक धन्यवाद. कारण काय होतं की गुंतवणूक हा विषय आवडतो सगळ्यांनाच, परंतु त्याच्यामध्ये सखोल विचार करून एखादं नियोजन करून करणं हा खूप एक वेगळा विषय आहे. तर ॲक्च्युली सन 2006 मी अहिल्यानगरमध्ये रिलायबल इन्व्हेस्टमेंट्स या नावाची माझी फर्मची स्थापना केली आणि त्याच्यामागे उद्देश हाच होता की सर्वसामान्य माणूस दिवसरात्र कष्ट करून आपले जे पैसे मिळवतो पण त्या पैशाचे नियोजनासाठी तो खरोखर किती वेळ देतो. समजा दिवसातले मी 17-18 तास काम करतोय, व्यवसाय करतोय, पैसे मिळवतोय, पण त्या पैशाचं नक्की करायचं आहे काय हे त्याच्याकडे स्पष्ट चित्र त्याच्याकडे नसतं. मग जर आपण इतके कष्ट करून मिळवलेले पैसे आहेत तर त्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे, त्याचं व्यवस्थित गुंतवणूक झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये कुठल्या तरी एका टप्प्यावर आपल्यालाच ते पैसे उपयोगी आले पाहिजे. मग जेव्हा आपल्याला असे कष्ट केलेले पैसे गुंतवणूक करायचे असतील तेव्हा मग आपल्याला आपलं रिलायबल सोर्स असणं गरजेचं आहे आणि यासाठी म्हणून आम्ही हे नाव घेतलं की रिलायबल इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून लोकांचं आर्थिक नियोजन करणं आणि गोल बेस्ड प्लॅनिंग करून देणं.
0: तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि परिवाराबद्दल माहिती द्या.
1: मी बेसिकली बीकॉम केलेलं आहे आणि त्यानंतर आमच्या व्यवसायाशी निगडीत जे सर्टिफिकेशन आहेत तसं NISM सर्टिफाईड, मी PMS सर्टिफाईड आहे, SIF सर्टिफाईड आहे, एक मार्केट प्रोफेशनल म्हणून एक सर्टिफिकेशन असतं ते सर्टिफिकेशन पण माझं झालेलं आहे आणि या व्यवसायामध्ये माझी पत्नी आणि माझा मुलगा हे दोघे जण इन्वॉल्ड आहेत आणि ते सुद्धा पूर्णपणे फुल फ्लेजमध्ये या व्यवसायामध्ये मला मदतीस बरोबर असतात.
0: मुलाचं नाव, मिसेसचं नाव,
1: मुलगा
0: आवडेल माहिती ऐकायला.
1: मुलगा ऋग्वेद आहे, ऋग्वेदने पण आत्ताच ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि जसं मी मगाशी म्हणलं की व्यवसायासाठी जे जे कम्प्लायन्स आणि सर्टिफिकेशन आहे ते त्यांनी पण पूर्ण केलंय आणि सांगायला आनंद होईल की माझी मिसेस स्मिता हिने सुद्धा हे पूर्ण केलंय आणि तिला महिलांशी आर्थिक नियोजन या विषयावरती निगडीत चर्चा करायला आणि त्यांना सुद्धा या प्रभावात आणायला तिची खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते.
0: मग आजपर्यंत तुम्ही ज्या कामानिमित्त रिलायबल कन्सल्टन्सी या फर्मची स्थापना केली त्या फर्मबद्दल अशी माहिती द्या की फर्मचं एक्झॅक्टली किती वेगवेगळ्या प्रमाणात काम आहे आणि आता पण किती लोक त्यांनी बेनिफिट झालेले आहेत.
1: साधारणतः आम्ही, मी जसं म्हणालो ना की नुसतं एखादं गुंतवणुकीचं प्रॉडक्ट न विकता त्यांचं गोल बेस्ड आर्थिक नियोजन आम्ही जे करून देतो ते आजपर्यंत साधारणतः 300 कुटुंबापर्यंत ही संकल्पना पोहोचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि तो एक वेगळा आनंद असतो की कुणाचा तरी या नियोजनातून मुलीच्या लग्नासाठी पैसा उपलब्ध होतो, निवृत्ती वेतन त्याच्यामधनं तयार होतं आणि साधारणतः आमचं उद्दिष्ट असं आहे की 1000 आनंदी कुटुंबापर्यंत या वेल्थ क्रिएशनच्या माध्यमातून आम्हाला पोहोचण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.
0: छान. आता हाच जो मुद्दा आहे की ज्यावेळेस एखाद्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा आपण प्रयत्न करत आहात त्यातला तर महत्वाचा पार्ट हा गुंतवणूक हाच असेल. मग गुंतवणूक का बरं करायची असते?
1: ऍक्च्युली खरंच आहे तसं की आपण असं म्हणतो ना की मला पैसे गुंतवायचेत, परंतु आपण पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की प्रत्येक कुटुंबाला, म्हणजे आपण जेव्हा सर्वसामान्य कुटुंबांबद्दल बोलतो त्यांना एक उत्पन्नाचा मर्यादित स्रोत असतो, व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, परंतु आजच्या बदलत्या काळामध्ये लाईफस्टाईल मात्र सगळ्यांना क्वालिटी लाईफ हवी आहे. मग ह्याचं सांगड कशी घालायची, माझं उत्पन्न चे स्रोत आणि माझ्या अपेक्षा ह्याचं कुठेतरी सांगड घातली गेली पाहिजे. परंतु प्रत्येक कुटुंबाला भविष्यामध्ये काही ना काहीतरी स्वतःचे आर्थिक उद्दिष्ट असतात, जसं मुलांचं उच्च शिक्षण आहे किंवा मुलींच्या विवाहाची मला काही प्रोव्हिजन करायची आहे किंवा माझं निवृत्ती वेतन मला तयार करायचं आहे किंवा मला काही परदेशी ट्रिप्स प्लॅन करायचे आहेत किंवा जे काही असतील, तर ह्या मला भविष्यात येणारे आर्थिक उद्दिष्ट आहेत. पण मी जर आजच्या महागाईच्या दृष्टीने जर विचार करत गेलो तर मला हे ठरवता आलं पाहिजे की पुढच्या 10 वर्षांनी मला ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती पैसा लागणार आहे आणि तो भविष्यातला पैसा जर मला त्यावेळेस उपलब्ध करायचा असेल तर आज मला गुंतवणूक करणं गरजेचं आहे. म्हणून गुंतवणुकीचा स्पष्ट उद्देश हा पाहिजे की भविष्यातल्या तरतुदींसाठी केली पाहिजे.
0: बरोबर. म्हणजे प्रथमतः आपण आपल्या रोजच्या येणाऱ्या किंवा महिन्याला येणाऱ्या इन्कम प्रमाणे त्याचं नियोजन केलं पाहिजे की माझ्या स्वप्नांचं पिरियड कधी आहे, किती आहे आणि त्यावेळेस मला लागणारा इन्फ्लेशन, म्हणजे हे जे तुम्ही सांगितलं की जे आपल्याला दहा वर्षांनी त्या रुपयाची किंमतीनुसार आपले किती उद्दिष्ट असलं पाहिजे की त्यावेळेस खर्च आपल्याला करणं सोपं जाईल. मग आपण सुरुवात कशी करावी गुंतवणुकीला?
1: करेक्ट. ऍक्च्युली कसं आहे माहिती का की गुंतवणूक हा जो विषय आहे ना, जेव्हा आपण एखाद्याचं सिरियसली फायनान्शियल प्लॅन किंवा आर्थिक नियोजन करू तेव्हा गुंतवणूक त्यात समाविष्ट आहेच. गुंतवणूक आर्थिक नियोजनात अशी वेगळी नाही काढता येत, कारण आर्थिक नियोजनाचा शेवटचा टप्पा जो आहे तो गुंतवणूक आहे. तर त्यामुळे संपूर्ण आर्थिक नियोजन न करता केवळ माझे पैसे वाढवणे, खूप वेळा एक गैरसमज काय असतो की माझे 1,00,000 रुपये माझ्याकडे आहेत तर ते मी आज शेअर्समध्ये गुंतवले, तिथून काढले, मी गोल्डमध्ये गुंतवले, तिथून काढले, मी काहीतरी एखादं रिअल इस्टेट घेतला, ह्याला सर्वसाधारणपणे आपण गुंतवणुकीचे निर्णय म्हणतो. पण ते काय होतं, ते प्रासंगिक गुंतवणुकी असतात, त्या मला शेवटपर्यंत माझ्या आर्थिक उद्दिष्टाला पोहोचवतीलच असं नाही. तर त्यामुळे आर्थिक नियोजनची एक छोटीशी व्याख्याच आपण पाहायची म्हणली तर इट इज अन एक्झरसाइज टू एन्श्युअर दॅट राईट अमाऊंट ऑफ मनी इज अवेलेबल इन द राईट हँड्स ॲट द राईट टाईम. आता ह्याच व्याख्याचा जर थोडा विस्तार करायचा म्हटलं तर यात तीन संकल्पना आपल्याला दिसतात की आपण नक्की काय करतो आहोत. की राईट ऑफ अमाऊंट ऑफ मनी याचा अर्थ काय, तर मला जेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत आणि तेव्हा मला 20,00,000 रुपयांची गरज आहे पण माझ्याकडे 10,00,000 रुपये साठलेत, तर माझ्याकडे राईट अमाऊंट साठली का? तर त्याचं उत्तर नाही म्हणून येतं. तर त्यामुळे मला हे आकडा माहिती असणं गरजेचं आहे की राईट अमाऊंट म्हणजे काय. दुसरा इन द राईट हँड्स हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे जो गुंतवणूक करताना दुर्लक्षीला जातो किंवा लोक लक्षात नाही घेत. इन द राईट हँड्स म्हणजे ज्यांच्यासाठी मी हे गुंतवणुकी करत आहे त्यांना तो पैसा त्यावेळेस मिळणार आहे का, त्यांच्या हातात तो पैसा जाणार आहे का, म्हणून आपण म्हणतो इन द राईट हँड्स. म्हणजे दुर्दैवाने ते आर्थिक उद्दिष्ट साध्य होताना जर मी स्वतःच नसेल तर माझे पैसे माझ्या घरच्यांना मिळणार आहेत का. हे सांगायचा उद्देश काय आहे की आज भारतामध्ये 2,50,000 कोटी रुपये असे आहेत की जे विविध गुंतवणूक साधनामध्ये अनक्लेम्ड म्हणून पडून आहेत. मग याच्यामध्ये बँक मुदत ठेवी आल्या, PPF आलं किंवा म्युच्युअल फंड आले, शेअर्स आल्या किंवा आपले पोस्ट ऑफिसचे असतील, असे अनेक गुंतवणुकी प्रकार आहेत ज्यात हे पैसे अडकून पडलेले आहेत. तर मला ह्यामध्ये हे सांगायचं की पहिला टप्पा जो आहे आर्थिक नियोजनाचा, मी तर म्हणजे अगदी अजून सिम्प्लिफाईड करायचं म्हणलं तर मी माझ्या इन्व्हेस्टर्सला नेहमी सांगतो की पहिलं काम काय करा, तर तुमचं पॅन कार्डवरचं नाव, तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँकेतलं नाव हे तिन्ही एकसारखं आहे का पहिले हे तपासा. आपण बाकीच्या गोष्टी नंतरही चर्चा करू शकतो. बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये असलेल्या स्पेलिंग मिस्टेक्स मला पुढे जाऊन त्रासदायक ठरतात आणि त्यामुळे आर्थिक नियोजनामध्ये जर आपण या तीन गोष्टींचा विचार केला, राईट अमाऊंट ऑफ मनी इन द राईट हँड्स अँड ॲट द राईट टाईम, तर मला वाटतं ही सुरुवात आपल्याला करता येते.
0: छान, तुम्ही अतिशय योग्य प्रमाणे ही गोष्ट सांगितलेली आहे, व्याख्या देऊन सांगितलेली आहे. परंतु ज्यावेळेस लोक आर्थिक नियोजनाचा विचार करतात त्यावेळेस त्याला लागणारं जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की तुमचं आधार कार्डवरचं नाव, तुमचं शाळेत किंवा तुमच्या बाकीच्या ज्या काही शाळेपासूनचे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्यावरचं नाव आणि पॅन कार्डवरचं नाव हे योग्य असणं आणि मॅच होणं गरजेचं आहे. हे श्रोते हो, आपल्या सर्वांसाठी हे अत्यंत आवश्यक ज्ञान आहे, कारण ही गोष्ट छोटी आहे परंतु ज्यावेळेस एखादा प्रॉब्लेम तयार होतो त्यावेळेस या गोष्टीकडे विशेषतः सरकारी पैसे मिळवताना या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं जातं आणि मग त्यावेळेस आपल्याला खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. सर, ही तुमची संकल्पना आम्हाला समजली आणि उदाहरणसुद्धा तुम्ही देताना प्रत्येक राईट हँड्स म्हणजे काय, राईट टाईम म्हणजे काय हे आम्हाला तुम्ही सांगितलं. छान, परंतु तुम्ही जे सांगितलं की हे जे काही करायचं आहे त्यासाठी कशा पद्धतीने आपण आपलं नियोजन केलं पाहिजे त्याबद्दल काही स्पेसिफिक टिप्स आहेत का? कारण आपण जेव्हा रोज काम करतो त्यावेळेस असं विशेष लक्ष दिलं जात नाही आर्थिक नियोजनाकडे.
1: बरोबर.
0: मग आर्थिक नियोजनाकडे विशेष लक्ष देणे म्हणजे काय?
1: आपण एक सोपं उदाहरण घेऊयात. म्हणजे शेवटी कसं आहे की ह्या संकल्पना जर मला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता आल्या, वापरता आल्या, तर त्याचा उपयोग आहे. एक साधारणतः आपण जर पाहिलं की एक चौकोनी कुटुंब आहे, नवरा बायको मुलगा मुलगी, आणि साधारणतः त्या कुटुंब प्रमुखाचं वय 35-1 वर्ष आहे असं आपण क्षणभर गृहित धरूयात. आणि एक साधारणतः आपल्याला एक असं उत्पन्न तर गृहित धरलं की वार्षिक उत्पन्न त्या घराचं 10,00,000 रुपये आहे, पूर्ण घराचं आपण धरूयात. आता ह्या घराचं किंवा ह्या कुटुंबाचं जर मला आर्थिक नियोजन करायचं असेल तर मला फक्त गुंतवणूक हा विषय नाही घेता येत, तर आपल्याला पहिल्यांदा हे पाहायला पाहिजे की या कुटुंबाला आज वय 35 आहे, यांना 60 वर्षापर्यंत जे पुढच्या जवळजवळ 25-30 वर्षांचं यांचं आपल्याला नियोजन करायचं आहे. तर आपल्याला या नियोजनात पहिला टप्पा हा घ्यावा लागतो की असे काय काय रिस्क यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. ते धोके जर आले तर या कुटुंबाची जी आर्थिक क्षमता आहे, उत्पन्न कमवण्याची जी क्षमता आहे, त्याच्यावर घाला घातला जाऊ शकतो किंवा त्यांची उत्पन्न क्षमता धोक्यात येऊ शकते. तर प्लॅनिंग करताना, कुठलंही प्लॅनिंग करताना, आपण पहिल्यांदा रिस्कचा विचार करतो आणि मग बेनिफिटचा विचार करतो. म्हणून आर्थिक नियोजनात पहिला टप्पा आपला काय आहे, तर रिस्क मॅनेजमेंट, आणि दुसरा टप्पा आहे आपला मनी मॅनेजमेंट. तर रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे आता होतं कसं की आपल्या सगळ्यांना हे माहिती असतं, फक्त आपल्या ते शब्दात बऱ्याच वेळा मांडता येत नाही. तर आम्ही रिलायबल इन्व्हेस्टमेंट्समध्ये हेच काम करतो की लोकांच्या गरजा त्यांच्या एकंदर कुटुंबानुसार त्यांना मांडून दाखवतो की कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. तर पहिला रिस्क मॅनेजमेंटमध्ये जर विचार केला तर तीन धोके प्रामुख्याने आपल्या आयुष्यामध्ये असतात ज्याच्यामुळे आपले आर्थिक आयुष्य धोक्यात येऊ शकतं. एक तर पहिले काय होतं की आपण किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना होणारा अपघात आणि अपघातांमुळे येणारं जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते असू शकतात. दुसरं आपण किंवा आपल्या कुटुंबात अवलंबून असणाऱ्या लोकांचं हॉस्पिटलायझेशन, म्हणजे ज्याला आपण क्रिटिकल इलनेस म्हणूयात, त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिसरा कुटुंब प्रमुखाचा अवेळी मृत्यू, ज्याला आपण अनटाईमली डेथ असं म्हणतो. ह्या जर तीन गोष्टी कधी मधल्या काळात जर घडल्या तर ज्या गोष्टींसाठी त्यांनी ती गुंतवणूक किंवा पैसे गुंतवलेले असतील पहिले त्यांना ते काढावे लागतात. तर त्यामुळे होतं काय की माझं आर्थिक उद्दिष्ट पण सफल होत नाही. आणि मी आजपर्यंत आपण अनेक कुटुंब असे पाहिलेत की अचानक एखादं हॉस्पिटलायझेशन येतं आणि सगळं खर्च तिथे तो पैसा संपवून टाकतं. तर त्यामुळे पहिल्यांदा जर आपल्याला प्रोव्हिजन काय केली पाहिजे तर रिस्क मॅनेजमेंटची. मग ह्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत, तर आपल्याकडे अपघात आणि हॉस्पिटलायझेशन ह्याच्यासाठी अतिशय कमी खर्चामध्ये उपलब्ध असणारे अपघाती विमा आणि आरोग्य विमा, ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणू, ते केला पाहिजे. जर आपल्याला अनटाईमली डेथ ह्याच्यासाठी असेल तर आपण टर्म इन्शुरन्ससारखा जो जीवन विमा आहे त्याचं प्रोव्हिजन पहिल्यांदा आपण केली पाहिजे. आता जेव्हा माझी रिस्क मॅनेजमेंट होती तेव्हा मला दुसऱ्या टप्प्याकडे वळावं लागतं, मनी मॅनेजमेंटकडे. कारण समजा माझ्या सुदैवाने हे धोके आले नाही आणि आता मला ॲक्च्युली खर्च करायची वेळ आली आहे तर तिथे मला पैसा पाहिजे. मग पैसा कसा उभं राहणार, तर मी माझ्या पैशांचं तीन टप्प्यात विभागणी केली पाहिजे. पहिला टप्पा असा की मला कधीही लागणारे पैसे, म्हणजे ज्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणूयात. दुसरा टप्पा माझा असा असेल जो शॉर्ट टर्म फंड असेल. आणि तिसरा टप्पा माझा पैशांचा असा असेल जो लॉंग टर्म फंड असेल. ह्या तीन पद्धतींनी जर आपण आपल्या पैशांची विभागणी केली तर आपल्याला असं लक्षात येतं की आता मध्ये कोविडच्या काळात अशी घटना घडली की लोकांचे अनेकांचे जॉब्स अचानक गेले, किंवा कधी कधी IT मध्ये पण आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जॉब जातात. मग अशा वेळेस लोकांचे होम लोन, कार लोन ह्या गोष्टी लायबिलिटीज चालू असतात. मग त्यांना पुढचा जॉब मिळण्यासाठी जो मधला कालावधी लागतो ती प्रोव्हिजन त्यांनी, म्हणून आम्ही ॲडवाईस करतो की यू शूड हॅव ॲटलिस्ट 1 year इन्कम ॲज युअर इमर्जन्सी फंड. मधल्या काळात तुम्हाला तो वेळ मिळू शकतो.
0: म्हणजे उदाहरण, 10 लाख रुपये सांगितले, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे आणि तुमचं म्हणण्यानुसार आता इमर्जन्सी त्यांनी किती रुपये बाजूला ठेवले पाहिजे असं तुम्ही
1: आता एक्झॅक्टकडे येऊ. खर्च पण आहेत, बाकीच्या पण गोष्टी आहेत. 70% 5 लाख रुपये वरती खर्च करायला, उरलेले 30% पैसे म्हणजे साधारणतः 3 लाख रुपये हे मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी बाजूला ठेवले पाहिजे. मग आता या 3 लाखात माझं सगळे गणित बसले पाहिजे. तर ते कसं बसवायचं, तर जसं या 3 लाखापैकी जसं मी सुरुवातीला म्हणालो की अपघात विमा आणि माझा हेल्थ इन्शुरन्स ह्यासाठी या 3 लाखाच्या 5% म्हणजे माझे 15,000 रुपये बाजूला असले पाहिजे. लाईफ इन्शुरन्स अनटाईमली डेथसाठी 20% पैसे म्हणजे वार्षिक 60,000 रुपये माझ्या बाजूला असले पाहिजेत. सेव्हिंग्समध्ये माझे 25% पैसे म्हणजे 75,000 रुपये 3 लाखाच्या बाजूला असले पाहिजे. आणि फायनली आता इन्व्हेस्टमेंट्स, जे मी सुरुवातीला म्हणालो होतो की इन्व्हेस्टमेंट्स हा शेवटचा टप्पा आहे आर्थिक नियोजनाचा, ज्यामध्ये 50% पैसे ऑफ 3 लाख रुपीज दॅट कम्स टू 150,000 रुपये हे माझ्या बाजूला असले पाहिजे. ह्या पद्धतीने जर मी माझ्या 30% पैशांची विभागणी केली आणि दुर्दैवाने जर काही धोके आले तरी मी प्रोव्हिजन केली आहे, आणि जर काही नाहीच आले तरी मी माझे पैसे राखून ठेवलेले आहेत.
0: छान, म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे सेव्हिंगचा 25% आणि इन्व्हेस्टमेंटसाठी 50% असं तुम्ही विभाजन केलेलं आहे आपल्या इयरली इन्कमच्या. आता मी तुम्हाला विचारतो की यातला जो सेव्हिंग म्हणजे बचत आणि गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट यातला फरक आम्हाला सांगा.
1: येस, आता हे तुमचं निरीक्षण खूप छान आहे की तुम्ही या दोन्हीतला फरक मला विचारला. कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, सर्वसामान्यपणे दोन्ही शब्द हे एकाच अर्थाने वापरण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपण असं म्हणतो की माझे 5 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे बँकेमध्ये, म्हणजे बँकेच्या ठेवीमध्ये. तर प्रश्न ठेवी आहे का नाही हा नाही आहे, पण

0: ती माझी बचत आहे, इन्व्हेस्टमेंट नाही आहे. तर मग होतं काय, आपण एक तीन मुद्दे सोपे सोपे पाहूयात, म्हणजे मूलभूत फरक आपल्याला कळेल की सेव्हिंग कशाला म्हणायचं आणि इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं. साधारणतः एक सूत्र असं वापरलं जातं की छोट्या कालावधीसाठी बचत करा आणि मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करा. मग आपण जर पाहिलं तर साधारणतः अजून एक सोपं जर गणित किंवा सूत्र सांगायचं म्हटलं तर आपले आपण सुद्धा ते घरी ताडून पाहू शकतो की ज्या योजनेची मॅच्युरिटी डेट, मॅच्युरिटी अमाऊंट हे पैसे ठेवतानाच मला माहिती आहे, अशा सगळ्या योजनांना आपण बचतीचे पर्याय म्हणायचं. आणि पैसे ठेवताना त्याची वाढ किती होणार आहे, कधी त्याची मॅच्युरिटी आहे हे मला माहिती नाही आहे, पण मी अंदाज बांधू शकतो, अशा गोष्टींना आपण इन्व्हेस्टमेंट म्हणायला पाहिजे. आता एक उदाहरण जर पाहिजे म्हटलं तर बँकेच्या FD, पोस्ट ऑफिसच्या योजना, आपल्या काही लाईफ इन्शुरन्समधल्या काही योजना, PPF, ह्या सगळ्या बचत किंवा सेव्हिंग्स प्लॅन झाले. पण सोने, चांदी, रिअल इस्टेट, शेअर्स, म्युच्युअल फंड्स ह्या सगळ्या आपल्या गुंतवणूक योजना आहेत. एक अजून एक छोटासा जर आपण मधला मूलभूत फरक पाहिला ना, तर बचतीमध्ये किंवा सेव्हिंगमध्ये माझं मुद्दल स्थिर राहतं ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम, आणि गुंतवणुकीमध्ये माझं मूळ मुद्दलच घटतं किंवा वाढतं. या तीन गोष्टी माझ्या मते महत्त्वाच्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
1: म्हणजे बचत करताना आपल्याला माहिती आहे की माझी ही मूळ अमाऊंट आहे ती मला मिळणारच आहे, त्याच्यावर काहीतरी मला त्याचं व्याज मिळणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल FD वगैरे. आणि गुंतवणूक म्हणजे असं की ती तुम्हाला माहिती नाहीये की आपली 5 वर्षांनी त्या गुंतवणुकीची व्हॅल्यू किती होईल, ती वाढलेली तरी असेल किंवा कमी पण होत असेल, आणि ते मला वाटतं गाईड केलं जातं थ्रू सर्कमस्टान्सेस, ज्या आजूबाजूला आपण पाहतो की इन्फ्लेशन आहे किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा तुमचं शेअर मार्केटचं बिहेवियर आहे, यामुळे त्यात फरक पडतो. म्हणजे ह्यातला महत्वाचा पार्ट आता आमच्या श्रोत्यांना समजलाय असं मी गृहित का धरतो की बचत याचा अर्थ समजला आहे आणि गुंतवणूक याचा अर्थ समजला आहे. मग यात सर्वात सेफ गुंतवणूक आणि सर्वात सेफ बचत ह्याचे प्रकार तुम्ही तुमच्या क्लायंटला कशा पद्धतीने समजून सांगता?
0: आता म्हणजे हे गोष्टी समजल्या ना आपल्याला, त्याच्यामध्ये गुंतवणुकीमध्ये कसे ना, बचतीमध्ये मला ठरलेलं आहे की मी बँकेत गेलो, माझे पैसे ठेवले, मला त्याच्यात मला खूप काही वेगळं अनालिसिसची गरज पडत नाही. पण जेव्हा आपण हळूहळू गुंतवणुकीकडे जातो ना, तिथे कॉम्प्लेक्सिटी वाढती, तिथे अनेक पर्याय उपलब्ध होतात, आणि ह्या ज्या गोष्टी मला माहिती नसतील तर या ठिकाणी मला गरज पडती एका आर्थिक सल्लागाराची. मग मी ह्या गोष्टी त्यांच्याकडून सिम्प्लिफाय करून घेतल्या पाहिजेत. आणि मग मला हे लक्षात आलं पाहिजे की मला माझे पैसे कधी परत लागणार आहेत, हा जर पहिले मला कळलं तर आपण त्याची एक सोपी विभागणी अशी करू शकतो की मला 1 ते 3 वर्षात लागणारे पैसे कोणते आहेत ते मी बचतीच्या पर्यायात ठेवावे, आणि जे 7 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष असे लागणार आहेत त्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स निवडावेत. हे जर 2 सोपे आपण ब्रॉड कॅटेगरी केल्या तर मला वाटतं ते जास्त उपयोगी ठरेल.
1: याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या आर्थिक नियोजन करता त्यावेळेस तुम्हाला लागणारे पैसे कधी आणि कसे आणि किती हे माहिती आहे, पण त्याचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला आर्थिक सल्लागाराची मदत घेणं हे जास्ती सोयीस्कर आहे. आणि त्यासाठी आपले संजय कुलकर्णी सारखे रिलायबल कन्सल्टन्सीचे जे काही त्यांच्या फर्म आहेत त्या पद्धतीचे जे काही काम करतात त्यांची आपण मदत घेतली पाहिजे. मला असं वाटतं हे जे सांगताना श्रोते हो, मी आपणाला ही गोष्ट जास्ती जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. ही आपण मुलाखत संजय कुलकर्णी सरांची घेतोय म्हणून नाही, परंतु ही फार महत्वाची बाब आहे आणि सुदैवाने आर्थिक साक्षरतेत ही गोष्ट फार मूलभूत आहे की जे मला कळतं तिथपर्यंत मी माझं काम करावं आणि जे मला कळत नाही त्यासाठी आपण तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा. आणि त्यासाठी गुंतवणूक हा जो विषय आहे, बचत करणं सोपं आहे कारण तो सल्ला आपली बँक आपल्याला सहजपणे देऊ शकते आणि आपल्याला ते समजू शकतं, पण गुंतवणूक या गोष्टीसाठी आपण संजय कुलकर्णी सरांसारख्या लोकांचा योग्य सल्ला घेतला पाहिजे. सर, शेअर बाजार आणि इतर गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत त्याबद्दल थोडी माहिती द्या.
0: नक्कीच, जसं मी मगाशी म्हणालो की गुंतवणुकीसाठी जे विविध पर्याय उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये एक हल्ली काय झालं ना की सगळ्यात जास्त बोलला गेलेला पण कमी वापर केला गेलेला गुंतवणूक प्रकार जो आहे तो शेअर बाजार आहे. कारण बोलतात सगळेजण पण गुंतवणूक फार कमी आहे. आपण जर ओव्हरऑल पर्सेंटेज पाहिलं ना तर भारतात हार्डली 10% लोकसुद्धा, म्हणजे अगदी टू बी मोर प्रिसाईज 9.5% लोकच फक्त शेअर बाजारात गुंतवणूक करतात. होतं काय की शेअर बाजारामध्ये जे काही अनुभव येतात त्याच्यातून लोक त्याच्यापासून लांब राहायला पाहतात. कारण आपला वी

0: इंडियन्स आर सेवर्स नॉट इन्व्हेस्टर्स. कारण आपण शेअर बाजाराकडे सुद्धा ना बचतीच्या मानसिकतेतून किंवा मी अजून प्रिसाइजली सांगायचं म्हणलं तर FDच्या मानसिकतेतून आपण शेअर बाजाराकडे पाहतो. तर ह्याचा अर्थ काय की मी खूप जणांना आता माझे पण काही ट्रेनिंग प्रोग्राम्स होत असतात त्यात मी एक सर्वसाधारण प्रश्न सगळ्यांना विचारतो आणि त्याचे उत्तरं पण सर्वसाधारणपणे सारखी येत असतात. एक साधारणतः मी असा प्रश्न विचारत असतो की तुमच्या मते सर्वोत्तम गुंतवणूक कशाला म्हणायचं किंवा सर्वोत्तम गुंतवणुकीचे निकष काय असले पाहिजेत. एक साधारणतः आपल्याला एक फीडबॅक असा येतो की मला रिस्क नको, म्हणजे मला गॅरंटेड रिटर्न्स हवेत, मला रिटर्न्स सगळ्यात हायेस्ट पाहिजेत, मला पैसे पाहिजे तेव्हा काढता आले पाहिजेत, माझं मुद्दल सेफ पाहिजे आणि मला जो फायदा होईल त्यावर मला कुठला टॅक्स पण नाही आला पाहिजे. आता हे ऐकायला सगळं छान वाटतं परंतु प्रत्यक्षामध्ये अशी सर्व गुणसंपन्न इन्व्हेस्टमेंटच अस्तित्वात नाही आहे हे पहिले आपण समजून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं हे ठीक आहे पण असं आहे का पर्याय उपलब्ध, तर तो नाही आहे. आणि जेव्हा मी हे मला समजून येतो की असं नाही आहे तर मला यातलं जास्तीत जास्त काय मिळवता येईल ह्या पर्यायाकडे जायला पाहिजे.
1: थोडक्यात आपल्याला ऑप्टिमाइज केलं पाहिजे प्रत्येक आपली जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हायेस्ट लेवलला आपल्याला मिळणारा फायदा हा अचूकपणे मिळवता आला पाहिजे आणि त्यासाठी काय करावं असं तुमचं मत आहे.
0: तर माझं म्हणणं तेच आहे की आपले FDचे जे निकष आहेत ते वापरून आपण शेअर बाजाराकडे न पाहता एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मग जेव्हा मी एखादा व्यवसाय करतो तेव्हा मी व्यवसायामध्ये माझं भांडवल गुंतवतो. एक छोटंसं वेगळ्या पद्धतीने आपण शेअर बाजाराकडे पाहण्याचा एक प्रयत्न करूयात की आपण जर पाहिलं आपल्या डोळ्यापुढे जर आपण असा प्रश्न विचारला स्वतःला की भारतामध्ये कायदेशीर मार्गाने योग्य मार्गाने संपत्ती निर्माण किंवा वेल्थ क्रिएशन कुणी केलंय, असं जर आपल्यापुढे जर आपण प्रश्न विचारला तर आपल्यापुढे कुठले नावं येतात. साधारणतः आपण म्हणतो टाटा ग्रुप आहे, बिर्ला आहे, अंबानी आहेत, नारायण मूर्ती आहेत, अजित प्रेमजी आहेत, दीपक पारेख आहेत किंवा सन फार्मावाले संघवी ग्रुप आहे किंवा ज्यांनी गुंतवणुकीतून मोठं साम्राज्य उभं केलं असे राधाकिशन दमाणी आहेत किंवा राकेश झुंझुनवाला आहेत. आता ह्या सगळ्या लोकांचं नाव घेण्याचं कारण काय तर ह्यांनी उद्योग व्यवसायातून संपत्ती निर्माण केली आहे. तर त्यामुळे माझ्यापुढे दोन पर्याय राहतात. एक तर मी माझा उद्योग व्यवसाय केला पाहिजे त्याच्यातून मी वेल्थ क्रिएट करू शकतो किंवा प्रत्येकामध्ये ते कौशल्य आणि ते क्षमता नसतात मग मी अशा व्यवसाय उद्योगांबरोबर राहिलो पाहिजे की ज्यांनी ऑलरेडी संपत्ती निर्माण केली आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की मला असा कुठला मार्ग उपलब्ध आहे का की मी टाटा बिर्ला सारख्या लोकांच्या वेल्थ क्रिएशनमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. तर मग त्यासाठी उपलब्ध जो मार्ग आहे त्या मार्गाचं नाव शेअर बाजार आहे. तर मी शेअर्स घेतो म्हणजे मी काय करतो की मी माझे पैसे त्या कंपनीत गुंतवतो आणि त्या कंपनीची जशी वाढ होईल त्या वाढीप्रमाणे मला वाढ मिळेल. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी जसं म्हणलं की हा मुदत ठेव नाही आहे, मी शेअर्स घेतोय म्हणजे मी माझं भांडवल देतोय. आणि जसं एखाद्या व्यवसायाला त्यांच्या तीन अवस्था असतात की त्यांना भरपूर नफा मिळतो, कधी कधी तोटा पण होतो आणि कधी अतिशय मार्जिनल म्हणजे थोडा नफासुद्धा होऊ शकतो. तर या तिन्ही अवस्थेतून एक व्यवसाय जात असतो. त्यामुळे मी जेव्हा शेअर बाजारात पैसे गुंतवतो तेव्हा मला सुद्धा या तीन अवस्था येणार आहेत हे मला माहिती असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, त्यासाठी मग तुम्हाला त्या त्या कंपनीचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो.
0: करेक्ट,
1: की जे सामान्य माणसाला थोडस अवघड आहे कारण त्याचं जे काही नोकरी करत असतो जे काही व्यवधान असतात सांसारिक त्यात त्याला वेळ मिळत नसतो. मग अशा वेळेसच मला असं वाटतं की तुमच्यासारख्या कन्सल्टंटचे मदत घेणं हे जास्ती सोयीस्कर होईल. श्रोते हो, हा इंटरव्ह्यू घेताना डोळ्यापुढे हाच एक विचार केला गेला आहे की सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या कामातनं वेळ न मिळता त्याला जर या गोष्टी साध्य करायच्या असेल, आपली गुंतवणूक आपली बचत ही ऑप्टिमम म्हणजे जास्तीत जास्त फायद्याचे करायचे असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, आणि त्या एका विचारातनं ह्या इंटरव्ह्यूचा जन्म झालेला आहे. आणि त्यासाठी आपण संजय कुलकर्णींचा मदत घेतोय की त्यांच्याकडनं हे जाणून घेतोय की आपल्याला नेमकं करायचं काय. सर्वसामान्य ज्यावेळेस आपण आपली नोकरी करतो आहोत किंवा आपल्या व्यवसायात आहोत आणि तिथं असताना आपली फॅमिली सिक्युअर करणे त्यासाठी लागणाऱ्या ज्या आपले लॉंग टर्म शॉर्ट टर्म गोल्स ज्याबद्दल आता त्यांनी आपल्याला सांगितलं की ते मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण तज्ज्ञ कारण आपल्याला माहिती नाही आपल्याला वेळ देता येत नाही. मग त्या केसमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की शेअर मार्केटमधल्या एखाद्या चांगल्या कंपन्यांची तुम्ही शेअर जर घेतले तर तुम्ही त्याप्रमाणे, मग आता ह्यातली चांगली कंपनी शोधणे हे जर आपल्याला शक्य नसेल तर मला असं वाटतं आपण त्यांनाच विचारूया. मग त्या केस
0: तुम्ही म्हणतो ऍक्च्युली संपूर्ण की या सगळ्या जंजाळामधून

0: कसं निवडायचं हा एक खूप मोठा टास्क आहे. तर त्यामुळे आपण परत आलो ना तर आपण हे जर ठरवलं की मला कशा विदाऊट यू विल रिडीम विदाऊट इंटेन्शन, म्हणजे मला माहितीच नाही मी का गुंतवले तर मी कधी पण ती गुंतवणूक काढू शकतो. आता परत आपण जर शेअर बाजाराकडे जायचं म्हटलं तर शेअर बाजारात सुद्धा जवळजवळ 5,000 लिस्टेड कंपन्या आहेत. मग या 5,000 कंपन्यांमधून माझ्यासाठी योग्य कंपनी कुठली हे जर मी मला पाहायचं असेल तर मी कसं करणार, तर माझा तो आर्थिक अभ्यास पाहिजे की त्या कंपनीचं अनालिसिस, त्याचं बॅलन्स शीटचा अभ्यास, त्याला कोणाद्वारे माझ्याकडे जे कौशल्य नाही त्याचं मी आय कॅन हायर दॅट एक्सपर्टाईज फ्रॉम द म्युच्युअल फंड्स कंपनी. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी सुरुवात ही म्युच्युअल फंड असं मला वाटतं.
1: मग म्युच्युअल फंडाची सुरुवात करताना त्याचे कसे प्रकार आहेत आणि ती किती अमाऊंटनी सुरुवात करावी आणि कशी सुरुवात करावी, मग ती मंथली असावी, इयरली असावी की कशी असावी?
0: म्युच्युअल फंडमध्ये सर्वसाधारणपणे खरं तर ना दोन प्रकार पडतात. एक रकमी गुंतवणूक ज्याला आपण लमसम म्हणूयात आणि दुसरी दरमहा गुंतवणूक ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP असं म्हणतात. आता खूप वेळा लोकांच्या मनात प्रश्न असतो की मी SIP करावी की वन टाईम करावं. ऍक्च्युली हा प्रश्न असा आहे की माझ्याकडे पैशांची उपलब्धता कशी आहे. जर माझ्याकडे एकरकमी पैसे आहेत तर मी ते एकरकमी STP नावाचा पण एक प्रकार आहे त्याच्यातून पण मी गुंतवणूक करू शकतो आणि माझ्याकडे येणारा पैसा दरमहाच येणार आहे, माझी सॅलरी झाल्यावरच मी गुंतवणूक करणार आहे. तर मी SIP माध्यमातून गेलो पाहिजे ज्यांनी मी एक साधारणतः 10 ते 15 वर्षाचा जो कालावधी निश्चित केला आणि त्या दृष्टीने दर महिन्याला गुंतवणूक करत गेलो तर SIP पण हा एक चांगला माध्यम आहे. दुसरा प्रश्न आहे की कमीत कमी कितीने गुंतवणूक करता येते, तर म्युच्युअल फंडमध्ये अगदी 100 रुपयांनी सुद्धा गुंतवणुकीला सुरुवात करता येते. त्यामुळे SEBI जे याचं रेग्युलेटर आहे त्यांचा उद्देश हाच आहे की हा गुंतवणूक प्रकार सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांना पण ह्याच्यामध्ये विश्वासाने गुंतवणूक करता आली पाहिजे.
1: श्रोतेहो, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक एक रकमी करता येते तशीच मंथली करता येते. आपण प्रथम मंथली गुंतवणूक म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP कडे लक्ष देऊया आणि त्यात त्यांचं म्हणणं असं आहे सरांचं की 100 रुपयापासून तुम्ही मंथली तुमची गुंतवणूक करू शकता. मग ही करत असताना आपल्याला कुठे गुंतवणूक करायची, कारण म्युच्युअल फंडचे पण बरेच प्रकार आणि बऱ्याच कंपन्या आहेत, मग त्याबद्दल थोडी माहिती द्या.
0: होतं काय की जसं मी मगाशी म्हणालो की शेअर मार्केटमध्ये 5,000 कंपन्या आहेत त्यातून काय निवडायचे म्हणून म्युच्युअल फंडकडे आलो. पण म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा जर पाहिलं ना तर जवळजवळ आपण पाहिलं तर 50 ते 55 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. मग या 50 ते 55 म्युच्युअल फंड कंपन्यांचे जर 1600 ते 1700 जवळजवळ वेगवेगळे योजना आहेत तर मग ह्याच्यातून मारत मला कुठली निवडायची हा पण परत एक जटील प्रश्न तयार होतो. मग या ठिकाणी आपले म्युच्युअल फंड वितरक, म्युच्युअल फंड सल्लागार, एक्सपर्ट गाईड जे आपण म्हणूयात यांच्याशी जर आपण संपर्क साधला तर ते ह्याच्यातून विश्लेषण करू शकतात की तुमच्या गरजेनुसार यातली कुठली योजना निवडणं गरजेचं आहे. कारण म्युच्युअल फंडमध्ये जर आपण पाहिलं ना तर 2 ब्रॉड कॅटेगरी पडतात. एक आपण म्हणूयात इक्विटी म्युच्युअल फंड आणि दुसरा आपण म्हणूयात डेट म्युच्युअल फंड DEBT. डेट म्हणजे कर्जाऊ स्वरूपाचा म्युच्युअल फंड. आता इक्विटी म्युच्युअल फंड याचा अर्थ काय की आपण गुंतवलेले पैसे म्युच्युअल फंड कंपन्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदी करण्यामध्ये वापरतात आणि डेट म्युच्युअल फंडमध्ये आपण दिलेले पैसे हे वेगवेगळ्या कंपन्यांना कर्ज देण्यासाठी वापरले जातात. तर त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये शेअर मार्केट त्याला संलग्न आहे आणि डेट म्युच्युअल फंडमध्ये व्याजदरावर आधारित आपले गुंतवणुकी असतात. मग प्रश्न निर्माण होतो की म्युच्युअल फंड आजचा जो प्रचार आणि प्रसार झाला आहे तो सगळा शेअर मार्केट आधारितच झालेला आहे. परंतु आपल्याकडे अगदी छोट्या छोट्या कालावधीसाठी जे पैसे आहेत, म्हणजे समजा आता काही जणांकडे सगळेच पैसे लाँग टर्म नसतात, एखाद्याचं सेव्हिंग बँक अकाउंट आहे तर सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसा जर साठत असेल आणि तसंच महिन्याच्या महिन्या राहत असेल तर त्यांनी म्युच्युअल फंडचे लिक्विड फंडमध्ये ते पैसे जर शिफ्ट केले तर ते पैसे सेव्हिंग बँक अकाउंटपेक्षा थोडं जास्त व्याज जर मला मिळून देऊ शकतात. काही काही व्यावसायिकांचं करंट अकाउंट असतं, करंट अकाउंटवरती जर माझे पैसे राहत असतील तर त्याला 0% व्याज दर आहे. तर ते जर मी समजा ओव्हरनाईट सारखे फंड किंवा लिक्विड फंडमध्ये शिफ्ट केले आपल्या कालावधीनुसार तर मला निदान त्याच्यापेक्षा थोडं जास्त व्याज दर इथे मिळण्याची शक्यता निर्माण होती. तर त्यामुळे थोडं जर मी मायक्रो फायनान्सिंग केलं तर मला डेट म्युच्युअल फंडाचा सुद्धा वापर करता येतो जो छोट्या कालावधीसाठी आहे. आणि जे पैसे मला 7 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष या मोठ्या कालावधीसाठी ठेवायचे असतात त्यासाठी मी इक्विटी म्युच्युअल फंड निवडले पाहिजेत.
1: श्रोते हो, आपल्या या सर्व चर्चेतनं एक गोष्ट मात्र क्लिअर आता आपल्याला समजू लागली आहे की आपण पैसे कमवतो आणि त्यातनं बचत आणि गुंतवणूक या दोन ठिकाणी आपल्याला जर करायचं असेल आपले पैसे वाढण्यासाठी प्रयत्न

0: तर त्यासाठी कशा पद्धतीचे म्युच्युअल फंड घेतले पाहिजेत, मग त्याचे पण प्रकार आपल्याला समजले. मग मला असं वाटतं की आता ही गोष्ट तर आपल्याला स्पष्ट झालेली आहे की हा निर्णय आपण तज्ज्ञांच्याच मार्फत घेतला गेला पाहिजे. त्यामुळे हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो हाच आहे की आपण म्युच्युअल फंड करायचं का बचतीत पैसे गुंतवायचे हा निर्णय आपला न करता आपण योग्य सल्लागाराची मदत घ्यावी आणि त्यातनं आपल्याला हा विषय जास्ती सोपा जाईल, कारण त्याचा अभ्यास करणारी ही तज्ज्ञ मंडळी यातल्या आपल्याला सगळ्यात चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात. आता यात आपण काम करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया की हे जे पैसे गुंतवतो आपण त्यातला परतावा किती टक्के येतो, शेअरमध्ये किती येतो, म्युच्युअल फंडमध्ये किती येतो, डेप्ट म्युच्युअल फंडमध्ये किती येतो अंदाजे, आणि FD मध्ये किती येतो, याची थोडीशी एक कंपॅरिझन सरांनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो.
1: ॲक्च्युली कसं आहे की बचतीचे जे पर्याय आहेत, जसं आपण सुरुवातीला पाहिलं की त्याच्यावरती ॲश्युअर्ड व्याजदर ठरलेला असतो आधीच, तसं म्युच्युअल फंडमध्ये भले ती डेट म्युच्युअल फंड असो किंवा इक्विटी म्युच्युअल फंड असो, त्याच्यावरती गुंतवणूक करताना आधी ॲश्युअर्ड रिटर्न्स असे गॅरंटेड सांगता येत नाहीत. पण आपण एक साधारणतः मागे काय घडलं असं जर पाहिलं तर साधारणतः ज्यांनी एक 15 वर्षांसाठी गुंतवणूक सलग इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये ठेवली आहे त्यांना साधारणतः 12-15% या दरम्यान वार्षिक वाढ, ज्याला आपण CAGR म्हणूयात, असे मिळालेले आहेत. आणि डेट म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर साधारणतः 7-8% व्याजदर हा त्याच्यामध्ये लोकांना याच्या आधी मिळालेला आहे. परंतु भविष्यात किती रिटर्न्स मिळणार आहेत हे पूर्णपणे त्या योजनेच्या परफॉर्मन्सवरती आणि मार्केटवरती अवलंबून असतात.
0: म्हणजे थोडक्यात तुम्ही जे काही आपल्या पुढच्या प्रेडिक्शन्स करतात त्यात मार्केट रिस्क इन्व्हॉल्व आहे.
1: हो,
0: मग ती मार्केट रिस्क इन्व्हॉल्व किती पर्सेंट आहे?
1: ॲक्च्युली हा सगळ्यात महत्त्वाचा मला असा प्रश्न वाटतो, कारण म्युच्युअल फंडच्या जाहिराती आपण जेव्हा TV वरती पाहतो तेव्हा त्या सगळ्यांना आवडतात, पण शेवटी एक वाक्य येतं की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. आणि सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणलं की साधारणतः आपल्याला याच्याकडे असं वाटतं की रिस्क आहे. आता आम्ही जेव्हा पाहतो, जेव्हापासून मी म्युच्युअल फंडचा व्यवसाय सुरू केला तेव्हापासून म्युच्युअल फंड म्हणलं की लोक सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणायचे, पण आज म्युच्युअल फंड म्हणलं तर म्युच्युअल फंड सही आहे असं लोक म्हणतात. तर मग हा जो मार्केट रिस्क टू सही आहेचा प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये अनेक स्थित्यंतरं आपल्याला पाहायला मिळतात. पण एक गोष्ट नक्की आहे की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण कसं, एक थोडंसं मी उदाहरणाने याचं सांगण्याचा प्रयत्न करतो. असं समजा की एखादा पोहण्याचा तलाव आहे, ओके, आणि त्या पोहण्याच्या तलावावरती वेगवेगळे फलक लावलेले आहेत की हा इथे 3 फूट आहे, इथे 5 फूट आहे, इथे 7 फूट आहे, आणि इथे 7 फुटांपेक्षा जास्त खोल आहे. आता हे जे फलक आहेत, हे फलक आपल्याला घाबरवण्यासाठी आहेत का सावधान करण्यासाठी आहेत? हे साहजिकच आपल्याला सावधान करण्यासाठी आहेत की तुमची क्षमता ओळखून तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला कुठे पोहायचं आहे. आता हे जर फलक नसते आणि एखाद्याला हे माहितीच नसतं तर त्यांनी कदाचित जास्त खोल याच्यात उडी मारली असती आणि त्याच्यामध्ये धोका उत्पन्न होण्याचा संबंध आहे. तर त्यामुळे प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये जेव्हा SEBI किंवा आम्हीसुद्धा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्हाला घाबरून सोडण्याचा उद्देश नाही आहे तर सावधान करण्याचा उद्देश आहे की तुम्ही कुठल्याही अशा इम्प्रेशनमध्ये गुंतवणूक करू नये की जी मागची मिळाली तीच पुढे मिळेल मला. तर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क याचा अर्थ असा की अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये अवलंबून असतात मार्केटमध्ये. आर्थिक गोष्टी असतात, परत काय म्हणता येईल त्याला, जे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात, जागतिक युद्ध परिस्थिती जी असती, ह्या सगळ्यांचा परिणाम शेअर बाजारावरती होतो आणि त्यानुसार चढ उतार रिटर्नमध्ये होणारा चढ उतार हा आपल्याला सब्जेक्ट टू मार्केट रिस्कमधनं मेनली कळू येतो. सब्जेक्ट टू मार्केट रिस्कमध्ये एक छोटंसं अजून मला सांगायला आवडेल की आपल्याला रिस्क फक्त सब्जेक्ट टू मार्केट, अनेक रिस्क आहेत की जे आपण रोज पाहतो पण आपल्या लक्षात येत नाही. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची रिस्क जी आहे ती रिइन्व्हेस्टमेंट रिस्क आहे. समजा मी आज 7%नी एखादी FD केली आणि मी 3 वर्षांसाठी FD केली आणि मी बँकेत 3 वर्षांनी गेलो, तर बँक आता मला परत रिइन्व्हेस्ट करायचे तेच पैसे, तर बँक म्हणते आता व्याजदर 6% झाला आहे. आता 6% झाला म्हणजे मग मला 6%नी पुढची FD करणं आलं, तर ह्याचा अर्थ ती सुद्धा रिइन्व्हेस्टमेंट रिस्क आहे. अजून एक जिओपॉलिटिकल रिस्क आहे ज्यातून आपण सध्या जात आहोत की एखाद्याला उद्योगधंद्याला जर 100 कोटी रुपये आज इन्व्हेस्ट करायचे असतील तर ते इराणमध्ये करणार, UAE मध्ये करणार की भारतात करणार, आर्थिक स्थैर्य त्यांना आज भारतामध्ये दिसतं. तर त्यामुळे गुंतवणुकीला जिओपॉलिटिकल रिस्क पण लागू असती, करन्सी रिस्क पण आहे, रिइन्व्हेस्टमेंट, अशा जवळजवळ 13-14 प्रकारचे रिस्क आहेत. पण आपल्याला सब्जेक्ट टू मार्केट रिस्क ही आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेली आहे. कारण आपण त्याच्यामध्ये सावध व्हायला पाहिजे. तर त्यामुळे घाबरून न जाता समजून उमजून आपल्या सल्लागाराबरोबर बसून प्रत्येक स्कीमचा धोका ओळखून त्याचे वैशिष्ट्य समजून जर गुंतवणूक केली तर ही रिस्क हाताळता येते. त्यामुळे रिस्क टाळण्यापेक्षा मी असं म्हणेल रिस्क आपण हाताळायला शिकलं पाहिजे.
0: बरोबर. आता आपण जेव्हा आर्थिक साक्षरता या माध्यमातनं ही चर्चा करतो आहोत तर मग आपलं बजेट जे काही सरकारचं असतं युनियन बजेट असतं म्हणजे भारत सरकारचं बजेट असतं, त्यानंतर महाराष्ट्र सरकारचं वेगळं बजेट असतं, त्यानंतर महानगरपालिकेचं वेगळं बजेट असतं,
1: बरोबर,
0: त्याचप्रमाणे आपलं इंडिव्हिज्युअल स्वतःचं सुद्धा एक वेगळं बजेट कशा पद्धतीने बनवावं. आणि त्यातलं तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की जे पर्सेंटेज तुम्ही सांगितले सुरुवातीला ते आम्हाला परत एकदा सांगा आणि ते यासाठी सांगा की आम्ही आता प्रॅक्टिकल थिंकिंग करणार आहोत आणि हे ऐकल्यानंतर आम्हाला आमची पुढची जी स्टेप आहे किंवा पुढचे जे पाऊल आहे ते आम्ही आमच्या बजेटनुसार उरलेली जी तुम्ही सांगतात त्याप्रमाणे जे बचत आणि गुंतवणूक या दोन जो पार्ट तुम्ही सांगतायत त्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेणार आहोत. आणि त्या तज्ज्ञ लोकांमध्ये एक नाव आम्ही संजय कुलकर्णी हे ठेवलेलं आहे, त्याबद्दल पण मी तुम्हाला व्यवस्थित विचारणार आहे. मला तुमच्या ऑफिसचा पत्ता, तुमचा स्वतःचं फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, जे काही ऑफिसचे पण आहेत, तुमच्या मुलाचे पण आहेत, ते तुम्ही सांगावे. पण आत्ता सुरुवातीला परत एकदा आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणे आपलं मासिक किंवा वार्षिक बजेट कसा असावा आर्थिक वर्षाचं?
1: आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे हे कुटुंबाचं उत्पन्न आपण एकत्रित केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही ठिकाणी पती पत्नी दोघंही नोकरी करत असतात किंवा व्यवसायात असतात. तर आपलं समजा मी जसं तेच उदाहरण परत घेतो की 10 लाख रुपये जर वार्षिक उत्पन्न असेल तर 70-30 असं सूत्र आपण वापरायला पाहिजे. 70% पैसेमध्ये माझा घरखर्च झाला पाहिजे आणि 30% पैसे हे माझ्या स्वतःच्या आर्थिक नियोजनासाठी मी वापरले पाहिजे. आणि मग ते 30% सुद्धा आपण ॲक्सिडेंट इन्शुरन्स, नंतर हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, आपले इमर्जन्सी फंड, सेव्हिंग्ज आणि गुंतवणूक जे आपल्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत आपल्याला घेऊन जाईल अशी जर विभागणी केली तर हे 30% पैसे प्रॉपरली पुरतात. प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार किंवा थोड्याशा रिस्क ॲपेटाईटनुसार आपण त्यात थोडाफार बदल करू शकतो, परंतु ढोबळमानाने जर आपण 70-30 सूत्र वापरलं तर मला वाटतं ते खूप जणांच्यासाठी उपयोगी आहे.
0: छान, हे आम्हाला आता समजलं. सर, आता आम्हाला तुमच्या ऑफिस कुठे आहे त्याचा पत्ता सांगा.
1: राईट, माझं ऑफिस जे आहे ते कामत बिझनेस बे म्हणून जे एक बिल्डिंग आहे, आपलं जॉगिंग ट्रॅक जे आहे प्रोफेसर कॉलनीजवळ, ते शेजारी चैतन्यनगर म्हणून कॉलनी आहे, त्याच्यामध्ये माझं ऑफिस आहे. अतिशय अद्ययावत आणि ग्राहकांना म्हणण्यापेक्षा सर्व गुंतवणूकदारांना सोयीसुविधा देता याव्या उच्च दर्जाच्या आणि स्टँडर्ड इंटरनॅशनल स्टँडर्डच्या अशा सोयीसुविधा, कॉन्फरन्स हॉल वगैरे पण आम्ही उपलब्ध केलं आहे. आणि जेव्हा गुंतवणूकदार क्लायंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांची ती सर्वंकष माहिती यासाठी विचारतो की त्यांची रिस्क ॲपेटाईट कळावी, त्यांचे रिस्क प्रोफाईल कळावा, त्यांचे आर्थिक उद्दिष्ट करावे आणि मगच त्यांची गुंतवणूक स्वीकारली जाते. तर माझा मुलगा ऋग्वेद आणि माझी मिसेस स्मिता हे सुद्धा माझ्या व्यवसायात सहाय्यभूत आहेत. माझा मोबाईल नंबर जो आहे तो 98-646-338. पुन्हा एकदा सांगतो, 98-646-338. आपण कधीही मला संपर्क करू शकता आणि संपर्क करताना आपले जे काही नियोजनासंदर्भात प्रश्न आहेत हे पण आपण विचारायला काही हरकत नाही.
0: संजय कुलकर्णी सर, अर्थात संचालक रिलायबल कन्सल्टन्सी, आपण आपला बहुमूल्य वेळ, आपलं ज्ञान आणि आपण केलेलं मार्गदर्शन अतिशय सोप्या शब्दात एवढा क्लिष्ट अवघड विषय आपण समजून सांगितला त्याबद्दल आपले विशेष आभार. आणि मला खात्री आहे की आम्ही जेव्हा तुमच्याकडे या विषयासाठी येऊ त्यावेळेस आम्हाला योग्य मार्गदर्शन तर मिळेलच, परंतु पुढच्या 10-15 वर्षाची गुंतवणूक कशा पद्धतीने केली पाहिजे याचे योग्य मार्गदर्शन आपल्याकडनं मिळेल. आभारी आहे. थँक्यू सो मच.
1: खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही पण वेळ दिलात आणि हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जी तुमची तळमळ आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
3: श्रोते हो, आज आपण ऐकत होता आर्थिक साक्षरता या विषयावर रिलायबल इन्व्हेस्टमेंटचे संचालक संजय कुलकर्णी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला संजय पारनाईक यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: माझ्यासारखा संगीतकार?
1: हे ग बाई, मुळीच नाही.
0: मग तो भिल्लवडीच्या नाक्यावरचा कारकुनच होणार, कारकुनच होणार.

काय बाजारातल्या तुरीसाठी इतक्या तुरुस ना काय? अग दोन फुळ्यांच्या हातात आत्ता फुळफुळा येणार, फुळफुळा येणार.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 49। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं। संगीतभूषण पंडित राम मराठे यांचं संपूर्ण नाव रामचंद्र पुरुषोत्तम मराठे। तळपत्या सूर्यासारखा तेजस्वी सूर, लयदार बुद्धिनिष्ठ बढत आणि परमोच्च बिंदूपर्यंत नेऊन ठेवणारी चपळ आणि गुंतागुंतीची तान अशी वैशिष्ट्यपूर्ण ख्याल गायकी सहजपणे सादर करणारे प्रतिभाशाली गायक संगीतकार संगीतभूषण पंडित राम मराठे। गाण्याची मनस्वी आवड आणि वडिलांची प्रबळ इच्छा यामुळे गाण्यासह अभिनयाची संधी त्यांना बालवयातच मिळाली। प्रभात कंपनीच्या 1938 सालच्या गोपाळकृष्ण या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी त्यांची निवड झाली। चित्रपटातील त्यांच्या सुरेल आवाजातली सर्व गाणी लोकप्रिय झाली। त्यांचा गाजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे माणूस, ज्यामध्ये शांता हुबळीकर यांच्याबरोबर चहावाला रामू ही त्यांची भूमिका होती। त्यांनी अनेक संगीत नाटकात प्रमुख भूमिका केल्या। राम मराठे चतुरस्त्र गवय्या होते। महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या ग्वालियर, आग्रा, किराणा, जयपूर या सर्व चारही प्रमुख संगीत घराण्यांची गाणी त्यांनी आत्मसात केली होती। महाराष्ट्रात रुजल्या गेलेल्या या चारही घराण्यांचे संस्कार राम मराठे यांच्या गायकीवर झाले होते। त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक जोड राग गायचे। मंडळी, संगीत नाटक सुरू होण्यापूर्वी गायलं जाणारं गीत म्हणजे नांदी। नांदीला मंगलाचरण किंवा सूचक पद असंही म्हणतात। हे आशीर्वादात्मक श्लोक असतात जे नाटक सुरू होण्यापूर्वी सूत्रधार आणि नटी सादर करत असतात। ही नांदी

साधारणपणे ऑर्गन आणि तबला या वाद्यांच्या आधारे गायली जाते. रसिक हो, नाटकाच्या 2 घंटा झालेल्या आहेत. फुटलाईटचा प्रकाश पडद्यावर झेपावलेला आहे. नाटकातल्या पात्रांच्या पायांच्या हालचाली पडदा आणि रंगमंच यांच्या फटीतून दिसत आहेत. तबल्याची मनधरणी झालेली आहे. उदा धुपाच्या सुगंधी वातावरणात नांदीचा सूर आपल्या मनाचा वेध घेत आहे.

या रसिकमान्य नांदीनंतर आजच्या आपल्या नाट्यगीतांच्या मैफिलीची सुरुवात करूया. संगीतकार पंडित राम मराठे यांनी राग खमाज या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या संगीत मेघमल्हार या नाटकातल्या एका पदानं. पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे पद लिहिलं आहे नाटककार विद्याधर गोखले यांनी. धीर धरी धीर धरी जागृत गिरीधारी, तारी तसे भावी कास तोच चक्रधारी. ही आहे एक भक्तिपर संगीत रचना ज्यात श्रीकृष्णाच्या गिरीधारी या रूपाचं आणि त्याच्या गुणांचं वर्णन आहे. हे नाट्यपद म्हणजे भक्ती, आर्तता, आत्मार्पण आणि अंतर्मनातल्या श्रीकृष्णाच्या प्रति जागृत श्रद्धेचं प्रतीक आहे. ऐकूया गिरीधारी कृष्णाची भक्तिभावनेने ओथंबलेली आळवणी करणारं एक नाट्यपद.

यानंतर ऐकूया संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी संगीतबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं डॉक्टर सुमन माटे यांनी बहारदारपणे गायलेलं संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं एक नाट्यपद. संगीत मदनाची मंजिरी हे नाटक शेक्सपियर यांच्या ट्वेल्थ नाईट या विख्यात नाट्याच्या आधारे लिहिलं गेलं. संगीत मदनाची मंजिरी या विद्याधर गोखले लिखित नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 27 मार्च 1965 रोजी नाट्यसंपदा मुंबई या नाट्यसंस्थेतर्फे सादर झाला. या पदाच्या गायिका डॉक्टर सुमन गणेश माटे या संगीत निपुण नाट्यप्रवीण सुविद्य सुसंस्कृत कलावती. त्यांनी आपलं सारं आयुष्य कलेच्या आराधनेतच व्यतीत केलं. डॉक्टर सुमन माटे या एक आयुर्वेद उपचारतज्ञ डॉक्टर होत्या. मात्र त्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय त्यांची खरी ओळख आहे ती एक निपुण गायिका अभिनेत्री दिग्दर्शिका आणि गुरु म्हणून. भावगीतं संगीत नाटकं शास्त्रीय संगीत अभिनय दिग्दर्शन अशा सर्व माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या कलारसिकांची जवळपास 80 वर्ष सेवा केली. संगीतकार बाळ माटे त्यांचे चुलत बंधू. त्यांनी दोघांनी मिळून वीणा भक्तिगीत मंडळ या नावाने पहिले भजनी मंडळ स्थापन केलं होतं. गीत रामायणाच्या मूळ आवृत्तीमधील राम जन्मलाग सखी राम जन्मला हे गीत सुमन माटे यांनी गायलं होतं. श्रोते हो, ऐकूया सुगम रागदारीचे अन रंगभऱ्या अनुरागाचे विभ्रम करीत रसिकांना एका मनोरंजक मुग्ध वातावरणात घेऊन जाणारी एक प्रहसनात्मक नाट्यरचना. शृंगार रस इथं उत्कटतेने खुलतो. या नाट्यपदात तो अत्युच्च वाङ्मयीन सौंदर्याने आणि संयमाने मांडला आहे. गायिका सुमन माटे यांनी अत्यंत सुंदर आणि सुगंधित गायकीने हे गीत सादर केलं आहे. स्वरांची नितळता, उच्चारांची स्पष्टता आणि लयीचा प्रवाह हे सगळं मिळून रसिकांना एक परिपूर्ण अनुभव देतं हे गाणं. या पदातील प्रेमाच्या भावना साक्षात झंकारासारख्या आहेत. शब्द सूर आणि लय या तिघांनी मिळून मंजिरीच्या मनोभूमीचा एक प्राजक्त वृक्ष उभा केला आहे या पदात. हे गीत केवळ शारीरिक सौंदर्याचं वर्णन करत नाही तर अनंग म्हणजे अंग नसलेला कामदेव आणि मदन मंजिरी या प्रतिमा वापरून ते प्रेमाच्या सूक्ष्म आणि आध्यात्मिक सौंदर्याची अनुभूती देतं. मंजिरीला तिच्या प्रियाचे सौंदर्य बाह्यरूपात दिसत असलं तरी तिचं मन त्या सौंदर्याच्या सूक्ष्म शक्तीला त्या मोहकते मागच्या दैवी तत्वाला अनुभवतंय. हे गीत म्हणजे मराठी नाट्यसंगीतातील शृंगाराचं एक कोमलतम आणि उन्नतम दर्शन आहे जिथं सौंदर्य फुलासारखं उमलतं आणि प्रेम स्पर्श न होता हृदयात झंकारतं. अंग अंग तव अनंग खुलवी मदन मंजिरी देवदूत याची तात सुखद संग माधुरी. या नाट्यपदाच्या दुसऱ्या अंतर्यातील तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार या ओळीची संगीतकार राम मराठे यांनी केलेली स्वररचना गायिका सुमन माटे यांनी वैविध्यपूर्ण प्रकारे रंगून गायली आहे. चला रसिक हो, आपणही आस्वाद घेऊया.

मंडळी, संगीत रंगात रंगला श्रीरंग हे योगिनी जोगळेकर यांचं पहिलंच नाटक. संगीतकाराच्या जीवनावरील या नाटकाचा संगीत हाच आत्मा आहे. या नाटकात भक्ती, प्रेम आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम आहे. या नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 4 जानेवारी 1970 रोजी ललितकला दर्शन मुंबई या संस्थेतर्फे सादर झाला. रंगात रंगला श्रीरंग म्हणजे श्रीकृष्णाचे रूप आणि त्याच्या व्यक्तिमत्वात रंगून जाणं. हे गीत भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत संबंधाचं प्रतीक आहे. भक्ताच्या प्रेमाने भगवंतही रंगून जातो हे या गीतातून प्रतीत होतं. हे गाणं केवळ भक्तिरसाचं नव्हे तर आत्मसमर्पणाचंही प्रतीक आहे. संगीत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातील या पुढच्या गीतातील भक्त श्रीकृष्णाच्या मुरलीच्या ध्वनीने मोहित होतो आणि त्याच्या प्रेमात रंगून जातो. श्रीकृष्णाच्या त्या मधुर बासरीचे स्वर ऐकताच भक्ताच्या मनात एक अद्वितीय भावना निर्माण होते. श्रीकृष्ण स्वतः आपल्या भक्तांच्या प्रेमात रंगून जातो हे या गाण्यातून सूचित होतं. या नाटकातील गाणी भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली असून कीर्ती शिलेदार यांच्या सुमधुर आवाजाने त्यांना विशेष उंची मिळाली आहे. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता आणि अभिव्यक्तीने या गीताला अधिकच गोडवा प्राप्त झाला आहे. कीर्ती शिलेदार यांची सुमधुर आणि भक्तिरसाने ओतप्रोत असलेली गायकी या गाण्याला एक अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय स्वरूप देते. त्यांच्या आवाजात नाजुकता आणि गोडवा आहे जो या गाण्याच्या भावभावनांना एका उंचीवर नेतो. योगिनी जोगळेकर यांच्या शब्दांची गोडी आणि कीर्ती शिलेदार यांच्या गायकीची भावपूर्णता यामुळे हे गीत श्रोत्यांच्या मनात घर करतं. ऐकूया संगीतकार राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेलं, कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं योगिनी जोगळेकर यांचं संगीत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातलं हे नाट्य भक्ती गीत. हरीची ऐकताच मुरली, राधिका राधिकान उरली. बासरीच्या मधुर स्वराने होणारी गाण्याची सुरुवात आणि त्यानंतरचा तारसप्तकात येणारा कीर्ती शिलेदार यांचा अतिशय गोड आणि लवचिक आवाज आणि मनस्वी तान मनाला एकदम प्रसन्न करते. ऐकूया.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीत भूषण पंडित राम मराठे यांनी राग गौड मल्हार या रागात स्वरबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं संगीत मेघ मल्हार या नाटकातलं पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं एक सुंदर नाट्यपद. संगीत मेघ मल्हार या विद्याधर गोखले लिखित नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 13 ऑगस्ट 1967 रोजी नाट्यमंदिर मुंबई या संस्थेमार्फत सादर झाला. श्रोते हो, हे गाणं अत्यंत भावपूर्ण असून त्यात शृंगार रस आणि माधुर्याचं दर्शन होतं. हे गाणं एक प्रकारे प्रेमाची अभिव्यक्ती आहे, जिथं एक प्रेमी त्याच्या प्रियेच्या रूपात दंग झाला आहे. त्रिताल या तालातल्या आणि गौड मल्हार या रागातल्या या छोट्याशा पदाला संगीतकार राम मराठे आणि गायक वसंतराव देशपांडे यांनी खूपच सुंदर खुलवलं आहे. कुलजार नार ही मधुबाला, तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला. ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं. रसिक हो, नाट्यगीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यातलं हे आहे एक भक्तिरसाने भरलेलं पद, ज्यात शिवशंकराच्या डमरूचा उल्लेख करून त्यांच्या दिव्य शक्तीचे आणि महानतेचे शब्दचित्रण केलं आहे. शिवशंकरांचा डमरू वाजत असताना ब्रह्मांडाच्या लय आणि रचनेत एक दिव्य अनुग्रह असतो, जो प्रत्येकाच्या हृदयाला शांती आणि आत्मशुद्धतेच्या मार्गावर नेतो. शिवाचा डमरू संहारक शक्तीचा प्रतीक आहे. डमरूच्या आवाजाचा ध्वनी ब्रह्मांडात आणि प्रत्येक जीवाच्या अस्तित्वात गुंजत आहे. गायिका ज्योत्स्ना मोहिले यांनी हे नाट्यपद एका गोड लयीत सादर केलं आहे, ज्यात भक्ताची भावना, शिवाचा महिमा आणि डमरूच्या आवाजाची दिव्यता व्यक्त केली आहे. गायनाची लय अत्यंत रसपूर्ण आहे, ज्यामुळे भक्तीचे आणि तात्विकतेचे गहन अनुभव श्रोते अनुभवतात. गाण्याच्या शब्द, संगीत आणि गायकीमध्ये भक्तिरस आणि शांतीची गोड अनुभूती आहे. डॉक्टर ज्योत्स्ना मोहिले राव यांनी अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली होती, तर संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी SNDT विद्यापीठात संगीताच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. त्या जयपूर ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका होत्या. त्यांनी मनापमान, सौभद्र, संत सखू, मंदार माला, हे बंध रेशमाचे अशा अनेक संगीत नाटकांमध्ये कामे केली. संगीत मंदारमाला या नाटकाच्या सुमारे 1000 प्रयोगात त्यांनी राम मराठे यांच्यासोबत त्यांच्या शिष्येची भूमिका केली. हे संपूर्ण नाट्यपद आहे हिंदी उर्दू भाषेत. या गाण्याच्या जलद गतीमधील ज्योत्स्ना मोहिले यांचे आलाप खूपच छान असून आवर्जून ऐकण्याजोगे आहेत. हे त्यांचं सर्वाधिक गाजलेलं नाट्यपद आहे. ऐकूया संगीतकार राम मराठे यांनी राग तोडी या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं संगीत मंदारमाला या नाटकातलं गायिका ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं हे पद.

श्रोते हो, यानंतर ऐकूया पारंपरिक नाट्यपदासारखं नसलेलं एक खूप सुरेख नाट्यपद. ही आहे एक उर्दू गझल. या गाण्यामध्ये बुलबुल या वाद्याचा फार छान वापर केला आहे, जो गाण्याचा गझलचा उत्तम माहोल तयार करतो. हे आहे संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी स्वरबद्ध केलेलं संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं सुमन माटे यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं बहारदार नाट्यपद गझल. ये मौसम है रंगीन, ये रंगीन शाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम. ही गझल खरं तर एक प्रेमगीत आहे, पण या प्रेमगीताच्या आड कवीला काहीतरी वेगळंच सांगायचं असावं कदाचित. पाहण्याचा प्रयत्न करूया. हे गीत आहे ती आणि तो यांचं एक प्रेमगीत. या गाण्यातलं सनमने दिया जो मोहब्बत से जाम, या ठिकाणी कवीला अपेक्षित सनम म्हणजे परमेश्वर असावा. गाण्यात पुढं आलं आहे ओ मीना कुमारी तुझे है कसम, पिला दे भुला दे ये दुनिया के गम. इथं मदिरेच्या पेल्यालाच मीनाकुमारीची उपमा दिलेली आहे कवीने. ही मदिरा कोणती? तर ती भक्तिरसाची मदिरा. ती पिऊन जगातल्या दुःखांचा विसर पडू दे अशी परमेश्वराला प्रार्थना करत असावा कवी. परमेश्वराच्या भेटीची असणारी ओढ या गीतातून व्यक्त होते. विद्याधर गोखले यांचं मराठी, उर्दू आणि संस्कृत या तीनही भाषांवर वर्चस्व होतं, त्यामुळे ही गझल किंवा नगमा ते अत्यंत प्रभावीपणे लिहू शकले. आणि हे उर्दू भाषेतलं पद एखाद्या कसलेल्या उर्दू शायरानं लिहिलं असावं असंच वाटतं. ऐकूया रसिको.

रसिक हो, आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया संगीतकार संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी राग अहिर भैरव या रागात स्वरबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं विद्याधर गोखले यांचं संगीत मंदारमाला या नाटकातलं अतिशय प्रसिद्ध असं आपल्या सर्वांच्या आवडीचं एक नाट्य भक्तिपद. संगीत मंदारमाला या नाटकाचं कथानक आहे साधारण मध्ययुगीन काळातलं राजपुतान्यातील एक राज्यामधील जनास विठलेल्या स्त्रीद्वेष्ट्या संगीतकाराचं भाव आणि भक्तीच्या बळावर झालेलं संगीतमय मधुर परिवर्तनाचं. संगीत मंदारमाला या नाटकाचा पहिला प्रयोग 26 मार्च 1963 रोजी भरतनाट्य प्रबोधन संघ मुंबई या संस्थेमार्फत सादर झाला. हे नाट्यपद म्हणजे भगवान शंकराची केवळ स्तुती नव्हे तर शिवशक्तीचा उत्कट आविष्कार आहे. यातून शिवाची विविध रूपं, त्याचा वैराग्य भाव, त्याचं संहारक नटराज रूप या प्रत्येक रूपामध्ये एक दैवी भाव जागवतो. त्रिताल या तालामध्ये आणि राग अहिर भैरव या रागामध्ये बद्ध असलेल्या या रचनेत संगीतकार आणि गायक राम मराठे यांनी गाण्याच्या शेवटी आपल्या सुंदर आलाप आणि ताना यांनी हे गाणं अधिकच खुलवलं आहे. राम मराठे यांच्या दमदार आणि वजनदार आवाजात हे पद श्रोत्याच्या हृदयात खोलवर आदर आणि भक्तिभाव निर्माण करतो.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक नाट्यगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या सुवर्ण महोत्सवी भागात. याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते, स्नेह बाल आधार प्रकल्पाचे. स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.